सुप्रभात श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 25 वैशाख शके 1948 15 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद होत आहेत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी अदिती चितळे आपणा सर्व श्रोत्यांचं सनईच्या या मंगलसुरांसह मनपूर्वक स्वागत करते.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलाइन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
6: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट। कल रात 7 बजे सुनिए।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:45 आणि 10 सेकंद होत आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 24वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 24वा श्लोक। या गीता श्लोकाचा आशय असा, हा आत्मा तोडण्यास अशक्य, जाळण्यास अशक्य, भिजवण्यास अशक्य आणि सुकवण्यास अशक्य असा असून तो नित्य, व्यापक, स्थिर, अचल आणि अनादि आहे। या गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना आपल्या गीताईमध्ये आचार्य विनोबा म्हणतात, चिरवे जाळवे नाहा, भिजवे वाळवे ही ना, स्थिर निश्चळ हा नित्य सर्वव्यापी सनातन। नैनम छिंदंती शस्त्राणी हा श्लोक आणि हा अच्छेद्योयम दाह्यो हा श्लोक परस्परावलंबी आहेत। हा शस्त्रांनी का छेदला जात नाही तर त्याचं स्वरूप अच्छेद्य आहे। अग्नि याला जाळू शकत नाही कारण दाह रहित असंच याचं स्वरूप आहे। हा पाण्याने भिजू शकत नाही त्यामुळे कुजण्याची क्रिया याच्या ठिकाणी संभवत नाही कारण हा अक्लेद्य आहे। हा वाऱ्यामुळे सुकत नाही कारण हा अशोष्य आहे। आणि म्हणून श्रीकृष्ण असा निष्कर्ष काढत आहेत की हे आत्मतत्व चिरकाल टिकणारं नित्य असंच असलं पाहिजे। हे तर उघडच आहे की माणसांनी शोधून काढलेल्या आणि पूर्णत्वास नेलेल्या अशा नाश करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यापैकी कशानेही एखाद्या वस्तूचा नाश घडवून आणता येत नसेल तर ती वस्तू चिरकाळ टिकणारी असलीच पाहिजे। स्वामी रामसुखदास सांगतात, सारी शस्त्र या शरीराला जरी कापू शकत नाहीत पण शस्त्रांशिवाय मंत्र, शाप इत्यादीनेही या शरीराचं म्हणजे आत्म्याचं काहीही नुकसान होत नाही। अशा प्रकारे देह हा मंत्रांनी शापाने कापला जाऊ शकतो पण हे मंत्रतंत्र, शाप यांचा आत्म्यावर काहीच परिणाम होत नाही। या श्लोकाची दुसरी ओळ आत्मा कसा आहे ते वर्णन करून सांगते। नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलः अयम् सनातनः। या ओळीमध्ये तो आत्मा ते सत्य तत्व कसं आहे ते सांगणाऱ्या गुणधर्मांची यादी आपल्याला पाहायला मिळते। यातल्या प्रत्येक शब्दाचा त्याच्या मागच्या शब्दाशी संदर्भ आहे। पहिल्या ओळीत निर्देशित केलेले जे अच्छेद्य असते ते निश्चितच नित्य असलं पाहिजे आणि जे नित्य आहे ते सर्वगत नसून कसं चालेल। ते सर्वव्यापी सर्वगत असणारच। सर्वव्यापी या छोट्या शब्दामध्ये कल्पनातीत खोल अर्थ भरलेला आहे। सर्वव्यापी ते की जे सर्वत्र व्यापून राहते आणि म्हणून सर्वव्यापींनी व्यापलेलं नाही असं काहीच नसतं। अमुक ठिकाणी आत्मा नाही असं म्हणताच येणार नाही। या विश्वात तो सर्वत्र भरलेला आहे म्हणूनच त्याला विश्वंभर असंही म्हणतात। छोट्या प्रल्हादाला आत्म्याचे हे सर्व व्यापकत्व माहिती होतं म्हणून तर मोठ्या आत्मविश्वासाने तो आपल्या वडिलांना सांगू शकला, हो समोर दिसणाऱ्या खांबातही माझा देव आहे, श्री विष्णू आहे, तो परमात्मा आहे। आत्मा असा सर्वगत सर्वव्यापी आहे, तो नित्य आहे म्हणून तर प्रकृतिम पुरुषम चैव विद्यनाधी उभावपी असं प्रकृती आणि पुरुषाचं वर्णन भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात 19व्या श्लोकात येतं। प्रकृती आणि पुरुष या दोघांनाही नित्य म्हटलं जातं पण अगदी सुरुवातीला ब्रह्म अगदी एकटं होतं, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं। एकाकी न रमते एकोहम बहुस्याम प्रजायेय अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली। त्यानंतर प्रकृती निर्माण झाली, प्रकृतीने विश्व निर्माण केलं, पुन्हा प्रलयाच्या वेळी सर्व विश्व प्रकृतीत मिसळेल आणि मग प्रकृती पुरुषात त्या परमतत्वात मिसळून जाईल। त्यामुळे ते आत्मतत्व फक्त नित्य आहे। अर्थात नित्यत्वाचे आपल्याला व्यवहारातही काही अनुभव येतात। पंजोबांनी आंब्याचं झाड लावलं, त्याचे आंबे आम्ही 3 पिढ्या खातोय त्यालाही आपण नित्य म्हणतो पण काही काळाने ते झाड नष्ट होऊ शकतं पण ते ज्या भूमीवर आहे ती भूमी नित्य आहे असं आपल्याला वाटतं। पण भूकंपाने ती भूमीही नष्ट होऊ शकते। गावच्या गाव पृथ्वीच्या पोटात गडप होतात। त्यामुळे आपल्या व्यवहारात ज्याला आपण नित्य म्हणतो ते नित्यत्व खरं नव्हे। नित्य आहे तो फक्त परमात्मा, अर्थात जे अशा प्रकारे नित्य सर्वगत आहे ते स्थिर म्हणजेच साणू असलं पाहिजे कारण त्यात कधीही कोणताही बदल घडून येणं शक्य नाही। तसंच जे स्थिर आहे ते अचल असावंच लागतं। परमात्मा तत्व हलू शकत नाही किंवा चालूही शकत नाही। चलनवलन म्हणजे काय तर ज्या काळात आणि ज्या ठिकाणी एखादी वस्तू नाही त्या ठिकाणी आणि त्या काळात जाणं म्हणजे चलन होय। पण आत्मतत्व सर्वव्यापी असल्यामुळे कोणत्याही देशामध्ये किंवा कालामध्ये असं एकही ठिकाण नाही की जिथे ते आधीच अस्तित्वात नाही। म्हणून मी जसा माझ्यामध्ये हालचाल करू शकत नाही तसंच आत्मतत्वही हालचाल करू शकत नाही। ते चलन

वलनं विरहित असतं, अचल असतं. मात्र स्थिर आणि अचल या दोन शब्दांचा अर्थ जवळजवळ सारखाच असल्यामुळे हे दोन शब्द वापरण्यात व्यर्थ पुनरुक्ती झालेली आहे असंही वाटणं शक्य आहे. पण स्थिर म्हणजे स्थाणू हा शब्द तळातली स्थिरता दाखवतो. उदाहरणार्थ वडाच्या झाडाच्या बाबतीत वडाचं झाड हे बुंध्यापाशी स्थिर असतं तरी देखील वर टोकापाशी हलतच असतं. पण सत्य स्वरूप म्हणजे आत्मतत्व हे जसं तळापाशी स्थिर म्हणजे स्थाणू आहे तसंच टोकापाशीही अचल आहे. त्याच्या अमर्याद स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल संभवतच नाही असं हे आत्मतत्व सनातन आहे. सनातन याचा अर्थ कर्मठ, जुनाट, बुरसटलेला असं काही जण करतात. तो पूर्णपणे चुकीचा आहे. सनातन म्हणजे नित्य नूतन, जो कधी जुना होत नाही, शिळा होत नाही, जो नेहमीच नवा वाटतो, जो अक्षय आहे, तो सनातन. आत्मतत्व हे असं सनातन आहे. या आत्म्याचं वर्णन करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, हा आत्मा नित्य सिद्ध, निरुपाधी विशुद्ध, म्हणूनी शास्त्रादिकी छेदू न घडे यया. आजच्या काळातही यातून मिळणारा सामाजिक संदेश महत्वाचा आहे. या श्लोकात आत्म्याला सर्वगत म्हटलेलं आहे. सर्व भूतमात्रांमध्ये एकच चैतन्य. समाजात जात, धर्म किंवा वर्णावरून होणारा भेदभाव चुकीचा असून सर्वांकडे समानतेने पाहण्याचा उदात्त विचार या श्लोकात या विचारात दडलेला आहे. आपल्या हिंदुस्थानात एकात्मतेचा, एकोप्याचा विचार सतत होणं आवश्यक आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक समजून घेण्यासाठी थोडं अंतर्मुख शांत होऊन क्वांटम फिजिक्स म्हणून समजून घ्यावं लागेल. समुद्रावर कितीही खळबळ होऊ दे, समुद्र खोल शांतच असतो. तसंच मनाची कितीही चलबिचल झाली तरी तुमचा मूळ स्वभाव बदलत नाही, तो तुम्हाला स्थिर करण्याचाच प्रयत्न करतो. सगळी जण माणूसच आहेत, त्यांनाही भावभावना आहेत हे समजून घेतलं तर स्वतःच्या सुखासाठी कोणी दुसऱ्याला दुःख देणार नाही. कारण आत्म्यात एका कोपऱ्यात सहवेदना सारखीच असते. तीच आत्मिक चेतना आपण अनुभवली तर आत्मविश्वास ढळणार नाही. आंतरिक शक्ती आपल्या मनाला अबाधित ठेवेल.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 24वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले।
2: ती वेळ आहे GS चहाची।
3: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा।
0: श्रोते हो, यानंतर आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकूया भूले बिसरे गीत।
4: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 7:10 होत आहेत. यानंतर अल्पावधीतच म्हणजे ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आता सविस्तर बातम्या. राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसतर्फे काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राज्यातल्या 6 मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळानं घेतला. हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाईल. या धोरणामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढणार असून धरणांचं जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणालाही काल मान्यता देण्यात आली. पुणे

0: नगरपालिकेच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थींचं संमेलन आणि महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज सातारात होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या कामाची पाहणी केली, तसंच विविध विकास कामांचा आढावा घेतला. पालखी मार्गांचं बरंचसं काम झालं असून लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि आल्हाददायक व्हावी या उद्देशानं विकास कामं करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी फलटण इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची घोषणाही केली. या दौऱ्यात गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत संपूर्ण प्रवास बसने केला. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या अनुषंगानं राज्य शासनानं महत्त्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, याबरोबरच घरात आणि उपाहारगृहांमध्ये PNG प्रोत्साहन, खाद्यतेलाच्या वापरात कपात करण्यासाठी शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये बदल करण्यात येणार असून पाम आणि सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला चालना दिली जाणार आहे. पोलीस विभागाकडून वाहनांच्या मिरवणुका, दुचाकी रॅलींना परवानगी नाकारण्यात येणार असून शासकीय जाहिराती आणि खर्चिक उपक्रमांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुचाकीनं प्रवास करत विधानभवनात दाखल झाले, तर एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश देत इलेक्ट्रिक कारनं विधानभवन गाठलं. इंधन बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश असून या विषयावर विरोधकांनी राजकारण न करता प्रगल्भता दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात काल 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे राज्यात 8,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं. रत्नागिरी आणि धुळ्यासह विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकमध्ये रामशेज किल्ल्याच्या परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 1,00,000 बीजगोळ्यांची उधळण करण्यात आली. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात भाजपाचे डॉ प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि डॉ प्रज्ञा सातव यांचा

0: तर शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोरे, बच्चू कडू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांचा समावेश आहे. राज्यात येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी वाहनधारकांना येत्या 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं बारामती तालुक्यातील होळ इथे उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण काल करण्यात आलं. तसंच जिल्ह्यातील 45 मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील हडपसर परिसरात एका खासगी रुग्णालयाजवळ बुधवारी आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू बॉम्बशोधक आणि नाशक पथकानं निकामी केली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिलेला आणि एका विद्यार्थ्यालाही अटक झाली आहे. चिपळूण तालुक्यातलं मौजे दळवटणे हे स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं गाव ठरलं आहे. या गावानं आपल्या सर्व 9 वाड्यांमधील 425 कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 2 दिवसात झालेल्या वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे 104 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान. राज्यात सर्वच विभागात उद्या तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांची ही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूया भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:30 झाली आहेत। ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार ग. दि. माडगुळकर यांचं सुवासिनी चित्रपटातलं हे गीत.

0: मंडळी राजा परांजपे आणि ग दि माडगुळकर या जोडगोळीचा अजून एक मराठी चित्रपट म्हणजे 1961 मध्ये प्रदर्शित झालेला सुवासिनी. चंद्रकांत गोखले, रमेश देव, सीमा देव, इंदिरा चिटणीस, कमलाकर नाईक, जोग, राजदत्त आणि खुद्द राजा परांजपे असे सगळे दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये होते. आणि एकेकाळी सब कुछ गदिमा असे अनेक चित्रपट येऊन गेले ना, त्यातलाच हा एक म्हणजे सुवासिनी. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गाणी सगळंच गदिमांनी सांभाळलं होतं. चित्रपटाचं कथानक म्हणजे संगीत, प्रेम, युद्ध, विरह आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम होता. रमेश देव यांनी साकारलेला श्रीधर हा हवाई दलामध्ये पायलट असतो. त्याला संगीताची फार आवड असते. सीमादेव यांनी साकारलेल्या उर्मिला साने या कॅरेक्टरचं गाणं रेडिओ ऐकताना श्रीधरच्या कानावर पडतं. तो त्या आवाजाकडे आकर्षित होतो. तिच्या आवाजामुळे श्रीधर इतका प्रभावित झालेला असतो की तो तिचा पत्ता शोधून काढून तिला भेटतो. हळूहळू दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि विवाहबद्ध सुद्धा होतात. पण एक दिवस अचानक युद्ध सुरू झाल्याची बातमी येते आणि श्रीधरला नोकरीवर रुजू व्हावं लागतं. काश्मीर आघाडीवर त्याची रवानगी होते. युद्ध अधिकच भडकते आणि मग सर्वांना धक्का देणारी एक बातमी एक दिवस धडकते. पायलट श्रीधर हे युद्धभूमीवर बेपत्ता झालेले आहेत. बिचाऱ्या उर्मिलाला जबरदस्त धक्का बसतो. पण उत्कट प्रेमामुळे तिचे मन त्याचं काही बरं वाईट झालं असेल या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार होत नाही. तो एक दिवस नक्की परत येईल असा तिचा विश्वास दृढ असतो. या अशा विरहात हरवलेल्या पतिप्रेमासाठी ग दि माडगुळकर यांनी लिहिलेलं एक सुंदर गाणं म्हणजे दिवसा मागून दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू, जीवलगा कधी रे येशील तू. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण बोलतोय सुवासिनी या चित्रपटाबद्दल. या चित्रपटात गदिमांनी लिहिलेली गाणी, चित्रपटातल्या प्रत्येक पात्रांचे संवाद, त्यातील शब्दांशब्द हे त्या पात्राचं व्यक्तिमत्व, त्याचं वय, त्या प्रसंगातील त्याची भावना या सगळ्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊनच लिहिलेले असायचे. आणि म्हणूनच चित्रपटातली सगळी पात्रं ही खरोखरच आपल्याशी बोलतायत असं वाटायचं. प्रेक्षक प्रत्येक प्रसंगी कथेच्या या पात्रांच्या सुखदुःखाशी समरस होऊन जायचे. गदिमांचं प्रत्येक गाणं म्हणजे एक सुंदर वृत्तबद्ध कविता. अर्थपूर्ण शब्दयोजना, जबरदस्त कल्पनाशक्ती, उच्च अभिरुची आणि तरल भावनांच्या उत्कट सादरीकरणामुळे त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात कोरून राहिलेली आहेत. काल मी रघुनंदन पाहिले, जीवलगा कधी रे येशील तू, हृदयी प्रीत जागते या गदिमांच्या गाण्याला बाबूजींनी दिलेली चाल आणि आशाताईंचा सुंदर स्वर यांनी एक वेगळाच साथ चढतो. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात सुवासिनी या सिनेमातलं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांच्या आवाजातलं, गीतकार ग दि माडगुळकर यांचं हे गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 7:40 होतात. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
2: होऊ दे ना पूर्ण
3: आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
3: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
4: नमस्कार.
3: आपण बऱ्याच वेळेला या कार्यक्रमांमधनं आपल्या मैत्रिणींना वेगवेगळ्या गोष्टींवर मार्गदर्शन करत असतो. त्यातल्या काही मैत्रिणींनी आपल्याला प्रश्न विचारले आहेत IVFच्या संदर्भातले काही समज गैरसमज त्यांच्या आहेत. आज त्या प्रश्नांना उत्तर देऊयात. सगळ्यात पहिलं त्यांना सांगूयात की IVF म्हणजे नेमकं काय असतं.
4: IVF ही प्रेग्नन्सी राहण्याची एक पद्धत आहे. बेसिकली सायन्स जे आता प्रगत झालं आहे त्याच्यामुळे साध्या पद्धतीने किंवा नॅचरली ज्यांना गर्भधारणा होत नाही अशा जोडप्यांना पूर्वी प्रेग्नन्सी राहणं अवघड होतं. पण आता विज्ञानाच्या मदतीने या टेक्निकनी आपण लॅबमध्ये गर्भ तयार करू शकतो आणि तो आपण गर्भाशयामध्ये प्रत्यारोपण करतो. हे थोडक्यामध्ये IVF ची बोलीभाषेतली माहिती झाली.
3: अच्छा, आता जसं तुम्ही म्हणालात की गर्भाशयामध्ये हा गर्भ सोडला जातो आणि तो बाहेर तयार केला जातो, तर हा गर्भ बाहेर किती दिवस असतो आणि तो गर्भाशयात कधी सोडला जातो याबद्दलही सांगा.
4: बेसिकली ओव्हम पिकअप नावाची प्रोसिजर हा IVFचा एक महत्वाचा पहिला टप्पा आहे, ज्यामध्ये त्या स्त्रीमधली सगळी बीज आपण काढून घेतो आणि त्याच दिवशी पुरुष बीज म्हणजे स्पर्म या दोघांच्या मदतीने आपण बाळ तयार करतो. हे बाळ 3rd किंवा 5th दिवसापर्यंत वाढवलं जातं. काही पेशंट मध्ये 3rd दिवसाचं बाळ सुद्धा आपण ट्रान्सफर करू शकतो किंवा 5th दिवसाचं बाळ जेव्हा ट्रान्सफर केलं जातं तेव्हा ब्लास्टोसिस्ट म्हणतात त्याला. ह्या ज्या ट्रान्सफर आहे ह्या सुद्धा दोन

0: प्रकारच्या, एक आहे फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणजे पिकअपच्याच महिन्यात ट्रान्सफर, आणि एक आहे फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर.
1: खरंच श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. डॉक्टर चारुता, आता जे तुम्ही दोन प्रकार सांगितले, तर एक म्हणजे फ्रेश एम्ब्रियो आणि दुसरं म्हणजे फ्रोझन एम्ब्रियो, म्हणजे नेमकं काय?
0: ज्या महिन्यामध्ये ओव्हम पिकअप ही प्रोसिजर झाली असते, ओव्हम पिकअप नंतर त्याच दिवशी आपण गर्भ तयार करत असतो. सो हा गर्भ जर आपण लगेचच तिसऱ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी गर्भाशयात सोडला तर त्याला फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणतात. आणि कधी कधी काही पेशंटमध्ये लगेचच एम्ब्रियो ट्रान्सफर हा प्रिफर केला जात नाही, त्याच्या मागे अनेक वैद्यकीय कारण असतात. अशा वेळेला तो एम्ब्रियो फ्रीज केला जातो, ज्याची एक वेगळी टेक्निक असते. या फ्रीजिंग प्रोसिजर मध्ये त्या गर्भाला काहीही धोका न होता तो फ्रीज केला जातो. हीच सायन्सची ताकद आहे. आणि अशा पेशंट मध्ये मग पुढे ठरवून गर्भाशयाचे जे आतली गादी आहे, एंडोमेट्रियम आहे, ते नीट तयार करून हे बाळ आत सोडलं जातं. आतमध्ये सोडायच्या आधी परत ते रूम टेम्परेचरला आणलं जातं आणि तेही योग्य पद्धतीने टेम्परेचरला आणलं जातं आणि मग एम्ब्रियो ट्रान्सफर केला जातो. त्याला फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणतात.
1: ओके, मला वाटतं आपल्या मैत्रिणींना कळलं असेल IVF म्हणजे नेमकं काय. अशाच काही अजून प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागात, पण तोपर्यंत श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्यप्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: आत्ताच आपण ऐकला ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 7:45 आणि 35 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: एवल्या एवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मी खरं तर एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल.

0: तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: आत्ता आपण ऐकलं शरद मुठे यांनी लिहिलेलं, मीना खडीकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत शरद मुठे यांच्या स्वरात. श्रोते हो, याबरोबरच आजचा जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:50 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG हिरा आहे सर्वांसाठी.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी. श्रोते हो नमस्कार, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. हिऱ्यांच्या दागिन्यांची क्रेज आता वाढत आहे. लग्न समारंभासाठी वेगळे भारदस्त दागिने, कधी खास प्रसंगी वापरण्याची स्पेशल डायमंड ज्वेलरी, महिला ऑफिसला जातानाही नाजूक असे हिऱ्यांचे दागिने वापरतात. पण हिऱ्याचं मूल्य आणि आकर्षण आहे ते त्याचे कट्स आणि आकार यामुळे. यासंबंधी त्याच्या विविध पैलूंची माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण PNGS रिवा डायमंड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांना स्टुडिओत मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार.
3: सर, आमच्या श्रोत्यांना सांगा की हिऱ्यांमध्ये जे वेगळे वेगळे कट असतात ते कोणत्या प्रकारचे असतात आणि त्यानुसार त्याचा दर कमी जास्त का होतो?
5: छान प्रश्न आहे, कारण श्रोत्यांना माहिती असायला पाहिजे की हिऱ्यामध्ये वेगवेगळे कट्स असतात, नाही तर नॉर्मली आपण राऊंड ब्रिलियंट कट एवढं एकच म्हणतो. आता बाकीचे जे कट्स आहेत ते प्रिन्सेस कट आहे जो स्क्वेअर आकाराचा असतो, एमरल्ड आहे जो रेक्टेंग्युलर आकाराचा असतो, ओव्हल आहे जो लंबगोल असतो, त्यानंतर पियर कट म्हणतो जो आपण बदामाच्या आकाराचा, म्हणजे हार्टच्या आकाराचा नाही बदामाच्या आकाराचा हार्ट कट तर असतोच असतो. त्यानंतर ट्रिलियन कट असतो जो ट्रायंग्युलर असतो पण त्याच्या साईड ज्या आहेत त्या त्रिकोणातल्या सरळ रेघांच्या ऐवजी राऊंड शेपच्या रेघा असतात. आणि रोज कट हा जास्त करून पॉप्युलर आहे की त्याचं उमलत्या गुलाबासारखं ते दिसतं आणि त्याच्यामध्ये 3 ते 24 वेगवेगळे प्रकारचे कट त्याच्यावरती दिलेले असतात. आणि जेव्हा ब्रिलियंट कट म्हणून आपण म्हणतो त्याच्यामध्ये साधारणपणे 50 कट दिलेले असतात, पण रोज कटमध्ये जनरली 3 ते 24.

0: विस्कट असतात.
1: बर,
2: ग्राहकांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मात्र की त्यांना जर वेगवेगळ्या प्रकारचे कट्स पाहिजे असतील, वेगवेगळ्या आकाराचे डायमंड पाहिजे असतील, तर त्याच्याकरता वेगळी किंमतही मोजावी लागते.
1: मोडक साहेब, हिऱ्यांचे कट्स कसे असतात ते आपण सांगितलं, आता आम्हाला हेही सांगा की छोट्या आणि मोठ्या हिऱ्यांमध्ये कट्स वेगळे का असतात, त्याचं थोडं आम्हाला वर्णन करून सांगा.
2: आता मगाशी सांगितलेल्यामध्ये आणखीन एक आपण प्रकार सांगायचं राहिलो, म्हणजे तो स्पेशली केला जातो हार्ट कट, म्हणजे जो काय प्रेमाचं सिम्बॉलिक हार्ट असतं त्या आकाराचा हिरा. आणि आपण काही दिवसांपूर्वी वाचलं असेल की ढोलकिया साहेबांनी सुरतच्या मोदी साहेबांना भारताच्या नकाशाच्या आकाराचा हिरा कट करून दिलाय, म्हणजे आता इंडियन मॅप कट पण क्रिएट झाला इंडियामध्ये. आता जे छोटे हिरे असतात जे जडवले जातात दागिन्यांमध्ये, ते जनरली ब्रिलियंट कटचे असतात, म्हणजे राऊंड ब्रिलियंट टाईपचेच असतात. त्याच्यामध्ये हे वेगवेगळे आकार बनवणं खूप अवघड असतं, कारण की खूप छोटा हिरा असेल तर त्यामध्ये हे आकार कळूनही येणार नाहीत. मी जे मगाशी म्हटलं फॅन्सी प्रिन्सेस असेल किंवा आणखीन ओवल असेल किंवा ट्रायल असेल किंवा आणखीन रोज कट असेल, तर हे कट दिसणार नाही. त्यामुळे ते जनरली राऊंड ब्रिलियंट कटच असतात. आणि जे मोठे म्हणजे त्याच्यातल्या एखाद्या दागिन्यात एक मेरुमणी आपण म्हणतो की त्याच्यातला मोठा खडा जो असतो किंवा पेंडंटमध्ये सेंटर पीस जो असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कटचे आणि वेगवेगळ्या आकाराचे डायमंड वापरले जाऊ शकतात. पण जे छोटे छोटे डायमंड जडवलेले असतात ते मात्र जनरली राऊंड ब्रिलियंट कटचेच असतात.
1: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना डायमंड मध्ये कसे कट्स असतात आणि का असतात, त्याप्रमाणे हिऱ्यांचा दर कसा बदलतो आणि हे जे कट्स आहेत त्यांचे प्रकार कोणते याविषयीची संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
4: आत्ताच आपण ऐकला ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG हिरा आहे सर्वांसाठी. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:55 आणि 20 सेकंद झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
7: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. त्यासाठीच आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: खरं तर आपण असं म्हणतो की इन्व्हेस्टर्स हे नेहमी गुंतवणुकीमध्ये नाविन्य शोधत असतात कारण त्यांना तीच तीच इन्व्हेस्टमेंट करून बोर झालेलं असतं. तर इन्व्हेस्टमेंटमध्ये बोर्डम हे घालवलं पाहिजे आणि नवीन काहीतरी शोधलं पाहिजे का पेशन्स ठेवला पाहिजे?
2: अतिशय राईट प्रश्न आहे मॅडम. सो बेसिकली गुंतवणूक आपण जेव्हा विचार करतो ना तेव्हा ती रोमांचक नाहीये असा प्रथमता विचार केला पाहिजे. म्हणजे काय, आता हे आपल्या डेली रुटीनशी जर आपण जोडण्याचा प्रयत्न केला तर आपण रोज आमटी भात भाजी पोळी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. पण आता ते खाताना शरीरासाठी त्यातली मूल्य

0: का महत्वाची आहेत आणि त्याचा शरीर हेल्दी राहण्याशी कसा संबंध आहे, त्यामुळे आपल्याला ते रुटीन फॉलो करणं गरजेचं असतं तर आपण हेल्दी राहू शकतो.
1: बरोबर.
0: जसं हे जीवनाचं जगण्याचं शरीराचं सूत्र आहे, तसंच इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करतो आणि आपण बोर होतोय असं जेव्हा आपण विचार करतो की काय रुटीनमध्ये सारखं SIP करतोय, वर्षाला SIP वाढवतोय आणि मग तीच इन्व्हेस्टमेंट तेच फंड, पण हे बोर झाल्यानंतरच मला त्याची फळं मिळणार आहेत. आपल्या घरात लहान मुले बघा, त्याला आपण सांगत असतो अभ्यास कर रे बाबा, अभ्यास कर रे बाबा, मग त्याचं रुटीन बसतं, हळूहळू त्याला ती अभ्यासाची सवय लागते, वाचनाची गोडी लागते आणि त्याचं रूपांतर त्याच्या भविष्यातल्या करिअरच्या सक्सेसमध्ये दडलेलं असतं आणि त्यासाठी त्याला ते बोर व्हायला लागतं, ते रुटीन फॉलो करायला लागतं. सेम इन्व्हेस्टर्सच्या बाबतीत आहे. जेव्हा मी ते रुटीन फॉलो करणार आहे, भले मी बोर होत असेल, आता यात रोमांच कुठे शोधायचं आहे तर शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म ह्याची डेफिनेशन जर मी डिफाईन केली तर कदाचित मला बोर होणार नाहीये. माझ्या वेळी म्हणजे ज्या गोल्सच्या संदर्भात मी गुंतवणूक केली आहे त्या त्या वेळी मला पैसे हे उपलब्ध असतील त्या पद्धतीने गुंतवणूक मला करता येणं शक्य आहे. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट पॅटर्न हा कितीही बोरिंग असला आणि बोर्डम वाटणारा असला तरी तो संयम कायम फॉलो करून त्यातला रोमांच शोधणं गरजेचं आहे जेव्हा बोर्डमचा विचार होतो तेव्हा.
1: अगदी खरंय. आणि म्हणूनच श्रोते हो, इन्व्हेस्टमेंट ही बोर जरी झाली तरी ती तशीच कंटिन्यू केली पाहिजे, त्यात पेशन्स ठेवले पाहिजेत, तरच तुम्हाला त्याची उत्तम फळं मिळू शकतील. असाच सल्ला उद्याही ऐकूयात, पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूया. गुड डे, बाय बाय.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड,
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8 वाजलेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. पहिल्या टप्प्यात आज ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाखल होतील. UAEचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची ते भेट घेतील. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहकार्य तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत सुरू आहे. या संघटनेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स बहुपक्षीयता मजबूत करण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी, आर्थिक लवचिकता वाढवण्यासाठी आणि अधिक सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी एकत्र काम करेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यानुसार मुंबईत सध्या पेट्रोलचा दर वाढून 106.68 रुपये तर डिझेलचा दर 93.14 रुपये होणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं सोने आयातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी एका परवान्यावर आता कमाल 100 किलो सोन्याचीच आयात करता येणार आहे. तसंच नव्यानं अर्ज करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांची प्रत्यक्ष तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. या तपासणीत उद्योगांची उत्पादन क्षमता आणि कार्यरत स्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे.

0: अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी इथल्या गर्भलिंग चाचणी आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. हे तिघेही पुणे जिल्ह्यातील आहेत. या तिन्ही आरोपींना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 39 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता असून दुपारनंतर ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.

0: are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:03 आणि 40 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम.
3: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
2: श्रोते हो, आज संत जनाबाई यांचा निर्वाण दिन. तेव्हा सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातली संत जनाबाई यांची रचना, संगीतकार वसंत प्रभू.

0: स्वामी।
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
1: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंठित रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
4: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते। आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू सिंहगड रोड पुणे इथे।
4: संपर्क 0202-24-35-15-35।

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
4: हो आहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
3: आहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
5: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 88 94 22 22.
2: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
1: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
2: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास, शिक्षण होईल विनासायास.
1: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक,
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
1: एनडीए मध्ये जायचंय,
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
6: यानंतरचं गीत संगीतबद्ध केलंय मीना मंगेशकर यांनी, गीतकार सुधीर मोघे आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: डॉक्टर दूधभाते नेत्रालय इथे आहे चष्मा घालवण्यासाठी सर्वात प्रगत कंट्युरा व्हिजन HD लेसिक शस्त्रक्रिया मशीन, जे करू शकेल तुमची चष्म्यापासून कायमची सुटका।
1: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, अद्ययावत शस्त्रक्रिया, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध।
0: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे।
1: संपर्क 0204235535।
2: संधी

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: मुलींनो, बदलत्या आधुनिक काळाशी मैत्री करत आपलं स्मार्ट करिअर घडवा. कसं ते जाणून घ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTA तर्फे रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 11 ते 4 पर्यंत मोफत करिअर गायडन्स शिबिर.
3: इंटिरियर डिझाईन, फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, कॉस्मेटॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, हेरिटेज, ग्राफिक डिझाईन आणि अजून बरंच काही. ह्या क्षेत्रांमधल्या करिअर विषयक संधींबद्दल तज्ञांकडून थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन.
2: सेमिनार सहभागी होण्यासाठी कॉल करा 8237879841.
3: नोट करा 8237879841.
4: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
5: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
4: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
5: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
6: काय रे, बस्ता कुठे बांधला?
7: अरे अर्थातच स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
6: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीतच बांधू.
7: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
8: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
9: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
10: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते. आणि हो, गवर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत.
9: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे.
10: संपर्क 0202-24-35-15-35.
11: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास

0: लाभला अधिक महिन्याच्या शुभ क्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: एनडीए मध्ये जायचंय?
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
3: आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचा संदेश.
4: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553 1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
5: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
6: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
5: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
6: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
7: सन

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: यानंतर ऐकणार आहोत आर्यन पराडकर यांच्या स्वरातली पारंपरिक रचना, जी संगीतबद्ध केली आहे विठ्ठल शिंदे यांनी.

0: याबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:30 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकूया द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 99215575 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग नाट्य नृत्य संगीत वाचन यांचे एकत्र योग प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव इथे पहा चित्र दागिने वस्त्रे शिल्प यांचा अनोखा ठेवा
2: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम खुर्जे

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: नीता अगं, ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये।
3: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते। ओम,
4: अलो मम्मा,
3: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर।
4: सांग मावशी।
2: अरे, चार चार आकडी आहे।
4: अगं तू सांग मावशी।
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782। सांग बरं।
4: 13111।
2: करेक्ट। अरे, हेच तर जुळत नव्हतं। हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे।
3: मग
2: हे पण कसं आलं तुला?
3: अगं, सक्सेस अबॅकस मुळे।
2: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर।
5: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस। ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 86 56 00 11, 8888 56 00 11।
6: श्रोते हो, आज 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस। कुटुंब ही आपल्याला मिळालेली सगळ्यात सुंदर भेट असते, जिथे आपुलकी, प्रेम आणि विश्वासाच्या धाग्यांनी जोडलेली नातीच आपल्याला आयुष्यभर साथ देतात, भक्कम आधार देतात। आणि म्हणूनच आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त आपल्या कुटुंबातल्या जिव्हाळ्याच्या नात्यांना समर्पित ही खास गीतं आज आपण ऐकणार आहोत। सुरुवातीला ऐकूया वैशाख वणवा या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, संगीतकार दत्ता डावजेकर।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स्ड डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं अक्काच्या घरात.
4: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
5: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे.
4: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
6: डॉक्टर कांत यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88884922.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड.

0: ನಿಗಡಿ ಪ್ರಾಧಿಕರಣ ಇಂಪ್ರಿ ಚಿಂಚವಡ್. ಸಂಪರ್ಕ 9130089221.
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: संधे

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आता ऐकणार आहोत बोलकी भावली या चित्रपटातलं गीत. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे. हे गीत ऐकूया आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात, गीतकार अर्थातच ग. दी. माडगुळकर.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: मसाला बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
3: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
4: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
5: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: यानंतरचं गीत आहे जुनं ते सोनं या चित्रपटातलं. स्वर आहे रेखा डावजेकर यांचा, गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतबद्ध केलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: याबरोबरच द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
3: विविध भारत

ती पुणे ठळक बातम्या. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे ठाण्यात निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तब्येतीसंदर्भात काही गुंतागुंत निर्माण झाल्यानं त्यांचं निधन झालं. डॉक्टर नाडकर्णी हे विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी आणि चित्रकार देखील होते. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. मानसिक आरोग्याविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करण्याचं मोठं काम डॉक्टर नाडकर्णी यांनी केलं. त्यासाठी 1990 त्यांनी इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ही संस्था स्थापन केली. औद्योगिक क्षेत्रातील अनेक संस्था तसंच स्वयंसेवी संस्थांसाठी त्यांनी मानसिक आरोग्यविषयक सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्य केलं आहे. आजपर्यंत त्यांच्या कथा, नाटकं अशा अनेक साहित्यकृती प्रकाशित झाल्या असून अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांच्या निर्मितीत त्यांनी तज्ज्ञ म्हणून सहभाग घेतला होता. राज्य शासनाचे 4 साहित्यविषयक पुरस्कार, मसाप पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे ते मानकरी होते. ठाणे इथल्या सप्तसोपान इथं आज सकाळी 10:30 वाजल्यापासून त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल असं IPH संस्थेच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचं नामकरण अजितदादा पवार गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र असं करण्याला राज्य सरकारनं मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागानं जारी केला आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्तपदी शीतल तेली उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांची ग्रामविकास खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे त्यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे. आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येत्या 8 जुलैला आळंदीतून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार असून पालखीचा मुक्काम 9 आणि 10 जुलैला भवानीपेठेतच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 17 मुक्काम करत पालखी 24 जुलैला पंढरपुरात पोहोचणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: अँफियर रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:01:20 झाली आहेत. ऐकूया एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: सर्व श्रोत्यांना अदिती चितळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आज आपण ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, उत्तम वक्ते, उर्दू आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेले प्रतिभासंपन्न साहित्यिक, अभिनयाची जाण असणारे संवेदनशील अभिनेते, तसंच सर्व रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या पदांचा आस्वाद घेणार आहोत. त्यांच्याविषयी, त्यांच्या कामाविषयी थोडं जाणून घेणार आहोत. सुरुवातीला ऐकूया मंदार माला या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं पद. संगीतबद्ध केलंय पंडित राम मराठे यांनी आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: युरोलॉजीमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
0: संपर्क 0206701900.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का.
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
5: अलो मम्मा.
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
5: सांग मावशी.
4: अरे, 4-4 आकडी आहे.
5: अगं तू सांग मावशी.
4: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
5: 13111.
4: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
2: आहे.
4: पण कसं आलं तुला?
2: अगं, सक्सेस अबॅकसमुळे.
4: हो का? मग मी पण जिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
6: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88-88-56-00-11, 88-88-56-00-11.

श्रोते हो, विद्याधर गोखले मूळचे अमरावतीचे. पत्रकारिता करण्यासाठी ते मुंबईला आले. त्यांना आचार्य अत्रे यांचं मार्गदर्शन मिळालं. पत्रकार म्हणून आपली भूमिका उत्तम बजावत असतानाच ते संपादकही झाले. दर्जेदार अग्रलेख, बोधवाक्य यांच्यामुळे विद्याधर गोखले यांचे लेख वाचकप्रिय झाले. श्रोते हो, त्यांच्याविषयी आणखी जाणून घेऊया, मात्र तत्पूर्वी ऐकूया जयमाला शिलेदार यांच्या स्वरातलं सुवर्णतुला या नाटकातलं पद. पदरचना अर्थातच विद्याधर गोखले यांची, स्वरसाज पंडित छोटा गंधर्व यांचा.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 020-670-29100।

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये चला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807977.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे, यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे, कडक वाचल्याच्या थोडं पुढे. अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण, म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
7: जपूरदला आर्ट अँड कल्चरल म्युझियम.
8: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
9: विद्याधर गोखले म्हणजे वक्तृत्वाचा जिवंत झरा. सहज सुंदर ओघवती भाषा, चांगलं वाचन, समृद्ध अशी शब्दसंपदा यांमुळे त्यांचं भाषण ऐकणं ही एक मेजवानीच असे. कुठलाही कार्यक्रम करण्याआधी किंवा लोकांपुढे काहीही बोलण्याआधी ते अफाट तयारी करायचे. त्यांना श्रीमद भगवद्गीतेतले श्लोक, अनेक सुंदर सुभाषितं पाठवती, याचबरोबर त्यांनी मिर्झा गालिबही वाचले होते. हे इतकं सगळं वाचन चिंतन तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे सतत आत्मपरीक्षण करत राहणं, प्रामाणिकपणे काम करत राहणं आणि आपलं काम अधिकाधिक चांगलं करत राहणं. आचार्य अत्रे यांच्याबरोबरही त्यांनी अनेक वेळा चर्चा केली. त्यांच्याकडून विनोदाचा, खुमासदार शैलीचा गुणही विद्याधर गोखले यांनी घेतला. कुठेही भाषण करताना ते श्रोतृजनांचाही विचार करायचे. त्यांना काय आवडेल, काय रुचेल, ती त्यांची आवड जोखून कधी सुभाषित, कधी शेरोशायरी किंवा कधी आणखी काही, असं वेगवेगळं ते त्यांच्या सादरीकरणात नेहमी वापरायचे. ते इतका बारकाईने विचार करायचे आणि म्हणूनच त्यांची व्याख्यानं रंगत असत आणि आजही आपल्याला त्यांनी लिहिलेली नाटकं, पदं ही आवडतात. आता ऐकणार आहोत वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं विद्याधर गोखले यांचं पद जय जय गौरी शंकर या नाटकातलं, प्रसाद सावकार यांच्या स्वरात.

श्रोते हो, मराठी संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखवणाऱ्यांपैकी एक मोठं नाव म्हणजे विद्याधर गोखले. त्यांच्याविषयी वाचत असताना मला हे काव्य सापडलं, विजय गोखले यांचं. हे काव्य खरं तर खूप मोठं आहे, पण यातल्या काही ओळी मला इथे सांगाव्याशा वाटतात. या काव्यपंक्तींमध्ये विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या नाटकांचा उल्लेख आहे. या ओळी अशा आहेत: प्रथम जन्मले पंडित राज, सुवर्ण तुला हा त्यावर साज, मदन मंजिरी संगे घुमला स्वरसम्राज्ञीचा आवाज, गौरी शंकर मंदारमाला जणू ध्रुवताराच चमकला, जराचेही अमृत करुनी सूर्यातून हो चंद्र बरसला. खरंच एकाहून एक अजरामर नाटकं आपल्याला विद्याधर गोखले यांनी दिली. या ओळींवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की त्यांचं पहिलं संगीत नाटक म्हणजे पंडितराज जगन्नाथ. या नाटकातलंच पद आता आपण ऐकणार आहोत, पण याविषयी थोडंसं बोलावंसं वाटतं की हे पद सुरुवातीला या नाटकात नव्हतं, पण रसिकांच्या आग्रहाखातर खास हे पद लिहिलं गेलं आणि आज हे पद लोकप्रिय आहे. ऐकूया या नाटकातलं पद प्रसाद सावकार यांच्या स्वरात संगीतकार वसंत देसाई.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 02-0670-29100.
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
4: सन

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
5: विद्याधर गोखले यांनी पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर, मंदारमाला, सुवर्ण तुला, स्वरसम्राज्ञी, बावनखणी अशा एकाहून एक सरस दर्जेदार नाटकांचं लेखन केलं. त्यांनी 14 संगीत नाटकं लिहिली. कवित्व हा त्यांचा अंगभूत गुण होता. त्यांचं काव्य अतिशय उत्कट आणि प्रासादिक. त्यांनी कधीच एकसुरी काम केलं नाही. कामामध्ये कायम वेगवेगळे प्रयोग करत राहणं, वैविध्यपूर्ण काहीतरी रसिक श्रोत्यांना देणं हे नेहमीच त्यांनी केलं. त्यांनी गण लिहिले, गवळणी लिहिल्या, लावण्या आणि फटके देखील लिहिले. आता ऐकणार आहोत पंडित राम मराठे यांनी संगीतबद्ध केलेलं विद्याधर गोखले यांचं मेघमल्हार या नाटकातलं पद पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात.

0: विद्याधर गोखले यांना नमन करते आणि मी अदिती चितळे आपला निरोप घेते.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:31 आणि 25 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत पुणे ऐकेर मर्मबंधातली ठेवही हा नाट्य संगीताचा कार्यक्रम.
2: पुणे ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: सुरुवातीला ऐकूया

आत्ता आपण ऐकलं मत्स्यगंधा या नाटकातलं वसंत कानेटकर यांचं पद रामदास कामत यांच्या स्वरात. स्वरसाज होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: कानूनी सहायता टेलीलॉके ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8805-18178। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील। सो इझी।
4: अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका। RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: यानंतरचं पद आहे मानापमान या नाटकातलं. रचना कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, संगीतकार गोविंदराव टेंबे आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकणार आहोत मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं राम गणेश गडकरी यांचं पद, स्वरसाज मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा आणि नाटक राजसंन्यास.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचा संदेश.
6: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत 19 रोजी 11:00 सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
5: आता ऐकूया प्रीती संगम या नाटकातलं पद ज्योत्स्ना मोहिले आणि विश्वनाथ बागुल यांच्या स्वरात. पद लिहिलंय प्रल्हाद केशव अत्रे यांनी, संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

0: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
4: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
6: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD

0: म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553 1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: आता ऐकूया हे बंध रेशमाचे या नाटकातलं शांता शेळके यांचं पद, जे संगीतबद्ध केलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: याबरोबरच आजचा पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांच्या दौऱ्यासाठी काही वेळापूर्वी

0: संयुक्त अरब अमिरातीला रवाना झाले. पहिल्या टप्प्यात यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची ते भेट घेतील. ऊर्जा सुरक्षा हा विषय चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू राहील अशी अपेक्षा आहे. वैद्यकीय पदवीपूर्व प्रवेशासाठीची नीट यूजी पुनर्परीक्षा आता 21 जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे अशी घोषणा राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं आज केली. पेपर फुटी प्रकरणानंतर गेल्या 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आली होती. राज्याच्या पूर्व आणि पश्चिम सीमा जलद वाहतूक महामार्गांच्या जाळ्याच्या माध्यमातून जोडल्या जाण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने विदर्भ विभागातील 4 महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या महामार्गांची एकंदर लांबी 547 किलोमीटर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाला बोगदा मार्गाने जोडण्याची व्यवहार्यता तपासण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत दिले. आनंद परांजपे यांच्या संघटन कौशल्याचा शिवसेना शिंदे पक्षाला फायदा होईल असा विश्वास डॉ श्रीकांत शिंदे यांनी काल व्यक्त केला. माजी खासदार आनंद परांजपे 14 वर्षांनंतर स्वगृही परतले आहेत. मुंबईत बाळासाहेब भवन इथं शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे, दादाजी भुसे, उदय सामंत यांच्या उपस्थितीत परांजपे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सूनवर अल निनोचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने आगामी खरीप हंगामासाठी आतापासूनच पूर्ण तयारी ठेवावी असे निर्देश लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी लातूरमध्ये दिले. खरीप हंगाम पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक पार पडली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:25 झाली आहेत. ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
8: श्रोत्यांनो नमस्कार.
7: विक्रम, आजची केस आहे, यांचं वय आहे 44 वर्ष.
8: बरोबर.
7: शीतल असं नाव समजूयात. उंची 152 सेंटीमीटर आणि तुझ्याकडे आल्या तेव्हा वजन आहे 64 किलो.
8: बरोबर.
7: आता त्रास म्हणजे यांना मायग्रेनचा त्रास होता आणि मेनोपॉझल प्री मेनोपॉझल या स्टेज मध्ये त्या होत्या. सो त्यांना वजन कमी करायचं होतं. काय केस होती शीतल मॅडम?
8: शीतल मॅडमची केस सांगतो. अगदी ऐन मेनोपॉज मध्ये असताना ते आपल्याकडे आल्या. म्हणजे त्यांचे पिरियड्स गडबडले होते, एक दोन महिन्यांनी येत होते आणि कधी नव्हते येत. त्यानंतर गायनेकोलॉजिस्टने त्यांच्या सांगितलं होतं की हा मेनोपॉज आहे.
7: ओके.
8: आणि मेनोपॉझल स्टेज मध्ये असल्या कारणाने त्यांचं वजन झपाट्याने वाढत होतं. म्हणजे लिटरली महिन्याला 1-1.5 किलो वाढत असताना ते आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांना कळतच नव्हतं आपलं वजन या स्पीडने का वाढतंय. आता मेनोपॉज चालू व्हायच्या आधी त्यांचं जे वजन होतं ते साधारण 57-58 होतं, पण मेनोपॉज चालू झाल्यानंतर ते धडाधड वाढायला लागलं आणि 3-4 महिन्यात 64 जाऊन पोहोचलं. ऑफकोर्स मेनोपॉज चालू असल्यामुळे त्याच्याबरोबर आलेले इमोशनल डिस्टर्बन्सेस ते होते, कधीकधी रडायला येणं, त्याच्यानंतर हॉट फ्लॅशेस येणं, झोप न लागणं, छातीत धडधड होणं, या सगळ्या गोष्टी त्यांना जाणवत होत्या. पण त्यांना हेही ॲट द सेम टाइम लक्षात आलेलं की आपलं हे वजन वाढणं थांबलं नाही आणि ते 70 पुढे गेलं तर ते वजन कमी करायला खूप त्रास होईल. आणि या सगळ्यामध्ये त्यांना व्हर्टिगोचा देखील त्रास होता आणि अशी त्यांची बेसिकली सिच्युएशन होती. प्रचंड त्रस्त होत्या, वजन वाढत चाललेलं आणि या सगळ्यावरती काही उत्तर सापडत नव्हतं, म्हणून त्या आपल्याकडे
7: आल्या होत्या. सो तू त्यांना काय काय सांगितलंस आणि वजन किती कमी झालं हे ऐकूच यात. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9031325.

0: 9011 3251500 9011 3251500. सो विक्रम, तू सांगतोय शीतल यांच्या केस बद्दल.
1: बरोबर.
0: आणि तू म्हणालास असं की वजन कमी करायचंच होतं, प्लस व्हर्टिगोचा पण त्रास होता.
1: राईट. मी जसं प्रत्येक क्लायंट बरोबर करतो तसं त्यांची मी व्यवस्थित केस स्टडी करायला चालू केले. आता मी नेहमी म्हणतो की मायग्रेन असतो तो कुठे ना कुठेतरी ऍसिडिटीची लिंक असतो, त्यामुळे मी मायग्रेन त्यांना आहे म्हणल्यानंतर पहिल्यांदा एक त्यांना प्रश्न विचारला की म्हणलं मॅडम तुम्हाला ऍसिडिटी आहे का, तर त्या म्हणलं प्रचंड हायपर ऍसिडिटी आहे. मी म्हणलं मायग्रेन हे त्याचंच पुढचं व्हर्जन म्हणजे मॅनिफेस्टेशन आहे, त्याचंच म्हणजे कॉज हा बेसिकली ऍसिडिटी असू शकतो म्हणलं मॅडम. आणि त्यांना ऍसिडिटी एवढी होती की त्यांना ऑलमोस्ट रोज म्हणजे आठवड्यातनं 5 ते 6 दिवस तरी अँटासिडची गोळी घ्यायला लागत होती. त्याच्या मागची कारण शोधायला चालू केली तेव्हा कळलं की रोज रात्री 12 पुढे झोपणं आहे, त्याच्यानंतर कधी 6 उठणं कधी 8 उठणं, त्याच्यानंतर नाश्ता केला तर केला नाही तर नाही, पण नाश्ता करायच्या आधी ब्लॅक कॉफी घ्यायची मात्र सवय. या सगळ्या गोष्टींमुळे ऍसिडिटी जोरात उफाळून आली होती. मेनोपॉज मध्ये तशी ऍसिडिटी

0: की रोज रात्री 12 पुढे झोपणं आहे, त्याच्यानंतर कधी 6 उठणं, कधी 8 उठणं, त्याच्यानंतर नाश्ता केला तर केला, नाही तर नाही, पण नाश्ता करायच्या आधी ब्लॅक कॉफी घ्यायची मात्र सवय. या
1: अच्छा.
0: सगळ्या गोष्टींमुळे ऍसिडिटी जोर जोरात उफाळून आली होती. मेनोपॉज मध्ये तशी ऍसिडिटी बऱ्याच प्रमाणामध्ये भरपूर बायकांना वाढलेली जाणवते, त्यामुळे हे सगळे इश्यूज होते. आणि बाकी हॉर्मोन इम्बॅलन्स असल्यामुळे वजन वाढत होतं, तर मी त्यांना त्यांची सगळी सिच्युएशन आणि ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. व्यवस्थित त्यांना डाएट दिलं, एक्सरसाइज दिला, सगळं घरच्या घरीच करायचं असल्यामुळे त्या खुश झाल्या, कारण का त्यांना जिमला जाणं आणि हे शक्य नव्हतं, कारण का त्यांचे वर्क आवर्स थोडेसे ऑड होते आणि बाकी घरच्या पण काही रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या म्हणून. आणि मग त्यांनी सगळं आपण मी सांगितलेलं फॉलो करायला चालू केलं. त्यांचा मेन एक हे होतं की वाढणारं वजन थांबलं तरी पाहिजे, कमी नाही झालं तरी. आणि फॉर्च्युनेटली ते तर लगेचच झालं. आणि आज त्यांनी आपल्याकडे प्रोग्राम चालू करून त्यांना 5 झालेत. 5 आज त्यांचं 11 वजन या मेनोपॉजच्या स्टेजमध्ये देखील कमी झालेलं आहे. म्हणजे त्यांचं जे 64 होतं वजन ते 53 आलेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पहिल्या महिन्यात ऍसिडिटी निम्म्यापेक्षा कमी झाली म्हणल्या, आणि दुसऱ्या महिन्यापासून त्यांना ऍसिडिटीची एकही गोळी घ्यायला लागली नाही. ह्याची दोन कारणं, अंशापोटीची कॉफी बंद केली, नाश्ता चालू केला, रात्री झोपण्याचे टायमिंग बदलले, या 3 गोष्टी साध्या सोप्या केल्यानंतर इतका फरक त्यांच्या ऍसिडिटी आणि याच्यामध्ये पडला. आणि आज त्यांची सिच्युएशन अशी आहे की मेनोपॉज चालू व्हायच्या आधी जेवढं वजन होतं त्याच्यापेक्षा आज त्यांचं वजन आपल्याकडे कमी झालेलं.
1: ग्रेट रिझल्ट. याबरोबरच वेळ इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000, 9011325000, 90111352500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
1: श्रोते हो नमस्कार. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर आनंद जाधव सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आनंद सर नमस्कार.
3: नमस्कार.
1: बिंग एन ऑर्थोपेडिक सर्जन, तुम्ही आतापर्यंत अनेक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि या सगळ्याबद्दल तुमच्याकडे आलेल्या पेशंट्स बद्दल आपण बघतोय सर या कार्यक्रमात. आजचे जे पेशंट आहेत यांचं वय होतं 42, बँकर आहेत, त्यांना डायबेटिक हिस्ट्री होती आणि 6 शोल्डर पेन होता त्यांना. त्यासाठी त्यांनी गोळ्या औषधं इंजेक्शन सुद्धा घेतली होती पण फरक पडला नाही असं त्यांच्या हिस्ट्री मध्ये आहे. काय केस होती यांची आणि आता ते कसे आहेत?
3: हा पेशंट आम्ही नुकताच ट्रीट केला.
1: बर.
3: आपल्या सर्वांना माहिती आहे की बँकर असल्यामुळे मार्च एंडचं बरंचसं प्रेशर असतं. त्या पेशंटला वेदना इतक्या होत होत्या की त्यांचं कामावर कॉन्सन्ट्रेशन उडालं होतं. तपासणीमधनं असं आढळून आलं की त्यांना फ्रोझन शोल्डरची लक्षणं आहेत. MRI पण तेच फीचर्स होत आहेत. आणि त्यांनी सगळे प्रयत्न केले होते, म्हणजे गोळ्या औषधं घेतली होती, शोल्डरमध्ये इंजेक्शन घेतलं होतं, फिजिओथेरपीचे प्रयत्न केले होते, पण रिस्पॉन्स कशालाच येत नव्हता. मग अशा वेळेस आम्ही त्यांना सल्ला दिला की तुम्ही जर दुर्बिणीतनं आर्थ्रोस्कोपिक कॅप्सुलर रिलीज नावाची शस्त्रक्रिया केली तर त्याच्यामुळे तुम्हाला पटकन आपण बरं करू शकतो. फ्रोझन शोल्डरची नैसर्गिक जो कालावधी आहे बरा होण्याचा तो खूप मोठा असतो, कधी कधी 1 ते 2 देखील लागू शकतात. कुठलाही पेशंट एवढ्या वेदना सहन नाही करू शकत. ह्या पेशंटनी सहमती दिली, मग आम्ही त्यांचं आर्थोस्कोपिक कॅप्सुलर रिलीज केलं. दुसऱ्या दिवशी पेशंट अगदी वेदना मुक्त होता, हसत खेळत घरी गेला, त्याची हालचाल देखील वाढलेली होती आणि मग आम्ही त्याला फिजिओथेरपी करायला सांगितलं.
1: याबद्दल तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे पण त्याआधी श्रोते हो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक सांध्यारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता: सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990, 904-905-0990, 9049050990. डॉक्टर आनंद सर, तुम्ही सांगताय फ्रोझन शोल्डरची जी केस ही तुमच्याकडे आली होती, आजकाल बऱ्याच जणांना हाही प्रॉब्लेम असतो, तर त्यासाठी सुद्धा रोबोटिक सर्जरी आहे?
3: नाही, रोबोटिक नाही, याला आर्थोस्कोपिक सर्जरी असते. आता फ्रोझन शोल्डर मध्ये आम्ही काय करतो सर्जरीच्या दरम्यान की जॉईंट मध्ये फ्लुइड सोडलं जातं ज्याच्यामुळे सांधा असा फुग्यात जसं पाणी भरल्यावर फुगा फुगतो, तर त्याच्यामुळे वॉशआउट इफेक्ट देखील येतो, डिस्टेन्शन इफेक्ट

0: येतो आणि ती सांध्याची जाळी जी सुजलेली असते, आकसलेली असते, तिला विशेष हाताच्या सहाय्याने रिलीज केलं जातं, म्हणजे मोकळी केली जाते. आणि ऑपरेशनच्या आधी पेशंटचा व्हिडिओ काढला जातो, ऑपरेशनच्या नंतर व्हिडिओ काढला जातो. त्याच्यामध्ये पेशंटला कल्पना येते की बाबा रिलीज केल्यानंतर तुझा हात किती मोकळा झाला. आणि हे जे वॉशआउट इफेक्ट आहे जे रिलीज केल्याचं आहे, त्याच्यामुळे वेदना जातात पेशंटच्या. पण अशा पेशंटला जे टेबलावर गेन्स झालेले असतात ते मेंटेन करायला त्याला नंतर फिजिओथेरपी करणं गरजेचं असतं. पण पेन गेल्यामुळे हे पेशंट हाशी खुशी व्यायाम करतात आणि बाय 4 to 6 weeks त्यांची रिकव्हरी पूर्ण झालेली असते.
1: अच्छा, पुन्हा या पेशंटच्या बाबतीत घ्यायची केअर काय असते? म्हणजे जड उचलायचं नाही किंवा तत्सम?
0: जड उचलायचं नाही, आमचे सल्ले पाळले पाहिजेत, व्यायाम झाला पाहिजे. शुगरचा प्रॉब्लेम असलेल्या पेशंटनी त्याची शुगर देखील मेंटेन केली पाहिजे.
1: ओके,
0: ऍक्टिव्हिटीज वाढवल्या पाहिजे, उदाहरणार्थ व्यायाम झाला पाहिजे, आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर हे पेशंट बरे होतात आणि सहसा त्यांना रिकरन्स होत नाही, परत होत नाही.
1: सो डॉक्टर, ऍज यू सेड की फॉलोअप सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. पेशंट्सनी ज्यांची अशी शस्त्रक्रिया झाली आहे त्या सगळ्यांनीच हे लक्षात ठेवायला हरकत नाही. वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. श्रोते हो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक सांधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 9049050990. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात डॉक्टर आनंद जाधव यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
1: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांवरती आपण विविध मान्यवरांकडून त्यांची मतं जाणून घेत असतो. आज आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. स्मृती मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मनमोकळ्या गप्पामध्ये आपला नेहमीचा जिव्हाळ्याचा विषय अर्थातच पाणी हा आहे आणि पाणी हा अतिशय महत्वाचा विषय आता उन्हाळ्याच्या दिवसात तर चांगलाच जाणवतो. तर याबद्दल आज तुमच्याकडून ऐकायचं आहे की पाणी, पाणी साठवण्याची जागा, पाणी साठवण्याच्या टाक्या यांची स्वच्छता आणि उन्हाळ्यात असणारी पाण्याची कमी जास्त होणारी पातळी या सगळ्याबद्दल सांगा.
2: हो, आता उन्हाळा आता आपल्याला जाणवत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याला लक्षात येतंय की पाणी पुरवठा जो आपल्याला पुणे शहराला जो होतोय आज तो कमी प्रमाणात होतोय. बऱ्याच ठिकाणी पाणी कमी प्रमाणात येतंय, कमी दाबाने येतंय आणि त्याचा त्रास सगळ्यांनाच होतोय. पण आता झालं असं की उन्हाळा वाढल्यामुळे जी आपल्या ज्या नद्या आहेत किंवा जिथे आपण पाणी साठवतो त्याची लेवल खाली गेल्यामुळे जो आता गाळ आहे तो अर्थातच ते पाणी आपल्याला सगळ्यांना आता वापरायला लागतंय किंवा यायला लागलंय. त्यामुळे मला असं वाटतं की जिथे आपण पाणी साठवतो अर्थात जी टाकी असते आपण बांधवलेली त्याची देखभाल करणं किंवा ती स्वच्छ ठेवणं हे आपलं पहिलं कार्य असतं. त्यामुळे ज्या संस्था याच्यात कार्यरत आहेत त्यांना आपण समजा कॉन्टॅक्ट करून स्वच्छता त्यांची या वेळेला करून घेतली, ज्या दिवशी समजा पाणी नाही असं आपल्याला कळलं प्रामुख्याने त्या दिवशी समजा आपण करून घेऊ शकलो तर पाणी वायाही जाणार नाही आणि आपण त्या टाकीची स्वच्छता करू शकतो. कारण काय होतं, पाणी जे असतं ते दूषित असतं, ते खराब असतं. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या सोर्सेसमधनं पाणी घेण्यात येतं कारण पाणी सगळ्याच सोसायट्यांना पुरतंय असं नाही कॉर्पोरेशनचं. तर ते जे पाणी येतं ते खराब असतं, ते चांगलं नसतं. तर मग मुद्दाम तुम्ही आवर्जून

0: ह्या पिरियडमध्ये टाकी स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. पाण्याची लेवल मुळातच कमी झालेली असते, त्याच्याने जो खालचा गाळ असतो तो आपल्याला येतो. नळाला तुम्ही बघितलं तर गढूळ पाणी येत असतं बऱ्याच ठिकाणी, आणि तेच पाणी आपण वापरतो आणि मग काय होतं, त्याच्यात कुठला बॅक्टेरिया असेल काय असेल आपण सांगू शकत नाही. आणि काय होतं मग, त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोग म्हणा किंवा आता उन्हाळ्यामध्ये पाण्यापासून होणारे जे रोग आहेत ते आपण टाळू शकतो जर आपण स्वच्छता ठेवली काही प्रमाणात.
1: याबद्दल तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. आता तुम्ही स्मृती मॅडम सांगताय की उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी कमी झालेली असते आणि त्यामुळे तो गाळ सगळा वर येण्याची शक्यता असते.
0: बरोबर.
1: शिवाय अशा वेळेला टाकी स्वच्छ करणं पण सोपं जातं. तर जे कुणी स्वच्छतेसाठी येतात टाक्यांची स्वच्छ, तुमचा कसा अनुभव आहे, काय केलं जातं आणि कशा पद्धतीने?
0: आता कसं, आपल्याकडे कसं वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्या टाकी स्वच्छ करतात आणि ते अगदी काळजीपूर्वक स्वच्छ करतात की पाणी तुमचं वाया जाऊ नये. तर मग ते कसं, तर ते नियोजनबद्ध टाकी स्वच्छ करतात आणि सायंटिफिक रित्या सगळं फॉलो करून स्वच्छ करतात, त्यामुळे पाणी वेस्ट होण्याचं काही त्याच्यामध्ये संबंध येत नाही. आणि जे पाणी उपसावं लागतं ते तुम्ही झाडांना तुमच्या बागेत किंवा सोसायटीच्या इथे आपण ते सोडू शकतो, म्हणजे तेही वाया जाणार नाही याची ते काळजी घेतात. त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुमची टाकी रिकामी आहे किंवा पाणीच कमी आहे, लेवल कमी आहे, त्या दरम्यान तुम्ही टाकी आवर्जून स्वच्छ करून घ्यावी असं माझं मत आहे.
1: अच्छा.
0: आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता ज्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत, कमर्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा शाळा उदाहरणार्थ, तिथे सुद्धा शाळांना आता सुट्टी असते, तर तुम्ही तिथे त्या कंपन्या ज्या आहेत स्वच्छ करणाऱ्या त्यांना बोलवू शकता आणि टाकी तुमची स्वच्छ करून घेऊ शकता. की कारण एरवी तुम्ही नक्कीच करून घेऊ शकत नाही कारण मुलं असतात, पण मग मुलांचं आरोग्य पण खूप महत्वाचं आहे आणि हीच ती वेळ आहे उन्हाळ्याची जेव्हा त्या मुलांना सुट्टी असते, आणि त्या दरम्यान तुम्ही या संधीचा लाभ घ्यावा आणि टाकी तुमची स्वच्छ करून घ्यावी असं मला वाटतंय. तर काय होतं मुलांना, नाहीतर त्याच्यात मी तुम्हाला जसं म्हणले की गाळ असतो आणि गढूळ पाणी येत असतं, तर ते साठून राहतं आणि तेच पाणी मुलांना देण्यात काही पॉईंट नाही, मग आजारी पडतात मुलं आणि मग त्रास व्हायला लागतो. तर त्याच्यापेक्षा सुट्टीमध्ये जर समजा तुम्ही हे स्वच्छता ही करून घेतली तर ती फायदेशीर ठरते.
1: अच्छा. याबद्दल अजूनही गप्पा मारायच्याच आहेत, पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. स्मृती मॅडम, तुम्ही सांगताय की कमर्शियल जागा जिथे आहेत, म्हणजे आता अगदी तुम्ही चांगलं उदाहरण घेतलं की शाळांसारखे ठिकाणं आहेत ज्यांना आता मार्च एप्रिल मे या दरम्यान सुट्ट्या असतात आणि मग मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते जर तुम्ही त्या टाक्या स्वच्छ केल्या. त्याचप्रमाणे आपल्याकडे कॉलेजेस आहेत बरेचसे, इन्स्टिट्यूट्स आहेत बरेचशा, इथे काय अनुभव असतो?
0: आता कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट्सचं जर आपण जर सांगायचं ठरलं तर तिथे सुद्धा तुम्ही याच पद्धतीत समजा स्वच्छता ठेवली तर त्या स्टुडंट्सना पण त्याचा उपयोग होईल. आणि स्टुडंट्स जास्त संख्येमध्ये असतात त्यामुळे जेव्हा कॉलेज सुरू असतं, शाळा सुरू असती, तेव्हा ते करण्यात काही पॉईंट नसतो. तेव्हा आत्ता सुट्टी आहे किंवा काही त्यांना गॅप असतो बऱ्याच वेळेला, परीक्षा चालू असतात आणि 10 आणि 12 दिवसाचे त्यांना गॅप्स असतात आणि टाक्या खूप असतात, त्यामुळे त्या टाक्यांचं काम त्यांनी कायम करत राहावं. किंवा समजा वर्षभराचा कॉन्ट्रॅक्ट जरी तुम्ही देऊ शकलात, कारण आहेत संस्था ज्या असं वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करतात आणि त्या 150 टाक्या असतील, 200 टाक्या असतील आणि हे

0: कधी ना कधी तुम्हाला करावंच लागणार आहे, आणि हे
1: राईट
0: एका वेळेला होण्यासारखं नाही आहे.
1: राईट
0: त्यामुळे उन्हाळा असला तरी सुद्धा तुम्ही आत्ता ह्या टाक्या सुरुवात करा स्वच्छ करायला, म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही
1: बरोबर
0: आणि पाणी वाया पण जाणार नाही.
1: वाया जाणार नाही, आणि पावसाळ्याच्या तोंडावरती स्वच्छ पाणी
0: स्वच्छ
1: ऑलरेडी
0: पाणी,
1: भरलं
0: अगदी बरोबर.
1: गेलेलं असेल.
0: हो हो
1: पाणी स्वच्छतेबद्दल आज खूप छान गप्पा तुम्ही मारल्यात, त्याबद्दल धन्यवाद. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221-91320 या नंबरवर. 98221-91320 9822191320. आमची वेबसाईट www.bapudservices.com. मनमोकळ्या गप्पाच्या पुढच्या भागात पुन्हा भेटूयात. आज आपल्यासोबत होत्या बापू सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीन जी माणसं टाक्या साफ करतात त्यांना बोलवा. लय खात्रीशीर माणसं आहेत स्मृती पोद्दार वहिनी, तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूस सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221-13-20 98221-13-20.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: NSE registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: आपण असं म्हणलो की कौटुंबिक इन्व्हेस्टमेंट ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि रादर कुटुंबातल्या प्रत्येकाची वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट सुद्धा असली पाहिजे, कारण प्रत्येकाची बकेट लिस्ट ही वेगळी असते, प्रत्येकाची स्वप्न इच्छा आकांक्षा या वेगळ्या असतात. मग या सगळ्याला धरून ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंटचा विचार होतो त्यावेळेला घरामध्ये नवरा बायकोमध्ये आई वडील आणि मुलांमध्ये चर्चा होणं खूप गरजेचं आहे. तर ही चर्चा कुठल्या स्वरूपाची असली पाहिजे याही आधी आपण बोललोय, पण आज पुन्हा एकदा हा प्रश्न विचारतेय कारण याबद्दल आज आपण डिटेलमध्ये बोलूयात.
2: सो बेसिकली मॅडम, चर्चा व्हावी हे 100% खरं आहे किंवा ती झालीच पाहिजे असं मी म्हणेन. एक दुसरा महत्वाचा मुद्दा काय की काय चर्चा व्हायला हवी, तर बेसिकली प्रत्येक मुलाचे म्हणजे जर चौकोनी कुटुंब असेल, मुलगा मुलगी आई वडील, तर मुलाचं एज किती, त्याचे इथून पुढचे भविष्यातली स्वप्न काय आहेत याची कुठेतरी मांडणी झाली पाहिजे. म्हणजे जर त्याला उत्तम एज्युकेशन घ्यायचं असेल तर ते एज्युकेशन कशा स्वरूपाचं घ्यायचंय, सायन्स बॅकग्राऊंड मधून घ्यायचंय, आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंड मधून घ्यायचंय, ह्याच्या जगभरातले टॉप क्लासेस कॉलेजेस युनिव्हर्सिटीज कुठल्या कुठल्या आहेत, त्याची कॉस्ट काय आहे, आणि मग त्या बेसिसवर त्या मुलासाठीची गुंतवणूक ही कशी झाली पाहिजे याची चर्चा थोडीशी झाली पाहिजे. मुलगी आहे तर तिला कदाचित डान्स मध्ये करिअर करायचंय, त्याच्या रिलेटेड उत्तम क्लासेस लावायचे, तिला करिअर म्हणूनच ते निवडायचं आहे असं जेव्हा असेल तर मग त्याचं बेस्ट एज्युकेशन कुठे होतं, त्याच्या युनिव्हर्सिटीज कॉलेजेस कुठले आहेत, भारतात आहेत की बाहेर आहेत, मग त्याची कॉस्ट कशी असू शकते आणि मग त्या कॉस्टसाठीची इन्व्हेस्टमेंट ही कशी केली पाहिजे ही त्या मुलांबरोबर चर्चा होणं अपेक्षित आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा काय की मग कुटुंब म्हणून आम्हाला फिरायला जायचंय, वर्षाच्या गाठी एक ट्रीप करायची आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की ट्रॅव्हलिंगचं प्लॅनिंग, म्हणजे ते आयुष्यभराचं आहे. म्हणजे मुलं जोपर्यंत मोठी होतात

0: वर्षाला एक ट्रिप असं जरी कन्सिडर केलं तर पुढची 10-15-20 वर्ष आपण फिरणार आहोत. मग हे फिरताना दरवर्षी खर्च होणार आहे, मग त्याचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे याच्याबद्दलची चर्चा झाली पाहिजे. नवरा बायकोने एकत्र बसून रिटायरमेंटचं प्लॅनिंग आपलं आणि जे वयाच्या खूप आधी सुरू केलं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणेल की लग्न झाल्या झाल्या सुरुवात ही रिटायरमेंट प्लॅनिंगने झाली पाहिजे जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करणार आहोत. कारण तेच जर मी माझ्या प्रायोरिटी आता मग मुलांची एज्युकेशन आहेत, मग मला घरातल्या मोठ्यांच्या काहीतरी अडचणी आहेत त्या प्रायोरिटी आधी सांभाळायच्या, हे सगळं आयुष्यात असणारच आहे. पण छोट्या प्रमाणात का होईना रिटायरमेंट प्लॅनिंगची सुरुवात करून त्याच्यासाठीची गुंतवणूक ही अगदी लग्न झाल्या झाल्या आपण केली पाहिजे. त्याच्यासाठी नवरा बायकोने एकत्र बसून त्याच्यावर डिस्कशन, त्याच्या प्लॅनिंगचं डिस्कशन हे केलं गेलं पाहिजे. सो अशा व्हरायटी ऑफ गोष्टी आहेत ज्या डिस्कस झाल्या पाहिजेत आणि मग त्या डिस्कस झाल्यानंतर त्याचं प्लॅनिंग, एकंदरीतच या प्रत्येक गोष्टीसाठीचं एकत्रित प्लॅनिंग, म्हणून फॅमिली इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग असं आपण त्याला म्हणूयात, एकत्रित प्लॅनिंग करणं गरजेचं आहे.
1: म्हणूनच श्रोते हो, तुमच्या कुटुंबाचं आर्थिक प्लॅनिंग तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल, तुम्हाला देखील तुमचे गोल्स व्यवस्थित अचीव्ह करायचे असतील, तर तुमच्या प्रत्येकासाठी क्रिसेंटमध्ये पर्सनलाइज्ड प्लॅन तर असणारच आहे, शिवाय मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर SIP, SWP, एकरकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764-12-55-33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. सर, जसं आता तुम्ही म्हणालात की या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाल्यानंतर मग सल्लागाराकडे जाऊन आपल्या कुटुंबाचं व्यवस्थित आर्थिक प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, मग जेव्हा अशा प्रकारे कुटुंब क्रिसेंटमध्ये समजा जर का ते आलं तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे प्रश्न विचारता किंवा त्यांचे गोल्स कशा प्रकारे समजून घेतात याबद्दलही सांगा.
0: म्हणजे जे आम्ही गेली 15-20 वर्ष करत आलेलो आहोत, सातत्याने करत आलेलो आहोत, कुठलंही कुटुंब आमच्या समोर आल्यानंतर ओव्हरऑल गुंतवणुकीची गुरुकिल्ली देताना म्हणजे प्रत्येक कुटुंबाचं आर्थिक नियोजन हे कसं असलं पाहिजे, आर्थिक नियोजन करताना मग त्यांची अर्निंग असणारा मेंबर, कुटुंबात अर्निंग असणारा मेंबर ह्याची लाईफ सेक्युरिटी कशी असली पाहिजे, पूर्ण कुटुंबाची हेल्थची सेक्युरिटी कशी असली पाहिजे. मी सेक्युरिटी हा शब्द याच्यासाठी वापरतो की बाबा ती व्यक्ती म्हणजे जी ब्रेड अर्नर आहे कुटुंबातली तीच व्यक्ती जर गेली तर फॅमिलीचं अर्थार्जन थांबणार आहे आणि मग ह्याचं प्लॅनिंग काही आहे का, म्हणून ती लाईफ सेक्युरिटी. हेल्थ सेक्युरिटीच्या बाबतीत जेव्हा मी बोलतो तेव्हा कुटुंबातली कुठलीही व्यक्ती मोठ्या आजाराने त्रस्त झाली, आजारी पडली, तर सगळं घर विस्कळीत होतं आणि ते विस्कळीत होताना आर्थिक नियोजनही गडबडतं. मग त्याचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे हेही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हे दोन महत्त्वाचे मुद्दे टेक ओव्हर केल्यानंतर म्हणजे या दोन स्टेप सर पुढे सरकल्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो, विच इज वेल्थ सेक्युरिटी. आता वेल्थ सेक्युरिटी करताना देखील भारतातली पद्धत अशी आहे की एखादं कुटुंब आहे, मग रिअल इस्टेटमध्ये ते मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असेल तर एक फ्लॅट, दोन फ्लॅट, तीन फ्लॅट, एक जागा, एक प्लॉट, दोन प्लॉट असं ते करत जातात. किंवा मग सोनं विकत घेत असेल तर सारखं सोनंच विकत घेतात, किंवा शेअर्स विकत घेत असतील तर सारखेच शेअर्स विकत घेतात. तर असं न होता प्रत्येक ॲसेटमध्ये गुंतवणूक, लिक्विड ॲसेट क्लास, डेट ॲसेट क्लास, कमोडिटी ॲसेट क्लास, रिअल इस्टेट ॲसेट क्लास, इक्विटी ॲसेट क्लास, ह्या प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये त्या कुटुंबाची किती पर्सेंटेज गुंतवणूक पाहिजे, सो दॅट त्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन करताना अडचणी येणार नाहीत आणि त्यांच्या रेग्युलर इंटरवलला लागणारे वेळोवेळीचे पैसे त्यांना उपलब्ध राहतील, म्हणून ॲसेट ॲलोकेशनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याची देखील चर्चा होते आणि ही सगळी चर्चा झाल्यानंतर आम्ही काही फॉर्म्स भरून घेतो. म्हणजे ते कुटुंब गुंतवणूक करताना त्यांचं रिस्क घेण्याची मानसिकता काय आहे याच्या रिलेटेड काही प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर त्यांचं इन्कम एक्सपेन्सेस हे ते कशा पद्धतीने सांभाळतात, एक्सपेन्सेस हे कुठल्या गोष्टीवर जास्त होतात याच्याबद्दल समजून घेतलं जातं. आत्ता त्यांचं ॲसेटचं ॲलोकेशन कसं आहे, कुठल्या ॲसेटमध्ये त्यांनी किती पर्सेंटेज पैसे लावलेले आहेत याच्याबद्दलची मांडणी होते आणि जर तो ॲसेट रिस्ट्रक्चर करायचं असेल तर त्याबद्दल सांगितलं जातं. आणि फायनली त्यांचं गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग हे कसं असलं पाहिजे, किती गोल्स असू शकतात, त्या गोल्सची आम्ही मांडणी केलेली आहे. 30-40 वेगवेगळे गोल्स आमच्या फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत. मग तो फॉर्म भरून पूर्ण कम्प्लीट आल्यानंतर

0: तर त्याची असेसमेंट होते आणि त्यांचा एक प्लॅन तयार होतो, इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन तयार होतो आणि त्याच्याबद्दल त्यांना सांगितलं जातं.
1: म्हणूनच श्रोते हो, तुमच्या कुटुंबाची इन्व्हेस्टमेंटची तयारी असेल, तुम्हाला त्यासाठी मार्गदर्शन हवं असेल, तुमचे गोल्स ठरलेले असतील आणि त्या गोलशी रिगार्डिंग तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर ती कधी करावी, कशी करावी, कुठे करावी, या सगळ्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड इथे. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेओ. पुन्हा भेटूया. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शिवसृष्टी या प्रोजेक्ट बद्दल आपण या कार्यक्रमातून जाणून घेतोय आणि त्यासाठीच आज आपल्या बरोबर आहेत महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर. नमस्कार कदम सर.
4: नमस्कार.
3: खर तर शिवसृष्टी हे एक भव्य दिव्य स्वप्न जे बाबासाहेब पुरंदरे यांनी बघितलं आणि त्यासाठी बरेच प्रयत्न त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच चालू केलेले होते. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व्ह होता, तर हा सगळा प्रवास जाणून घ्यायला आवडेल की एखादं स्वप्न साकारताना त्याच्या मागे माणसांचीही मदत लागते, आर्थिक मदतही लागते, तर हा सगळा प्रवास कसा झाला, शिवसृष्टीचं प्रोजेक्ट कसं उभारलं गेलं?
4: खरंय, आपण म्हटलं तसं बाबासाहेब पुरंदरे यांनी हे स्वप्न बघितलं. शिवशाहीर, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेबांच्या बाबतीत एवढंच म्हणता येईल की त्यांनी त्यांच्या आयुष्यातली 85 वर्ष, एक आयुष्य एकच ध्येय, वन लाईफ वन मिशन, या उक्तीप्रमाणे काम केलं.
5: खरं.
4: आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी पोहोचले, त्या प्रत्येक मातीत बाबासाहेबांनी पाय ठेवला, शिवचरित्राचा अभ्यास केला. आणि हे शिवचरित्र केवळ राज्यातच नाही, देशात नाही तर देशाच्या बाहेरही सर्वसामान्यांपर्यंत त्यांना समजणाऱ्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
5: अगदी खरं.
4: त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक स्वप्न बघितली, 12,000 व्याख्यानं दिली. जाणता राजा या शिवचरित्राच्या, महाराजांच्या जीवनचरित्रावरच्या महानाट्याची 1200 पेक्षा जास्त प्रयोग राज्यात, देशात आणि परदेशातही केले. आणि त्यांनी त्याच सोबतीला महाराजांच्या जीवनचरित्रावरती एक भव्य दिव्य शिवसृष्टी उभारण्याचं स्वप्न बघितलं.
3: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे अंबेगाव पठार पुणे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड, किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईट

0: साईटला अवश्य भेट द्या.
1: आणि होय, तुम्ही आता जसं म्हटला तसं बरं का, सर्व शिवप्रेमी माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही तुमच्या परिवारासहित ज्या वेळेला शिवसृष्टीच्या प्रांगणामध्ये पाऊल ठेवाल, स्वतः तिकीट काढून याल आणि ती शिवसृष्टी बघाल, त्यावेळेला तुमच्या परिवारातला एकही सदस्य ना उमेद होणार नाही. इतकी छान पद्धतीची शिवसृष्टी ही येणाऱ्या पिढ्यांना समजेल अशा भाषेमध्ये, ज्याच्यामध्ये व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, 3D, 5D, अॅनिमेशन, मॅपिंग, होलोग्राफी, अशा सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून आपण शिवचरित्र इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण की आपलं भविष्य राष्ट्रनिर्माणाचं ज्यांच्या हाती आहे, त्या पुढच्या पिढ्या इथे येऊन शिवचरित्रातनं त्यांनी त्यांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये, त्यांच्या समजणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये त्यांनी ही प्रेरणा घेतली पाहिजे. त्यामुळे आपण जरूर या शिवसृष्टीला सहपरिवार सहकुटुंब यावे आणि भेट द्यावी.
0: आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: चलो निकले गया.
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689 11240.
0: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्ते.
0: खरं तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. या मागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
6: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एकतर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 स्क्वेअर फीट आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 स्क्वेअर फीट आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करेन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली, की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचंच घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करते, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनल मध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंचुरी बरोबर करते, फोम मध्ये सेंचुरी बरोबर करते. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे. त्यांची ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अव्हेलेबल करून देत आहे, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. एनी हाऊ काय की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल.
7: बरोबर.
6: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे. पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल. आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील. तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
0: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट

0: एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
1: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार. तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं आणि माझ्या स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठल्याही ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोर लावला तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं. आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
0: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोक संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर नियर हांडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
4: श्रोते हो, आपण रोजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि असमाधानी जगात यश मोजतो ते पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या निकषांवर. पण या प्रवाहात काही क्षण थांबून कधी स्वतःला विचारतो का की आपण स्वतः यशस्वी आहोत का? आपल्याला नक्की मुक्ती कशातून हवी आहे आणि दुःख टाळता येऊ शकते का? आपण कायम सुखी आनंदी राहू शकतो का? आजचे आपले पाहुणे हेच प्रश्न आपल्या मनाला अगदी मुळाशी जाऊन विचारायला लावतात. IIM अहमदाबादचे पदवीधर, माजी IAS अधिकारी आणि आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चैतन्याच्या नव्या क्रांतीचा मार्ग दाखवणारे मानवतेचे शेर्पा ओटू अर्थात उज्ज्वल उके सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात.
5: नमस्कार.
4: आपण विकसित केलेली माहोपेक्षा म्हणजे महान त्याग किंवा महान क्षमा ही कोणती धर्मपरंपरा नाही, गुरुपंथ नाही, तर मग ही क्षमा स्वतःच्या चुकांना करायची का दुसऱ्यांच्या?
5: सर्वप्रथम क्षमा हे स्वतःलाच करायची असते. आम्ही जेव्हा सुरुवात करतो, जसं म्हणतात ना की तोरा मन दर्पण कहलाये, तर स्वतःपासूनच ते क्षमाची सुरुवात करायला लागते. कारण जेव्हा आम्ही इतरांना बघतो तर नेहमी एक परका माणूस आहे, माझ्यापेक्षा तो थोडासा वेगळा आहे आणि त्याने काही चूक केली असेल तर हमखास आम्हाला राग येतो किंवा काही संताप येतो आणि त्यांना क्षमा करणं सोपं असते. पण आमच्या हातातून जे झालेली चुका आहेत ते चूक कधी कधी आम्ही विसरत नाही आणि ते आत जाऊन बसते आणि आमचे जे अचेतन मन आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि पुढे जाण्यामध्ये कधी कधी मानसिक किंवा शारीरिक इजा पण होते.
4: बरोबर सर. तुम्ही आणखी एक म्हणता ते म्हणजे फ्रीडम बिगिन्स वेअर बिलीफ एंड्स, म्हणजे श्रद्धा आणि स्वातंत्र्य, मग यातला संघर्ष कसा समजावून सांगाल?
5: काय आहे अंधश्रद्धा म्हणजे तुम्ही काय स्वतःपेक्षा खूप जास्त कोणीतरी शक्तिशाली आहे त्याच्यावर तुम्ही खूप जग विश्वास ठेवला तर तुम्ही स्वतःला काय म्हणताय की मी त्या शक्तीपेक्षा कमी आहे. बरोबर आहे ना? तर ऑटोमॅटिकली तुमचा अंधविश्वास आहे किंवा जे विश्वास आहे तो तुम्हाला बिलीफ मध्ये कन्वर्ट होईल. तुम्ही काही कळत न कळत तुम्ही काय म्हणतात माझी शक्तीपेक्षा जास्त शक्ती इतर आहे त्या माणसामध्ये आहे किंवा त्या पुरुष जो कोणी असेल त्या शक्ती जास्त आहे माझ्यापेक्षा, तर तुम्ही स्वतःला कमी आखतात. त्यामुळे तुमची ताकद आपोआपच कमी होते. आतून तुमच्या अचेतन मन म्हणतो हो साहेब तुम्ही कमजोर आहात.
4: बरोबर.
5: त्यामुळे तुम्हाला ते पुढे जाण्याची शक्ती पण कमी होऊन जाते.
4: बरोबर.
5: त्यामुळे बिलीफ जेव्हा तुमचे कमी होतात, जेव्हा तुम्ही सतसत विवेक बुद्धीने स्वतःची तपासणी करतात, स्वतःकडे बघतात, तेव्हा तुम्हाला वाटते की नाही इतरांसारखं मी पण आहे, माझ्याकडे पण तेच शरीर आहे, तेच मेदू आहे, तेच सगळे अवयव आहे, फक्त मी वापर करण्याचा जे दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये मला बदल

0: घडवायला लागेल.
1: बरोबर.
0: त्यामुळे बिलीफ कोणीही काय सांगितलं, मी तर नेहमी माझ्या स्टुडंटला सांगतो हे सगळं मी जे शिकवत आहे माझ्यावर पण तुम्ही बिलीफ ठेवू नका. तुमचे सत्सद विवेकनी बघा, तर तुम्हाला पटत असेल तर घ्या, जबरदस्ती नाही आहे. हे ज्ञान आहे, विद्या आहे. विद्या ग्रहण करणे न करणे ते तुमच्यावर अवलंबून आहे. मी तुमच्यावर कोणतीही गोष्ट थोपत नाही. ही एक पद्धत आहे, स्वीकार असेल तर घ्या, अन्यथा तुमची मर्जी, तुम्ही फ्री आहात. दॅट इज वाय फ्रीडम कम्स वेन बिलीफ एंड्स.
2: चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302, 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302, 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. सर, दुसरे तुम्ही एक नेहमी कायम शब्द वापरता, तो म्हणजे चैतन्याची क्रांती. तर मग ही क्रांती नेमकी कशी घडते आणि ती वैयक्तिक आहे का सामाजिक आहे?
0: सर्वप्रथम कोणतीही क्रांती घडवायची असेल तर वैयक्तिकच असते.
2: स्वतःपासून सुरुवात,
0: स्वतःपासून सुरुवात करायला लागते. आणि जेव्हा तुम्ही आतून स्वच्छ होऊन जातात, आतून तुम्ही भयमुक्त होऊन जातात, किंवा आतून तुमची जी अपराधीपणाची भावना, ज्याला आम्ही गिल्ट म्हणतो, त्याच्यातून तुम्ही मुक्त होऊन जातात, आपोआप तुम्ही जगासाठी तो क्रांती घडवून आणू शकतात. त्यासाठी तुम्हाला परोपकारची जागृती आपोआप येईल. पण आधी तुम्हाला स्वतःची जे अंतर्गत जे तुमची जे संघर्ष आहे त्याच्यातून मुक्तता प्राप्त करावी लागेल.
2: बरोबर.
0: तर महापेक्षामध्ये सुरुवात आम्ही तिथूनच करतो.
2: अच्छा. पण सर, महापेक्षाच्या या प्रशिक्षणासाठी किंवा तुमच्या या पद्धतीसाठी बऱ्याचदा लोक तुमच्याकडे येत असतात. अशी काही लोक आली आहेत का की जे आज समाजामध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप यशस्वी आहेत पण मानसिकरित्या मात्र दुर्बल आहेत?
0: काय समाज पुढे माझा जे चेहरा आहे आणि एकटा असताना माझा चेहरा आहे ते प्रत्येक लोकांमध्ये ते वेगळे वेगळे असतं.
2: हो, तो मुखवटा काढल्यानंतर.
0: मुखवटा काढल्यानंतर, कारण की जेव्हा आम्ही झोपतो तेव्हा आम्ही एकटे असतो, तो तेव्हा जेव्हा आम्ही विचार करतो, जेव्हा तुम्ही एकटे असता तर वाटते की अरे जगाने तर सांगितलं की मी असं आहे तसं आहे, पण खरोखर आहे का? तेव्हा तुम्हाला जे एक जे स्वतः बरोबर जर तुमचे संवाद चांगले झाले तरच तुम्हाला यश मिळेल. संवाद इतरांशी खूप चांगलं करू शकतात. मी तुमच्या श्रोतांबरोबर खूप संवाद करत आहे, पण ते करण्याच्या पूर्वी मला माझ्याबरोबर जे संवाद आहे त्याच्यामध्ये शुद्धता आणावी लागेल. ते खरोखर एक क्लीन अँड क्लिअर कॉन्व्हर्सेशन झालं पाहिजे.
2: बरोबर.
0: जेव्हा मी माझ्याबरोबर एक आहे जग माझ्या बरोबर आहे.
2: क्या मला सर. पण सर, मग जर जगाकडे पुन्हा एकदा बघितलं तर त्याच्यामध्ये कर्म, नियती किंवा जात, भाग्य या सगळ्यांना फार महत्व दिलं जातं, मग महापेक्षा या संकल्पनांकडे कसं बघता?
0: आम्ही म्हणतो प्रत्येक मानव सेम असतो.
2: तो माणूस आहे.
0: तर हे सगळं मानव निर्मित आहे. आम्हाला असं वाटतं की नाही, हा माझा मुलगा आहे, माझी फॅमिली आहे, बाजूवाला वेगळा आहे, ते ठीक आहे, ते सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट मध्ये तो होते. पण त्याच्याबरोबर तुम्ही संघर्ष करण्याची गरज आहे का? त्याला एक शत्रू म्हणून बघण्याची गरज आहे का? आम्हाला काय भीती वाटते की रिसोर्सेस कमी आहेत, माझी इच्छा खूप आहेत पण ते प्राप्त करण्यासाठी जे काही साधन संपत्ती आहे ते कमी आहे असं आम्हाला वाटते. पण जसं मी म्हटलं की तुम्हाला शेवटी काय पाहिजे, हृदयाला हात लावून विचारा. तुम्हाला फक्त आनंद पाहिजे, मानसिक शांती, चांगला एक स्वास्थ्य आणि फ्रीडम, स्वातंत्र्य, त्याच्याशिवाय काय पाहिजे? तर हे करण्यासाठी तुम्हाला किती तुम्ही वस्तू एकत्रित केल्या तर कदाचित तुम्हाला आनंद नाही मिळेल. तुमच्या जीवनात जे खरं आनंद आला, तुमच्या घरी नवीन बाळ आला त्याच्याकडे बघण्याचा जे आनंद होता, ते तुम्ही पैशांनी नाही मोजू शकतात. बरोबर आहे ना?
2: बरोबर.
0: जे तुम्ही तुमच्या आईवडिलांना पुढे जाऊन सांगितलं की बाबा मला नोकरी लागली आहे, ही माझी पहिली पगार, तो जो आनंद त्यांच्या डोळ्यामध्ये तुम्ही बघितला, किंवा तुमच्यामध्ये जे आनंद आला की मी माझ्या आईवडिलांना हे एक चांगली न्यूज दिली, तर तो क्षण तुम्ही घेऊ शकतात का विकत? नाही घेऊ शकता. त्यासाठी हे जे आहेत ना, जाती, हे धर्म, तुम्ही वेगळे आहात, ते सगळं मानव निर्मित आहे.
2: अगदी.
0: आम्ही एकमेकाशी निगडीत आहोत. वी आर ऑल रिलेटेड, वी आर ऑल ह्युमन्स. आणि त्यासाठी सभ्य सत्ता सुखी होऊन तू सर्वांनी सुखी राहावा, दुसरा काय?
2: सर, जसं समाजाने सुखी राहावं त्यामध्ये आपण सुद्धा आलो, मग या स्वविकास किंवा सेल्फ हेल्पच्या शोधात जोतो असतो, पण हे सेल्फ हेल्प करताना आपण दुसऱ्याची हेल्प कुणाची तरी मिळावी

0: यासाठी कायम मदतशील असतो. मग मावापेक्षा त्यामध्ये कशी मदत करते?
1: आमचे दार उघडे आहेत. कोणालाही मार्ग शिकायचे असेल तर आम्ही अवेलेबल आहोत. उलट माझे तर मी दर बुधवारी वेबिनार घेतो अर्धा तासासाठी. मी बोलतो त्याविषयी, अनेक विषयावर बोलतो, लोक ऐकतात आणि ते अवेलेबल आहे, सर्वांसाठी अवेलेबल आहे. यूट्यूब चॅनेल आहे, तिथून तुम्हाला सुरुवात करता येईल. तुम्ही ऐका, माझे मार्ग ओपन आहेत, माझे दार उघडलेले आहेत, कधीही या, काही प्रॉब्लेम नाही.
0: चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302, 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302, 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. धन्यवाद सर. श्रोते हो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिली जो बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेतो. उज्ज्वल उके किंवा ओटू मानवतेचे शेर्पा आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत, तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरंच मुक्त आहात का? माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती. मी कार्यक्रमातून आपला आता निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला चैतन्यदायी प्रवास नव्याने सुरू होत असेल. नमस्कार.
1: नमस्कार.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ञ डॉक्टर्स आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
4: नमस्कार.
2: नमस्कार डॉक्टर सचिन भुजबळ सर.
5: नमस्कार.
2: डॉक्टर सुरेश सर, आपण नेहमी असं म्हणतो की किडनी स्टोन असेल, छोटा असेल, मोठा असेल, एका किडनीत असेल, दोन्ही किडनीत असेल, तरी लवकरात लवकर ट्रीटमेंट झाली पाहिजे.
4: फार महत्वाचं आहे की जर ट्रीटमेंट वेळेवरती झाली नाही तर काही वेळेला मूत्रपिंड गमावण्याचा पण धोका असतो. इथपर्यंत आजार गंभीर ठरू शकतो. मला असं वाटतं सचिन, या संदर्भात आपल्या श्रोत्यांना की मूतखड्याची जर ट्रीटमेंट उपचार वेळेवर झाले नाहीत तर काय होऊ शकतं, ह्याची माहिती खूप महत्वाचं आहे.
5: नक्कीच. जे मूतखडा आहे किंवा किडनीमधला किंवा किडनीच्या ट्यूबमधला जो खडा आहे त्याची ट्रीटमेंट पूर्ण करणे हे खूप महत्वाचं असतं, मग ती औषधांनी असो किंवा कुठल्या शस्त्रक्रियेने असो. जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर मग त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, जसं की किडनीमध्ये इन्फेक्शन होणे, ज्याला आपण पायलोनेफ्रायटिस असं म्हणतो.
2: बरं.
5: ते इन्फेक्शन पूर्ण शरीरभर पसरणे, ज्याला आपण सेप्सिस असं म्हणतो, आणि त्याच्यामुळे बाकीच्या अवयवांवर पण परिणाम होऊ शकतो.
2: ओके.
5: तसेच किडनीमध्ये स्टोन मुळे किंवा किडनीच्या ट्यूब मधल्या स्टोन मुळे जो अडथळा निर्माण होतो आणि जे इन्फेक्शन निर्माण होतं त्यामुळे किडनीचं काम करणं खराब होऊ शकतं, आणि ज्याला आपण अक्यूट किडनी इंजुरी म्हणतो ते होऊ शकतं, आणि रेअरली कधी कधी डायलिसिसची पण गरज लागते जर आपण दुर्लक्ष केलं तर. क्वचित प्रसंगी एखादा खडा आहे जो पेशंट खूप वेळ दुर्लक्ष करतो, जास्त दुखत नाहीये, त्रास होत नाहीये, आणि नंतर मग काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर असं दिसून येतं की ती किडनी पूर्णपणे निकामी झालेली आहे आणि त्या स्टोन बरोबर किडनी काढणं पण गरजेचं कधी कधी होऊन बसतं. सो त्यामुळे वेळेतच ट्रीटमेंट घेणं आणि ते ट्रीटमेंट पूर्ण करणं हे खूप महत्वाचं आहे.
2: श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 8956666649, 8956666649, 8955666639. डॉक्टर सचिन सर, आपण बोलत होतो की किडनी स्टोन जर का वेळेत काढला गेला नाही तर होणाऱ्या कॉम्प्लिकेशन बद्दल अजून काय सांगाल?
5: किडनी स्टोन वेळेत काढला जाणं हे महत्वाचं आहे, जे कुठल्याही औषधांनी असो किंवा शस्त्रक्रियेद्वारे असो.
2: अच्छा.
5: बऱ्याच वेळेस काय होतं की स्टोन आहे कळतं पेशंटला, परंतु नंतर दुखायचं कमी होतं, औषधं घेतल्यावर दुखायचं कमी होतं, मग पेशंट दुर्लक्ष करतो. सो ज्यावेळेस आपण औषधांचा कोर्स पूर्ण करतो, स्टोन पडला आहे की नाही किंवा स्टोन विरघळला आहे की नाही आणि तो क्लिअर झाला आहे की नाही हे कन्फर्म करणं गरजेचं आहे, मग ते सोनोग्राफीने असो किंवा इतर काही तपासण्यांद्वारे असो.
2: बरं.
5: हे कन्फर्म

0: करणं गरजेचं आहे, अन्यथा दुखत नाही पण स्टोन तसाच असेल तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स हे पुढे जाऊन होऊ शकतात आणि नंतर मग पेशंटला सिरियस काही कॉम्प्लिकेशन होऊन नंतर भरती व्हायला लागू शकतात.
1: अच्छा,
2: डॉक्टर सचिनने तर सांगितलंच की जर समजा दुखत नाही या गैरसमजाखाली जर पेशंटने उशीर केला तर काय होऊ शकतं. म्हणजे आताच आम्ही एक रुग्णही पाहिला की त्याला 3 वर्षापूर्वी पोटात दुखलं होतं आणि त्यावेळेला एक मला वाटतं 12-13 mm खडा युरेटर मध्ये अडकला होता. त्यांनी काही औषधोपचार घेतले, वेदनाशामक औषधं घेतली, त्याला खूप बरं वाटलं आणि त्यानंतर तो असं म्हटलं की मला कधी दुखलंच नाही. आणि आता आमच्याकडे जेव्हा तो आला त्याला त्याला भरपूर ताप येत होता, इन्फेक्शन त्याला झालं होतं आणि आम्ही जेव्हा त्याचे तपास केले तर असं लक्षात की तोच खडा तिथेच राहून पूर्णपणे त्या किडनीमध्ये पू भरलेला होता. म्हणजे इथपर्यंत हे आजाराचं स्वरूप गंभीर होऊ शकतं. त्याच्यामुळे मूतखडा जसं सचिनने सांगितलं की मूतखडा झाला म्हणजे तो पडला की नाही याचा पूर्णपणे पाठपुरावा करणं खूपच महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही कुठलेही उपचार घ्यात.
1: अगदी, म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-1639, 895-666-1639, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर,

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: विविध भारतीचं हे पुढे केंद्र आहे. सकाळचे 10:58 आणि 25 सेकंद झालेत. आता ठळक बातमीपत्र ऐकूयात.
5: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पुण्यातील कृषी महाविद्यालयात आजपासून 17 मे पर्यंत आयोजित पुणे ऍग्री हॅकॅथॉन 2026 या स्पर्धेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काल दिली. विविध राज्यातून एकंदर 1290 अर्ज पोर्टलवरील मध्यवर्ती संकल्पनेच्या आधारावर प्राप्त झाले आहेत. यामधून प्रत्येक प्रवर्गातून निवडण्यात आलेल्या विजेत्यास 25 लाख रुपये आणि उपविजेत्यास 15 लाख रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. यामध्ये मृदा आरोग्य आणि व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन आणि ऑटोमेशन, AI आणि रोबोटिक्स, शेती यांत्रिकीकरण आदी विषयांचा समावेश आहे. अनिल धीरूभाई अंबानी समूहांतर्गत असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारींच्या संदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBI ने काल मुंबई, गुरुग्राम आणि

0: बेंगळुरूमधील 7 ठिकाणी शोध मोहीम राबवली. 2015 ते 2017 या कालावधीत कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी आणि संचालकांच्या निवासस्थानांची झडती घेण्यात आली. विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि LIC ने दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारे गेल्या काही महिन्यात अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाविरुद्ध 27,337 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे 7 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचं CBI ने सांगितलं. सातारा इथं कालपासून येत्या 17 तारखेपर्यंत हिंद केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेसाठी प्रशासनाचं संपूर्ण सहकार्य राहील असं जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी काल सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयात या स्पर्धांच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. साताऱ्याचे क्रीडा महर्षी साहेबराव पवार यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त या कुस्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कुस्ती महासंघ, तालीम संघ आणि राजेश्वर प्रतिष्ठानने या स्पर्धांचं आयोजन केलं आहे. 28 राज्यांमधून क्रीडापटू यामध्ये सहभागी झाले आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क पण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यासोबत जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सकाळच्या 11:01 होत आहेत. चंदुका का सराफ मधुमालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.
2: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: आजचा मधुमालती ऐकूयात कैलास शिंदे सोबत.

कार्यक्रम मधलं सुरुवातीचं गीत होतं ते उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातलं, जावेद अख्तर यांनी लिहिलेलं, संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी, चित्रपट मृत्यू दंड.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: व्यावसायिक विश्रांतीनंतर आमच्या श्रोत्यांचं चंदुका कचरा मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. बप्पी लहरी आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातलं हे इंदीवर यांचं गीत, संगीतकार बप्पी लहरी, चित्रपट प्रेम प्रतिज्ञा.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
2: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
1: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
2: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
1: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: मी कृताई चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
4: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
5: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
6: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
2: एनडीए मध्ये जायचंय,
1: 11वी पासूनच तयारीला लागा.
2: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
1: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
0: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड, पुणे इथे.
6: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती? जवळचं ठिकाण आहे का कुठे? खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
7: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, खुर्जे.
8: क्रिस्पी खार

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: शतमपणिकत चतुर्ग सराब मधुबालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम FM बँड 101 मेगाहर्ट्झवर ही फ्रिक्वेन्सी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलेली आहे आणि जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही उपलब्ध आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून। 11:19:36 झालेत। मधुमालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमातलं हे गीत आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचा युगलस्वर। खुर्शीद हल्लुरी यांच्या या गीतासाठी संगीत दिलंय राहुल देवबर्मन यांनी। चित्रपट परिंदा।

0: लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भाग तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या पूर्व व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
3: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
2: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर,
4: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे, डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू, मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: 8580008008058.
1: श्रोतो, व्यावसायिक विश्रांतीनंतर आमच्या चतुका कचरा मधुबालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ह्या आकाशवाणी नेटवर्क आणि प्राप्त्या पुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर आम्ही आमच्या श्रोतांसोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. वेळ लक्षात घ्या, 11:30 आणि 30 सेकंद होत आहेत. मधुबालती कार्यक्रमातलं यानंतरचं गीत विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातली ही युगल स्वरातली रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रपट प्रेम ग्रंथ.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: मुलींनो, बदलत्या आधुनिक काळाशी मैत्री करत आपलं स्मार्ट करिअर घडवा, कसं ते जाणून घ्या। महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTA तर्फे रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 11 ते 4 पर्यंत मोफत करिअर गायडन्स शिबिर।
2: इंटीरियर डिझाईन, फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, कॉस्मेटॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, हेरिटेज, ग्राफिक डिझाईन आणि अजून बरच काही। ह्या क्षेत्रांमधल्या करिअर विषयक संधींबद्दल तज्ञांकडून थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन।
1: सेमिनार सहभागी होण्यासाठी कॉल करा 8237879841।
2: नोट करा 8237879841।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। फोन 93556-3601।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
5: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

संगीतकार लक्ष्मीकांत प्यारीलाल यांच्या संगीत निर्देशनातलं हे आणखी एक गीत आपण ऐकलं, ते जावेद अख्तर यांचं होतं. त्या अधिकारी नलीन दवे यांचा आवाज होता चित्रपट प्रेम.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: व्यावसायिक विश्रांतीनंतर चंदूकाका सराफ, मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपटांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा श्रोत्यांचं स्वागत. कार्यक्रमातलं हे गीत, या गीताचं संगीतकार रवींद्र शेवड यांचं, आवाज अलका याज्ञिक आणि उदित नारायण, चित्रपट राजा, रचना गीतकार समीर यांची.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
1: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
2: शो हिंदी चित्रपट सृष्टीतली धगधग गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित यांचा आज जन्मदिवस. त्या अनुषंगानं त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा व्यक्त करत हे कार्यक्रमातलं शेवटचं गीत. जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या या गीतासाठी संगीत दिले बापी लहरी यांनी. अनुपमा देशपांडे यांनी सकाळचा आवाज. चित्रपट सैलाब 90च्या दशकामध्ये आपल्या चाहत्यांना आणि चाहत्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी हिंदी चित्रपटसृष्टीतली अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. उत्तम अशी अभिनेत्री, कथक डान्सर, बॉलिवूडची डान्सिंग क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजेच माधुरी दीक्षित. सुंदरता, नृत्य आणि अभिनयाचा सुरेख त्रिवेणी संगम म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्याकडे पाहिलं जातं.

0: चतो यावर त्याचा चतुका कसरा मधुबालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आज अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने तिच्यावरती चित्रित मृत्युदंड, प्रेम प्रतिज्ञा, परिंदा, प्रेमग्रंथ, प्रेम, राजा आणि सैलाब चित्रपटातली गीतं आम्ही आपल्यासाठी प्रसारित केली.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: FM बँड 101 मेगाहर्ट्झ वर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. सकाळची 11:58 झाली. वेळ झाली ठळक बातमीपत्राची.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. देशभरातील विद्यार्थ्यांचं भवितव्य सुरक्षित करण्याला केंद्र सरकारचं प्राधान्य आहे असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेसंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. विद्यार्थ्यांना स्वतःच्या पसंतीचं परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. येत्या 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र प्रत्येक परीक्षार्थीपर्यंत पोहोचेल. पुढील वर्षी संगणक आधारित नीट परीक्षा होईल. केंद्रीय अन्वेषण विभाग पेपर फुटी प्रकरणाच्या मुळाशी जाईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. नीट UG संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचं पालन करावं असं आवाहन परीक्षा परिषदेनं केलं आहे. नागरिकांच्या तक्रारी, समस्या आणि सूचनांचं जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने निराकरण व्हावं यासाठी अकोल्यातील पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून SPE संवाद ही ऑनलाईन बैठकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअप प्रोफाईल तयार करून विविध व्यक्तींना संदेश पाठवण्यात येत आहे. संबंधित मोबाईल क्रमांक हा व्हिएतनाममधील असल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं असून नागरिका कोणत्याही मेसेजेसला प्रतिसाद देऊ नये असं आवाहन जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखे कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण

0: मुकला आहोत अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने मानसिक आरोग्य क्षेत्रात संवेदनशीलतेने आणि समर्पित भावनेने कार्य करणारे व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील त्यांचे योगदान येणाऱ्या पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील, अशा शब्दात पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. डॉक्टर नाडकर्णी यांचं आज पहाटे ठाणे इथं निधन झालं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क प्रागताय पूर्वेपित भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यासोबतच आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतो, हे विविध भारतीचं पुणेकेंद्र आहे. दुपारचे 12:02 होत आहेत. आता हॅलो दिलो मे बसे गीत हा कार्यक्रम ऐकूयात. सादर करते कैलास शिंदे. कार्यक्रम हॅलो दिलो मे बसे गीत.
2: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो मे बसे गीत. हेलो दिलों में बसे गीत.
3: दिल की बातें
4: दिल ही जाने.
1: हेलो दिलों में बसे गीत या कार्यक्रम आत्मीय कैलास शिंदे सर्वरसिकांचं मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा हॅलो दिलों में बसे गीत हा कार्यक्रम. हॅलो,
5: नमस्कार.
1: नमस्कार.
5: हॅलो दिलों में बसे गीत
1: कार्यक्रम हॅलो दिलों में बसे गीत.
5: कैलास शिंदे साहेब नमस्कार.
1: नमस्कार.
5: मी नामदेव गरुड बोलतोय.
1: बोला.
5: ह्या कार्यक्रमासाठी मी ऑक्टोबर एंडिंग ला फोन केला होता, त्याच्यावर आता करतोय फोन सर.
1: वा वा.
5: एक गाणं ऐकायचं होतं.
1: नक्की ऐकूयात.
5: मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजामध्ये एक गाणं आहे आणि मला वाटतं ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांच्यावरती चित्रित झालेलं गाणं आहे. गाण्याचे शब्द आहेत, तूने बेचैन इतना ज़ियादा किया, मैंने वादा किया, मी तेरा हो गया, असं गाणं
1: आहे.
5: तर ते गाणं माझ्यासह माझे मित्र प्रवीण कदम, मयूरजी काटे आणि माझा एक स्टुडंट आहे शौर्य गवळी आणि आमच्या परिवाराला आणि आमच्या सोबत तुम्ही पण हे गाणं ऐकण्याचा आनंद घ्या.
1: नक्की ऐकूयात हे गीत.
5: नाही का,
1: श्रीदेवी आणि ऋषी कपूर यांचा अभिनय असलेला हा चित्रपट होता आणि पुनर्जन्म नंतर मग नायिका नागिनीचं रूप घेते किंवा वेषांतर करते असं
5: असं या पद्धतीची कथा या चित्रपटात आलेली आहे.
1: बरोबर आहे.
5: हो सर, सध्या आमच्या शाळेला सुट्टी आहे, भोसरीला शाळेत असतो मी पुण्याला, पण मी गावी आहे तर म्हटलं मग फोन म्हणून म्हटलं फोन करूया.
1: बर बर बर बर. अच्छा, सुपर नॅचरल या वर्गवारीतला हा चित्रपट आणि या चित्रपटातली गीतं अतिशय लोकप्रिय झाली होती. नगीना नगीना नगीना आणि निगाहे हे एका पाठोपाठ दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. तर नगीनामध्ये ऋषी कपूर आणि श्रीदेवी होते आणि श्रीदेवी आणि सनी देओल यांचा असलेला अभिनय असलेला निगाहे हा चित्रपट सुपर नॅचरल या वर्गवारीतला होता.
5: हो सर,
1: चालेल. ठीक आहे, हे छानचं गीत आज कार्यक्रमात नक्की नक्की ऐकूयात. फोन केलात त्यासाठी धन्यवाद.
5: थँक्यू सर.
1: ओके.

0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
1: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचा

0: एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
1: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पोलिसांचा गराड आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
2: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
0: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
3: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभीरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले.
4: त्यामुळे मी खरा कसा आहे हे माझं मलाच कळे नसं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्या बद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ.
0: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली. हॅलो.
5: हॅलो.
0: हा
5: आकाशवाणी.
0: बरोबर.
5: हॅलो दिल में बसे गीत
0: कार्यक्रम. हॅलो दिल में बसे गीत.
5: मी यश बर्मेचा बोलतोय शिरूर वरून.
0: हा यश बर्मेचा, बोला यश बर्मेचा.
5: भरत बर्मेचांचा मुलगा आहे मी.
0: हा हा बोला बोला. हा
5: त्यांचा 19 तारखेला वाढदिवस आहे, 19 मेला.
0: बर.
5: त्यांच्यासाठी आम्हाला गाणं हे करायचं होतं, डेडिकेट.
0: कुठलं गीत डेडिकेट करूयात?
5: जन्मदिन आया. त्यांच्यासाठी त्यांचा नात, त्यांची नात काव्या आणि त्यांची सून काजल, आम्ही तिघांनी मिळून हा गाणं डेडिकेट केलेला आहे त्यांच्यासाठी.
0: बर बर बर. बहारो की मंजिल हा चित्रपट होता.
5: बहारो की मंजिल हो.
0: बरोबर. अरे
5: येस येस एक्झॅक्टली. आणि आकाशवाणीच्या पूर्ण टीम टीम कडून त्यांना शुभेच्छा देण्यात याव्या अशी आमची इच्छा आहे.
0: नक्की आमच्या सर्व टीम कडून भरत बर्नेचा यांना, यश बर्नेचा यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या पोहोचवत आहे त्यांच्यापर्यंत.
5: हो.
0: चित्रपट बहारों की मंजिल मधलं हे छानसं गीत. हा बोला.
5: खूप खूप धन्यवाद तुम्हाला कैलास शिंदे साहेब, तुमचे आमचे वडील खूप मोठे फॅन आहेत.
0: बर बर बर बर. ओके चालेल, धन्यवाद. तुमच्या पसंतीचं गीत ऐकवतोय कार्यक्रमामध्ये.
5: हो धन्यवाद.

0: शतोपनिकदहात हॅलो दिलोवे पसगीत हा कार्यक्रम कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या कार्यक्रमाच्या या निवेदनानंतर आणि त्यानंतर व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025357 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना, तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शतो हे आहे आकाशवाणी नेटवर्ककडे आपण ऐकताय पुण्यपेपेत भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. 12:29 होत आहेत. हॅलो, दिलमे बसे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आता ऐकूयात.
2: हॅलो.
3: हां
2: जी, नमस्ते.
3: नमस्ते
2: जी, आप कैसे हो?
3: मैं बढ़िया हूँ. आप कौन बोल रहे हैं?
2: मोहम्मद हारून बोल रहा हूँ, ग्राम अकबरपुर, तहसील सिरोंज, जिला विदिशा, मध्य प्रदेश से.
3: आज क्या पूरे उत्तर भारत के हमारे श्रोता भाइयों ने पूरा ठान लिया है कि आज पुणे केंद्र में कार्यक्रम में जो है फोन इन कार्यक्रम में शिरकत लेते हैं, हिस्सा लेते हैं.
2: जी जी
3: जी हाँ, आज एक

0: हॅलो
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार.
1: हा नमस्कार शिंदे साहेब.
0: नमस्कार. हॅलो दिलो मे बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हा मी अनिरुद्धा भातखंडे कांदिवली मुंबईवरून बोलतोय.
0: बऱ्याच दिवसांचा फोन तुमचा आला. स्वागत कार्यक्रमात.
1: मला एक गाणं ते सांगायचं आहे.
0: हा,
1: ते तुम्ही मागे एकदा आशाबाई गेल्यानंतर कार्यक्रम सादर केला होता.
0: हो हो हो हो,
1: असं मी ऐकलं. दुर्दैवाने मला शक्य नाही झालं ते. पण त्यात तुम्ही माझ्या मते, मी इथूनच अंदाज सांगतो की तुम्ही कमीत कमी त्यांची वाजलेलं गाणं लावलेलं असतात तुम्ही.
0: हो.
1: हा, तर त्यातलंच एक मला ऐकवलं तरी चालेल.
0: बर, पण
1: बाकी तुम्ही सर कसे आहात? बरेच दिवस.
0: हो, मी छान आहे. मी छान आहे, एकदम मस्त मजेमध्ये.
1: आणि कधी कधी इथं होते, पण बरेच हल्ली म्हणजे बरेच दिवसांनी तशी झालेली आहे.
0: हो हो हो हो.
1: बाकी कसे आहात तुम्ही? बाकी सगळे तुम्ही?
0: हो, सगळी मंडळी छान आहे, सगळी व्यवस्थित एकदम.
1: आणि तुमचे कार्यक्रम असतात ऐकतो मध्ये. आणि आता काय झालं, थोडस दुसरी पण केंद्र मध्ये मध्ये ऐकतो ना.
0: हो हो हो.
1: आणि त्यांचे पण कधी कधी त्या मनाने पुणे केंद्राचा नंबर बऱ्यापैकी लवकर लागतो असं म्हणायला हरकत नाही.
0: हो हो हो.
1: हा, निरीक्षणाने. हा, तर तुम्ही ते आशा भोसले कमीत कमी लावलेलं एखादं गाणं असणारच का? तुमची ती ख्यातीच आहे की एखादं ते गाणं, एक दोन गाणी अशी असणार त्याच्यात की ती कमीत कमी लावली गेलेली आहे.
0: बर बर बर.
1: त्याचं ते असेल ते लावा तुम्ही.
0: चालेल. आशा भोसले यांच्या आवाजातलं एखादं छानस,
1: आता महिना झाला त्यांना जाऊन.
0: हो, तर एक छानस दुर्मिळ गीत तुमच्यासाठी प्रसारित करते. चालेल, धन्यवाद फोनसाठी. बाकी तुम्ही सगळे
1: बोलू कधीतरी.
0: हो, चालेल चालेल.
1: ओके ओके.

श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं. सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं. सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं. आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार ह्यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं.

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हा बोला.
1: हा कोण? कैलास शिंदे का?
0: नमस्कार. कार्यक्रम हॅलो दिलो मे बसे गीत.
1: कुठला कार्यक्रम आहे?
0: हॅलो दिलो मे बसे गीत.
1: अच्छा, मी नव्या सांगी म्हणून शामराव काकडे बोलतोय.
0: शामराव काकडे जी, स्वागत कार्यक्रमात.
1: बऱ्याच दिवसात फोन लागलाय.
0: बर, अभिनंदन. मग
1: बराचसा मध्यंतर गॅप पडला.
0: बर,
1: आणि आज फोन लागलाय.
0: वा वा वा.
1: तर मी आता रिटायर्ड पर्सन आहे.
0: अच्छा.
1: रनिंग माझं 78 आहे.
0: बर.
1: आणि नुकतंच एक छोटासा एक ऍक्सिडेंट झालाय. बसून बसून जरा गाणी सारखं ऐकतो. सवय पहिल्यापासूनच आहे. बाकी रात्री 11:30 पर्यंत तुमचं ते ह्याच्यावरचा कार्यक्रम असतो ना, 11 ते 11:30 शेवटचा कार्यक्रम, तर ते संपूर्ण ऐकूनच मग झोपी जातो.
0: बेलाकी फुल ऐकून.
1: हा, असं ऐकून असं एकंदरीत माझा दिनक्रम आहे.
0: अच्छा, बर.
1: आणि आता हा जो कार्यक्रम आहे,
0: हो,
1: या कशा संदर्भात? म्हणजे गाणी लावणे.
0: हो, गाणं एखादं तुम्हाला जे गीत आवडतं त्याच्याविषयी बोलायचं आहे.
1: अच्छा. हिंदी मराठी?
0: हा, हिंदी गीतांचा आहे कार्यक्रम.
1: हिंदी मध्ये?
0: हो.
1: माझा एक आवडीचा एक चित्रपट आहे.
0: हा.
1: फार म्हणजे 60-61 सालचा, दो आखे बारा.
0: वा वा वा.
1: त्यामध्ये त्यामध्ये गीतकार आहेत भरत व्यास आणि संगीतकार आहेत वसंत देसाई.
0: बरोबर.
1: आणि गाण्याचे बोल आहेत हे मालिक तेरे बंदे हम.
0: वा वा वा.
1: तर मला फार ते गाणं आवडतं, कारण शालेय जीवनातला तो काळ मला आठवला की या गाण्याची आठवण येते. एकंदर ते गाणं आहे. मला वाटतं आपले गदिमा आहेत ना, त्यांचे शब्द आहेत
0: यात,
1: काही संवाद आहेत या चित्रपटाचे.
0: बरोबर.
1: स्टोरी सुद्धा त्यांचीच आहे. एकंदरीत
0: हो, चित्रपटाचा विषय देखील खूप छान होता.
1: छान आहे, फार फार छान.
0: विशांताराम
1: सुद्धा, विशांताराम दिग्दर्शक.
0: हो, दिग्दर्शन केलं होतं त्यांनी या चित्रपटाचं.
1: बरेचसे अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत.
0: हो, पुरस्कार मिळालेले आहेत. आणि कथानक विशेषतः ते वेगळ्या धाटणीचं असं होतं. कैद्यांना झालेली शिक्षा आणि मग त्या कैद्यांना मेन स्ट्रीममध्ये मुख्य प्रवाहामध्ये कसं आणता येईल, त्यांचं पुनर्वसन करता कसं करता येईल, अशा आशयाचा तो चित्रपट होता. आणि तसं बघायला गेलं तर एक दोन मुख्य जे त्या चित्रपटातले अभिनेते सोडले तर तसे कोणी काही खास स्टार कास्ट त्याच्यामध्ये नव्हती.
1: नाही नाही, सगळे जरा थोडेसे हेच आहेत.
0: हा, म्हणजे चरित्र अभिनेते किंवा असे खलनायकी अशाचे
1: काम करणार. उल्हास आहे.
0: बरोबर.
1: त्यानंतर आमदार खानचे हे बी आहेत ना, ते वडील.
0: हो हो. जय
1: सुद्धा त्यामध्ये.
0: हा.

0: तारका जी आहे ते व्ही चंद्रमची पत्नीच आहे.
1: हा, संध्या यांचा एक अभिनय होता, तो त्यांचा प्रमुख होता. पण विषय आणि ती सगळी चित्रपटाचं कथानक संवाद आणि ती गीतं, तोतला आशय जो आहे तो वेगळ्या धाटणीचा असल्यामुळं तो चित्रपट. आणि या जसं आपण हे गीत तुम्ही ए मालिक तेरे बंदे हम एका प्रार्थनेचा चित्रपट गीताला प्रार्थनेचा दर्जा जो आहे तो आपल्याला म्हणजे मिळाल्यासारखा असं हे गीत आहे. आणि बऱ्याचशा शालेय कार्यक्रमांमधनं हे गीत जे आहे प्रार्थनेच्या स्वरूपामध्ये हे गीत आजही गायलं जातं आणि त्या काळी सुद्धा गायलं जात होतं.
0: बरोबर. ब्लॅक अँड व्हाईटच चित्रपट आहे, परंतु स्टोरी आणि कथानक आणि संगीत या धाटणीवर तो चित्रपट अगदी चांगला. आणि मी माझं प्रॉपर गाव हे लोणंद.
1: बर, अच्छा.
0: आणि त्या ठिकाणी टुरिंग टाकीत यायचे ना.
1: हो हो, पूर्वी
0: अजूनही आहे, परंतु त्या टुरिंग टाकी म्हणजे बघण्याचा जो हे होता ना, थीम्स होता ना, ते फार वेगळं होत. थिएटर मध्ये तर ठीकच आहे, त्या टुरिंग टाकीज मध्ये तो चित्रपट पाहिलेला आहे आणि जो 8-10 दिवस तो चित्रपट चालायचा.
1: बरोबर. चला, श्यामराव काकडेजी धन्यवाद या फोनसाठी, या छानच्या गीतासाठी.
0: हो, ठीक आहे ठीक आहे.

0: हॅलो. हॅलो,
1: बोला.
0: नमस्कार सर.
1: हा हॅलो, दिलीपभाई बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत. बोला.
0: हा नमस्कार सर, मी दीपक जाधव, माउंट रॉयल तालुका जिल्हा बुलढाण्यात बोलतो सर.
1: दीपक जाधव, कधी बोलणं झालंय मागचं?
0: जवळपास
1: 2-3 महिन्याचं अंतर पाळा जरा कार्यक्रमामध्ये.
0: नक्कीच पाळतो सर, आम्ही काही अडचण नाही सर.
1: बोला दीपक जाधव.
0: गीत ऐकायचं सर आपण कार्यक्रमामध्ये. आज
1: कुठलं गीत ऐकूयात?
0: हिंदी चालतं ना? हिंदी
1: हिंदी गीतांचाच कार्यक्रम आहे आपला.
0: बरोबर. हिना चित्रपटाबद्दल लावा सर.
1: हा सांगा ना मग.

0: जाने वाले वो जाने वाले
1: जाने वाले वो जाने वाले
0: तो लता मंगेशकर यांनी आले लगी ते मित्र आहे सर एकदा सर आमचे काही आमचे साहेबराव पाटील आहे सांगू शिंगे जलाल भाई त्यांचे सुरेश जाधव अशोक पाटील आहे त्या मित्रांसोबत ऐकतो
1: ठीक आहे चला धन्यवाद ऐकूया तुमच्या पसंतीचं गीत

0: ना या कार्यक्रमात सहभागी करून घेता येईल. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आम्ही आपल्यासाठी करत असतो प्रत्येक गुरुवारी सकाळी 11 ते 11:30 दरम्यान. याचं प्रसारण होत असतं प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 1706. आजच्या कार्यक्रमात ना कैलास शिंदे आता सर्व रसिकांसाठी रूप घेतोय. नमस्कार, धन्यवाद.
1: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत, हॅलो दिलो में बसे गीत.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शोधो हे आहे आकाशवाणी नेटवर्क. गणपण ऐकताय पण विविध भारती, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय वेब चॅनल. याबरोबर आम्ही जगभरातल्या श्रोत्यांशी जोडलं गेलो आहोत आमच्या ट्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. 1:02:50 होत आहेत.
2: The next wave. The next wave.
1: शतो द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकूयात कैलास शेतेसोबत. कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत चित्रपट 100 डेज आवाज लता

0: The next wave. The next wave.
1: शदो द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपटगीतांचा कार्यक्रम ऐकूयात कैलास शेदेसोबत. कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत चित्रपट 100 डेज आवाज लता मंगेशकर.

0: डॅडू डॅडू मी एक गोष्ट विचारू?
1: हो अरे विचार की चिको.
0: तुम्ही या रेडिओवर काय सारखं ऐकत असता?
1: तुला नाही समजणार ती गंमत. अरे यातली मजा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढँढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीत, भक्तिगीत, अरे एवढंच काय तुमच्यासारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील.
0: खरंच डॅडू?
1: खरं वाटत नाही ना. इकडे ऐक
0: सांग.

0: आहेत आकाशवाणीचे मान्यता प्राप्त कलाकार राजेंद्र कुलकर्णी.
1: अगदी न कळत्या वयापासून आकाशवाणी ऐकतोय. स्वरांचे छान संस्कार होत आहेत. आपली मराठी भावगीतं असतील, भक्तिगीतं असतील, अभंग असतील आणि शास्त्रीय संगीत अर्थातच माझे जे गुरु होते त्याच्या बरोबरीनं आकाशवाणी हा माझा तिसरा गुरु असं मानतो मी. त्यावेळेस आठवते मला अनरंजनी असेल किंवा संगीत सरिता असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून खूप खूप काही काही शिकायला मिळालं. आकाशवाणी कलाकार असं अभिमानाने मिरवायला खूप छान वाटायचं. आणि आकाशवाणी ही चिरायू हो 90 वर्ष होत आहे आणि त्याचं स्थान जे आहे आकाशवाणीचं हे आढळ आहे. गुरु आहे ती आकाशवाणी, श्रीयांचाच गुरु आहे प्रामाणिकपणे मानतो.

0: अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 90 दशक म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ साक्षीदार आहे. समजलं का चिकू?
1: हो हो डॅडू, समजलं. आता मीही होणार बालश्रोता.

गीतकार समीर यांनी लिहिलेले हे गीत कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण यांच्या आवाजात आपण ऐकलं. चित्रपट होता बहुपत कार्यक्रमातलं यानंतरचं गीत हे नीरज श्रीधर आणि सकरांच्या आवाजातलं, विशाल शेखर यांच्या संगीत निर्देशनातलं, जावेद अख्तर यांचं चित्रपट हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
6: गेल्या 90 वर्षात खेळ आणि क्रीडा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी आकाशवाणीनं अथक प्रयत्न केले. आशियाई खेळ, कॉमनवेल्थ ऑलिम्पिक्स, क्रिकेट विश्वकप सामन्यांचं थेट प्रसारण ऐकून क्रीडाप्रेमींना जणू एक मेजवानीच केली. 1951 आणि 1982 आशियान स्पर्धांचे वृत्तांत ऐकताना क्रीडा रसिक जणू काही भारावून गेले. कळस चढवला तो 1983 कपिल देवच्या कप्तानीत जिंकलेल्या एक दिवसीय विश्वकपाला. क्रिकेट सोबतच फुटबॉल, हॉकी, कबड्डी, कुस्ती, खो खो या खेळांचं रसभरीत असं वर्णन रेडिओवरून श्रोत्यांनी ऐकलं आणि अनुभवलं. अगदी 1932 ते 1936 दरम्यान सुरू झालेल्या धावत्या समालोचनाची सर आजही कोणत्याही वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या सामन्यांना येत नाही. त्यामुळेच या सामन्यांचं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवणारे अर्धेशीर सोहराबजी म्हणजेच बॉबी तलार खान यांना श्रोते आजही विसरलेले नाहीत. पियर्सन सुरिता, डी के रुत्नागर, अनंत सेटिलवाड, किशोर भीमानी, सुचिन जोशी, संजय बॅनर्जी, सुनील गुप्ता, मुरली मनोहर मंजूळ या समालोचकांचे समालोचन आणि त्यांची आठवण आजही चाहते काढत राहतात त्यांच्या खास अशा रेडिओ समालोचनामुळे. क्रीडा संस्कृती रुजवण्याचे श्रेय हे निर्विवाद आकाशवाणीलाच जातं.
7: हे आहे आकाशवाणी नेटवर्क न पडता पुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर आम्ही जगभरातल्या श्रोत्यांशी जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. 1:31 आणि 5 सेकंद होत आहेत. द नेक्स्ट वेम हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय FM बँड 101 MHz. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात ते हे बेबी या चित्रपटाचं सोनू निगम आणि शांतनू मुखर्जी, शंकर महादेवन यांचा आवाज, गीत समीर यांचं, संगीतकार शंकर एहसान.

शंकर महादेवन, शांतनु मुखर्जी आणि सोनू निगम यांच्या आवाजातल्या बेबी चित्रपटातल्या या गीतानंतर कार्यक्रमातलं गीतांचं गीत मेरा पहला पहला प्यार या चित्रपटासाठी के याच्या आवाजातलं विपिन मिश्रा यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लिहिलेलं गीत कार्यक्रमात

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: डॅडू डॅडू, मी एक गोष्ट विचारू.
2: हो, अरे विचार की चिको.
1: तुम्ही या रेडिओवर काय सारखं ऐकत असता?
2: तुला नाही समजणार ती गंमत. अरे यातली मज्जा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढँढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीत, भक्तिगीत, अरे एवढंच काय, तुमच्यासारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील.
1: खरंच डाडू?
2: खरं वाटत नाही ना. इकडे ऐक.
3: सांगतायत प्राध्यापक आणि संगीत समीक्षक डॉक्टर राजेंद्र प्रसाद शिंदे.
4: आमच्या लहानपणी रेडिओ जर नसता तर आमचं जीवन अत्यंत शुष्क झालं असतं. रेडिओ नसता तर प्रामुख्यानं संगीत समजलं नसतं. डॉक्टर गंगूबाई हानगळ बालगंधर्वांची गाणी, नाट्यगीतं, कुमार गंधर्वांची गाणी, पु ल देशपांड्यांनी संगीत दिलेली गाणी, छोटा गंधर्व, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मनसूर, अजून किती नावं घ्यावी, लता मंगेशकर, प्रामुख्यानं दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले, पंडित राम मराठे, पंडित सी आर व्यास, ह्या लोकांनी आमचं जीवन समृद्ध केलं. त्या जगातली सगळी श्रीमंती ही केवळ आणि केवळ रेडिओमुळे आम्हाला समजली. रेडिओ नसता तर हे काहीच शक्य नव्हतं.

0: अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 9 दशक म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ साक्षीदार आहे. समजलं का चिकू?
1: हो हो डॅडू समजलं. आता मीही होणार बालश्रोता.

द एक्सवेव्या नवीन चित्रपटांच्या कार्यक्रमातलं हे गीत ओम शांती ओम चित्रपटाचं, सोनू निगम आणि श्रेया घोषालांचा आवाज, विशाल शेखर यांच्या संगीत जीवनातलं हे गीत, जावेद अख्तर यांचा

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

श्रोतेहो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं. सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं. सुरैया, नूरजहा, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं. आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं.

संगीतकार प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं हे इर्शाद कामिल यांचं गीत होतं. मोहित चव्हाण यांचा आवाज होता. चित्रपटाचा जब वी मेट. अरे कार्यक्रमाचा समारोप करत आहोत गुलाब गॅम चित्रपटाच्या माधुरी दीक्षित नेरे आणि स्नेहलता दीक्षित यांनी गायलेल्या नेहा सराफ यांच्या गीतानं. संगीतकार ओ गुजरिया.

श्रोतो या गीताबरोबर आजचा नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त करण्याची घ्यायला शिंदेला अनुमती द्या. नमस्कार. एफ एम बँड 101 मेगाहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. विविध भारतीचं हे पुढे केंद्र आहे.

श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पुढे ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचे 2:45 झालेत. काही जुनी हिंदी चित्रपट गीता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत हिमालय की गोद में या चित्रपटासाठी. लता मंगेशकर यांच्या आवाजातली आनंद बक्षी यांची ही रचना. संगीत दिलंय कल्याणजी आनंदजी यांनी.

हेमंत कुमार यांचं संगीत असलेलं हे कैफी आजमी यांचं गीत आपण ऐकलं. मोहम्मद रफी आणि आरती मुखर्जी यांचा आवाज होता चित्रपटा दोतील. अरे कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात ते संगीतकार शंकर जयकिशन यांच्या संगीत निर्देशनातलं हजरत जयपुरी यांचं. आवाज पुन्हा एकदा मोहम्मद रफी यांचा चित्रपट जानवर.

श्रोतो, हे कार्यक्रमातलं शेवटचं गीत होतं ते सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांच्या गुलस्वरातलं. बोल मजरू सुलतानपूर यांच्या होते संगीत होतं खयाम यांचं आणि चित्रपट होता मोहब्बत इसको कहते हैं. आज कार्यक्रमात 1965 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी हिमालय की गोद में, दो दिल, जानवर आणि मोहब्बत इसको कहते हैं या चित्रपटातली काही निवडक गीतं आम्ही आपल्यासाठी प्रसारित केली. गायक कलाकार लता मंगेशकर, आरती मुखर्जी, मोहम्मद रफी तसंच सुमन कल्याणपूर. रचना होत्या आनंद बक्षी, कैफी आजमी, हजरत जयपुरी तसंच मजरूह सुलतानपुरी. संगीतकार खय्याम, शंकरजी किशन, हेमंत कुमार आणि कल्याणजी आनंदजी. याबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. FM Band 101 MHz हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आता दुपारचे 2:15 आहेत. बरोबर, ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहे. आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: अगदी सुरुवातीचं शिक्षण झालं चिपळूणमध्ये.
1: नाही
0: चिपळूणमधून सायन्स करत होतो सगळ्यांसारखंच. त्याच्यानंतर मग हळूहळू लक्षात आलं की ते काही आपल्याला करायचं नाही. सो त्याच्यामुळे पुढे आधी मुंबईमध्ये एक वर्ष शिकलो फाउंडेशन आर्ट्समध्ये, आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2 वर्ष पुण्यामध्ये होतो इथलं शिक्षण घेण्यासाठी फोटोग्राफीमध्ये भारती विद्यापीठमध्ये. आणि ते करत असताना लक्षात आलं की ॲव्हेन्यूज खूप इंटरेस्टिंग आहेत. अजून जागा असं काही एक्सप्लोअर करत होतो, भारतात सगळीकडे फिरत होतो त्याच्यामधनं. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने आपण जरा ह्याच देशाकडे बघू शकतो हा एक त्याच्यामधनं फिलिंग आली होती. ते सगळं करत असताना हे पण कळत होतं की क्युरियस आहोत आपण, पण ती क्युरियोसिटी अजून जर वाढवायची असेल तर अजून वेगळ्या समाजात जाऊन बघून यायला पाहिजे. म्हणून UK मध्ये गेलो, तिथे माझं पुढचं शिक्षण झालं फोटोग्राफी व्हिज्युअल आर्ट्समध्ये. आणि ते झाल्यानंतर मग मी तिथे काम करत होतो, आणि मग त्याच्यानंतर मी हळूहळू इकडे यायला सुरुवात केली परत भारताकडे.
1: पण व्हिज्युअल आर्ट्स आणि फोटोग्राफीचं शिक्षण तू UK मध्ये घेतलंस इंग्लंडमध्ये, पण तिथल्या कुठल्या मोहिमांमध्ये सहभाग होता किंवा तिथल्या काही चळवळींमध्ये सहभागी झाला असं काही होतं?
0: चळवळ नाही, पण मी सुरुवातीला गेलो होतो त्यावेळी एक्सटिंक्शन रिबेलियन म्हणून एक तिकडे चळवळ चालते इन अ वे, आणि ती फोकस्ड होती क्लायमेट चेंज आणि ह्या गोष्टींवरती की त्याचा थर्ड वर्ल्ड वरती इम्पॅक्ट किती पडतोय, फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज काय करतायत, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या त्यावेळी. आणि मी ॲज अ एक्सटिरियर असा जस्ट एक टर्शियरी पर्सन म्हणून त्याच्याकडे बघत होतो ॲज अ फोटोग्राफर म्हणून. ते करत असताना मला खरं कळलं की तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुम्ही प्रोटेस्ट करू शकता इन अ गुड वे, नॉट इन अ बॅड वे, पण प्रश्न विचारणं हा तुमचा अधिकार असतो. त्यावेळी ट्रफालगर स्क्वेअरवरती तिथे सगळे जमायचे, आणि तो पूर्ण जो 10 डाउनिंग स्ट्रीटच्या आजूबाजूचा पूर्ण जो परिसर होता तिथे मी 3-3, 4-4 दिवस आम्ही टेंट वगैरे घालून राहिलेलो आहे तिथे. तिथे मी म्हणजे फोटोग्राफी करण्यासाठी जेव्हा होतो त्यावेळी, आणि सगळ्या पद्धतीची सगळ्या वॉक्स ऑफ लाईफ मधली लोक तिथे यायची. ब्रिटिश सोसायटीमधली मोठे मोठे सगळे ऍक्टर्स आले होते, म्हणजे बेनेडिक्ट कमरबेज जर कोणी शर्लॉक होम्स बघितलं असेल त्याची हे योग्य आहे ह्याच्यासाठी त्याची नोंद दर्शवण्यासाठी म्हणून तो येऊन जायचा अधूनमधून. म्हणजे हे खूप वेगळं होतं माझ्यासाठी की लोक अशा पद्धतीने बघू शकतात. आणि ह्यावरती तिथले जे सरकार होतं ते जरी त्यांना ते नको होतं तरी पण ते सप्रेस करत नव्हते, हा एक वेगळा मुद्दा होता. पोलीस जे होते त्यांच्यासोबत मी बोलत होतो तेव्हा मला समजत होतं की पोलिसांमध्ये पण अशी लोकं आहेत जी ओपनली बोलू शकतात की आम्हाला तुमचं पटतंय पण आमच्या ड्युटीज आहेत त्याच्यामुळे आम्ही इथे आहोत, पण जर ड्युटीज नसत्या तर आम्ही तुमच्यासोबत सहभागी झालो असतो. हा एक असा वेगळा इंटरेस्टिंग लुकआउट तिथे मला मिळाला होता.
1: आणि परत आलास तू साधारण 22 सुमारास का?
0: 22
1: 67 दिवसांचा 1850 किलोमीटरचा पायी तू प्रवास केलास 22 साली. काय होतं मनात, काय जाणून घ्यायचं होतं भारताबद्दल, आणि स्वतःबद्दल जाणायचं होतं का देशाबद्दल?
0: माझ्या मते दोन्ही होतं. हे व्हायच्या अगोदर मी स्कॉटलंडला होतो काही वेळासाठी, आणि तिथे कोविडच्या टाईममध्ये मला एकटं राहायला हंटलीला मला जावं लागलं होतं वर्क अवे थ्रू. मी एका कपलसोबत तिथे राहत होतो आणि गार्डनिंग प्लम्बिंग वगैरे अशी सगळे कामं करत होतो त्यांच्यासोबत, कारण की मला त्यावेळी कोविडच्या वेळी भारतात आलो नव्हतो और रादर यायचं नव्हतं सगळी सिच्युएशन बघता. तिथे फ्रीडम खूप होती. तर मग तो एक एक्सपिरियन्स करत असताना मला समजत होतं की अरे ही कंट्री जर एवढ्या वेगळ्या पद्धतीने मी बघू शकतो, मी तिथे चालत भरपूर होतो, तर मग आपला देश किती अजून इंटरेस्टिंग असू शकतो. आणि चालण्यामधनं जी लोकं भेटत होती, चालण्यामधनं जे कन्व्हर्सेशन्स होत होते ते खूप इंटरेस्टिंग होते. ते मला रिफ्लेक्ट करायला लावत होते. मी नदी किनारी कुठेतरी जाऊन एकटा बसायचो, डोंगरावरती जाऊन एकटा बसायचो आणि रिफ्लेक्ट करायचो की मी काय केलंय, लेट से एवढ्या वर्षांमध्ये मी आत्ता आयुष्यामध्ये काय काय केलंय बघायला गेलं तर. तो कॉन्टेम्प्लेशनचा फेज मला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवून गेला, काही वाईट गोष्टी मागे सोडल्या त्याच्यामुळे. आणि तोच मग कंटिन्यू कसं करता येईल आपल्याला भारतात जाऊन, आणि ते सगळं बघायचं कसं वेगळ्या पद्धतीने. प्लस त्यावेळी शेतकरी आंदोलन आणि तो सगळा टाईम चालू होता, तर मी कुठल्याही आंदोलनामध्ये असा सहभागी नसतो. मला मी जरा लांबून त्याच्याकडे ॲज अ आर्टिस्ट म्हणून बघतो लेट से. तर मला ते समजून घ्यायचं होतं की आपला भारत कसा वर्क करतो, एस्पेशली महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने लोक विचार काय करतात, का म्हणून सुसाईड्स होतात, हे समजून घ्यायचं होतं फॉर अ पर्सनल रिझन. आणि ॲज अन आर्टिस्ट मला त्याच्यावरती डॉक्युमेंटेशन करायचं होतं.

0: हा एक पार्ट, आणि दुसरा पार्ट हा होता की त्या टाइम फ्रेम मध्ये मी भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे वाचत होतो, म्हणजे पुस्तकं वगैरे. त्याच्यामधनं परत परत त्याचे येत होतं की लोक भरपूर चाललेत, ज्यांना स्वतःला समजून घ्यायचंय ते नेहमी चाललेत, म्हणजे कोणी असेल ते, म्हणजे विवेकानंदांपासून, गांधींपासून, तुम्ही अजून गुरु नानकांपासून, किंवा ख्रिश्चॅनिटीमध्ये गेलात तर तिकडची लोक असतील, सगळ्या धर्मांमधली लोक. चालणं हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ग्रीक लोक भरपूर चालायची. त्याच्यामधनं काय होतंय की तुम्ही नवीन पद्धतीने आजूबाजूचा तुमचाच समाज आहे तो नवीन पद्धतीने बघू शकता. मी रोज एका रस्त्यावरनं जातो, पण तिथे जी लोक कामं करतात, लोक बसलेली असतात, त्यांच्याशी मी स्वतःहून जाऊन बोलायला जात नाही. पण ज्यावेळी मी अशा पद्धतीने बाहेर पडतो, त्यावेळी माझ्यासाठी प्रत्येक माणूस नवीन असतो आणि प्रत्येक घर माझं असतं. कारण की मग ते मला, म्हणजे माझी ती गरज पण आहे की मला आज रात्री राहायचंय कुठे हेच माहिती नाही, हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा मला ते वेगळ्या पद्धतीने जगाकडे बघावं लागतं, कंपल्शन बनतं. सो ते मला करून बघायचं होतं. आणि इन अ वे ह्याच्यापासून थोडं लांब जाता आलं असतं, मोबाईलपासून आणि
1: स्क्रीनपासून
0: लांब जाता येत होतं त्याच्यामधनं. सो ह्या सगळ्या फॅक्टर्स एकत्र येऊन ते मी पदयात्रेसाठी बाहेर पडलो होतो.
1: पण त्याच्यामध्ये संवाद साधणं पण महत्वाचं ना, म्हणजे लोकांशी बोललास तरच तुला तो परिसर कळेल. तर हे कसं साधलंस, कारण प्रत्येकदा माणूस समोरचा बोलेलच आपल्याशी असं नाही, असे काही प्रसंग आले का?
0: मी जनरली कुठेही गेलो तरी पण बेसिक सुरू करायचो की चालता चालता कोणाला तरी हाक मारायची, काय म्हणताय हो, कसं चालू आहे, काम करतंय कोणीतरी शेतामध्ये तर येऊ काय हो, मग त्यांच्यासोबत जरा वेळ जायचं. ते काम करत असतात, विचारायचं नाही काय करायचं, डायरेक्ट त्यांच्यासोबत, म्हणजे काय भाजी काढतायत तर लगेच त्यांच्यासोबत भाजी काढायला घ्यायची. आपोआप कन्व्हर्सेशन्स सुरू होतात, आपोआप ते सांगायला सुरुवात करतात, मग त्यांची लाईफ स्टोरी सुरू होते, ते मागचं पुढचं सगळं सांगतात की असं असं मी जगतो वगैरे. आणि ते जेव्हा तुम्ही समजून घेता एक एक करून, तेव्हा तुम्हाला कळतं की तिथला समाज कसा आहे, तिथली व्यवस्था कशी आहे, तिथलं राजकारण कसं आहे, तिथलं जीवन कसं आहे, अन्न, तिथलं सगळ्याच म्हणजे गोष्टी कशा आहेत, हे तुम्हाला समजत जातात. तेच मेन त्या ह्याच्यामधनं कळलं की ऐकणं ही कला आहे, ती आपण हळूहळू माणूस म्हणून विसरत चाललोय.
1: समोरच्याचं ऐकून घेणं बरोबर. निसर्ग आणि इथली माणसं कशी दिसली तुला या प्रवासामध्ये? आणि हाच प्रवास नंतर तू मुंबई गोवा चालत प्रवास पुन्हा केलास पुढच्या काळामध्ये, पुढच्या टप्प्यामध्ये. इथला निसर्ग आणि माणसं काय सांगतायत?
0: इथली माणसं, मी एक मेन गोष्ट जी ऑब्झर्व केली की प्रचंड पेशंट आहेत, प्रचंड, म्हणजे कदाचित म्हणूनच सगळ्या प्रकारचे आपल्यावरती, लेट्स से सगळ्या प्रकारच्या लोकांनी इथे आपली राजवट तयार केली सिन्स टाइम इमेमोरियल. त्याचं कारणच हे आहे की इथली लोक पेशंट आहेत, काहीही झालं तरी पण ते त्याच्यामध्ये टिकून
1: तग
0: धरून राहतात. ते मी खूप ऑब्झर्व केलं की प्रत्येक ह्याच्यामधनं चालत असताना, प्रत्येक गावांमधनं. आणि इथे ना आता हळूहळू वेस्टर्न इन्फ्लुएन्स यायला सुरुवात झाली आहे इन ॲग्रिकल्चर, इन इकॉलॉजी, कसं आपण बघतो त्या त्या हिशोबाने. आणि हळूहळू लोक आपलं जे काही छोटेखानी फार्मिंग आणि हे सगळं होतं ते हळूहळू आता सोडायला लागलेत बिकॉज ऑफ अर्बन मायग्रेशन. तर तेच होणारे जे वेस्टर्न कंट्रीजमध्ये झालं, स्कॉटलंडमध्ये आज जवळजवळ 90%च्या पुढे, म्हणजे त्याच टप्प्यामध्ये जागा जी आहे ती फक्त 1% लोकांची आहे. 90%च्याहून जास्ती जागा एक अख्ख्या देशाची 1% लोकांची आहे. तीच कंडिशन भारतावरती कधी ना कधीतरी येणार हे दिसतंय. नेचर बघायला गेलं तर भरपूरशा बाहेरच्या कंट्रीजमध्ये आपल्याकडे जेवढी इकॉलॉजी आहे, जेवढं
1: वैविध्य
0: आहे, तेवढं बाहेरच्या कंट्रीजमध्ये नाही येत. एक निसर्गासोबतचा एक कनेक्ट आहे ना, तो आत्तापर्यंत आहे. एक आत्ता शेवटची पिढी जी चालू आहे किंवा रादर जी राहिली मागे, तिथपर्यंत तो निसर्गाशी कनेक्ट आहे. म्हणजे कुठल्या अँगलने बघता येईल त्याच्याकडे, की निसर्गामध्ये होणारे छोटे मोठे बदल सुद्धा त्यांना जाणवतात. म्हणजे आज आपण एअर कंडिशन रूम्समध्ये राहतो, त्याच्यामुळे आपल्याला बाहेर काय चालू आहे हे आपल्याला कळतच नाहीये.
1: शेजारचं झाड फुललेलंही आपल्याला दिसत नाहीये.
0: हा, सो एक तर बघण्याची कला संपली आजूबाजूच्या ह्याच्याकडे, आणि ॲट द सेम टाइम हे जे एक्सपिरियन्सेस होते, अनुभव जे मिळत होते काम करून, शेतात राहून, चालून, ते सगळे अनुभव संपत गेले. सो म्हणजे आधी इझिली थोडेसे हलकेसे बदल झाले कुठे वातावरणामध्ये, तर माणूस समजू शकत होता की अरे पाऊस येणार आहे, अरे उन्हाळा

0: आता वाढणारे काही, म्हणजे कुठला तरी एक पक्षी ओरडल्यावरती लक्षात येतं की काहीतरी बदल होणार आहे आता,
1: किंवा झाडांच्या बहरण्यावरही अडाखे होते ना पावसाचे, कधी पाऊस येणार का.
0: ते ही नेक्स्ट जनरेशन आहे ना, ती पूर्णपणे बाहेरच गेली, त्याच्यामुळे त्यांचा निसर्गासोबतचा कनेक्ट तर गेलाय. आणि आता तर व्हर्च्युअल जगामध्ये आपण राहतोय, त्याच्यामुळे रियालिटीशी कनेक्टच झिरो झाल्यासारखं आहे आता. हा एक खूप मोठा पॉईंट आहे की जो आता पुढे जाऊन जास्ती आपल्याला त्रास देऊ शकेल.
1: पण तू जे मगाशी म्हणाला तसं, इथली माणसं टिकून राहणं त्यांचं जे, किंवा जो चिवटपणा आहे तो कदाचित निसर्गाकडनं पण घेतला असेल माणसांनी, कारण तो निसर्गाशी कनेक्ट होता इतकी वर्ष असंही कदाचित म्हणता येईल. या प्रवासातल्या आत्मशोधानी तुला काय सांगितलं, काय प्रेरणा दिली?
0: आय गेस जग बदलते आणि प्रत्येक क्षण म्हणूया, प्रत्येक मोमेंट जर त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने किंवा नवीन म्हणून बघता आलं तर कदाचित तुम्हाला फार इंटरेस्टिंगली जगता येऊ शकतं असं मला तरी ह्या सगळ्या ह्याच्यामधनं वाटलं. मेन गोष्ट अशी दिसली की होपलेस तर खूप जण जगतायत आणि होपलेस मी पण जगून झालं काही वेळासाठी, पण त्याच्यामधनं मजा नाही आली त्या होपलेसनेसमधनं. मग ती होपलेसनेस तुम्हाला निगेटिव्ह थॉट्सकडे घेऊन जातं, निगेटिव्ह थॉट सुसाइडल घेऊन जातात, जी माझ्या जनरेशनची आत्ता भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत. पण तेच तुम्ही होपफुली जर जगाकडे बघत असाल तर प्रत्येक माणसामध्ये काहीतरी थोडंसं तरी चांगलं आहे एवढं तरी दिसतंय मला. कुठे म्हणजे तो वाईटातला वाईट माणूस असू दे, त्याच्यामध्ये चांगलं थोडंसं तरी तुम्हाला दिसतं. ते जर तुम्हाला बघता येत असेल तर थोडे चेंजेस होऊ शकतात, म्हणजे अजून सुद्धा जगामध्ये पूर्णपणे वाईट नाही झालेलं.
1: आणि जग बदलायचं असं नाही पण आपल्या पुरतं, आपल्या भोवताल
0: जग बदलूच शकत नाही तुम्ही. तो एक 20 ते 25 वर्षाचा असतानाचा वेडेपणा असतो माणसाचा, की त्यावेळी वाटतं की सगळं पण बदलू शकतो, पण एक टाइम निघून जावा लागतो त्याच्यानंतर लक्षात येतं,
1: शहाणपण यायला काही काळ जायला लागतो आणि अनुभव यावे लागतात.
0: आणि स्वतःला बदलणे ह्याच्या पलीकडे काही नाही, तुमच्यामध्ये बदल करा. आजूबाजूचं जग तर कंटिन्युअस बदलतंय, ते बघा कसं बदलतंय, त्याच्याकडे एक एक काय त्रयस्त म्हणून त्याच्याकडे बघता येतंय का ते बघायला लागलं तर ऑलरेडी भरपूर काही काही चेंजेस करू शकता तुम्ही.
1: बरोबर. या तुझ्या 67 दिवसाच्या प्रवासामध्ये एखादा असा क्षण आम्हाला सांग की ज्याने तुझं आयुष्य बदलून गेलं, किंवा भेटलेली व्यक्ती एखादी की ज्याचा प्रभाव खूप काळापर्यंत राहील तुझ्यावर.
0: एक दोन इन्सिडेंट झाले. एक ते पांडुरंग काका मला भेटले होते, ते मी त्या गावामधनं बाहेर पडल्यानंतर मला सकाळचं जेवायला नव्हतं हे त्यांना आदल्या रात्री माहिती होतं. तर ते प्रचंड ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणायचं प्रॉब्लेम्समध्ये होते हे मला माहिती होतं. त्यांना लोन्स भरपूर आहेत, त्यांच्यावरती त्रास भरपूर आहेत, मुलगा लांबपर्यंत चालत जातो ITI करायला वगैरे. ते मी सकाळी गेले हे कळल्यानंतर ते सायकलवरती खाणं घेऊन आले होते. त्यांच्याकडे फक्त बायकोने केलेली चपाती होती, दूध होतं, तूप होतं, आणि म्हणतात एवढंच आहे माझ्याकडे, जे आहे ते मी आणले. हा जो एक एक्सपिरियन्स होता तो मला भरपूर काही शिकवून गेला की तुमच्याकडे भरपूर असून काही उपयोग नाहीये, तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही शेअर करू शकता का,
1: दानत
0: आहे का. आणि ती मी गावांमधनं खूप अनुभवली, प्रत्येक गावांमधनं. आता एक सुरुवातीलाच एक पुस्तकामध्ये मी लिहिलंय की त्या 3 बायका ज्या होत्या त्या हॉरिबल कंडिशन्समध्ये जगतायत, पण तरी पण पुढच्याला काहीतरी नाहीये त्याच्यामध्ये पण द्यायची तयारी आहे, ही खूप रेअर गोष्ट आहे.
1: त्यानंतर तू पुस्तक लिहिलंस तुझं जर्नी टू इस्ट नावाने, इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलंस ज्याचं मराठी भाषांतर पण आलं जा जरा पूर्वेकडे या नावाने. या पुस्तकाबद्दल सांग ना, आणि मुळात हे इंग्रजीत लिहिलंस त्याचं कारण काय होतं?
0: माझं पूर्ण शिक्षण इंग्रजीत झाले आणि UK होतं, त्याच्यामुळे माझं सबस्टॅकवरती मी लिहायचो किंवा लिहितो अजून सुद्धा, आणि ते सगळं इंग्लिशमध्येच होतं. तोपर्यंत मी भारतामध्ये येऊन राहीन काही करेन हा काही आयडिया नव्हती. माझं तिकडचं कंटिन्युएशनमध्ये होतं UK लाईफ, तर त्या अँगलने मी या सगळ्याकडे बघत होतो. पण एका पॉईंट नंतर ते लक्षात आलं की ह्याला आपल्याला लिहायला तर लागेल, डॉक्युमेंट तर करावं लागेल, तर इंग्लिश माझ्यासाठी तरी सोपी भाषावरती करायला. आणि नंतर मी दुसऱ्या पदयात्रेनंतर मराठीत लिहायला सुरुवात केली, तेव्हा आता मराठीत मी लिहितो, पण त्यावेळी तेच होतं, त्याच्यामुळे त्याच्यावरतीच लिहिता आलं.
1: आणि कदाचित इंग्रजी भाषेत लिहिलं की त्याचं पोहोच पण वाढते ना, म्हणजे परदेशातही ते वाचलं जाऊ शकतं.
0: म्हणजे आता हे पुस्तक बरंच कॅनडा, US, युरोप, थायलंड अर्जेंटिनापर्यंत ऑस्ट्रेलियापर्यंत पोचले. सो वेगवेगळ्या लोक ह्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघू शकतात.
1: आणि भारताबद्दलचं पुस्तक म्हणजे राजे रजवाडे

0: प्राणी पक्षी यांची वर्णनाची सवय असते लोकांना, मग याचा स्वीकार कसा केला किंवा याचं स्वागत झालं का?
1: हो, म्हणजे आता काही जण आहेत ते ह्याला अशा अँगलने बघू शकतात की तू पुअर इंडियाबद्दल लिहितेस किंवा तू नवीन काय काय होतंय त्याच्याबद्दल लिहिना, पण मी ज्या भारतात फिरलो, मी जो भारत बघितला तो तसाच होता, त्याला काय करू, की तिथे नव्हते लाईट तर नव्हते लाईट, तिथे पाणी पोचत नव्हतं तर नव्हतं पोचत, तिथे करप्शन होतं तर होतं करप्शन, मी ते कसं लपवू? ठीक आहे की आपण एक वेगळा ह्याच्यामध्ये पण खूप प्रोग्रेस पण चालू आहे, डेव्हलपमेंट पण चालू आहे, त्याला कोणीच नाही नाही म्हणत आहे, पण ॲट द सेम टाइम प्रॉब्लेम्स पण आहेत ना सगळ्याच बाबतीत, म्हणजे जात व्यवस्थेमध्ये, करप्शनमध्ये, सगळ्याच राजकीय सामाजिक सगळ्याच अँगलने बघता प्रॉब्लेम्स आहेत, नाहीच गेलेत ना कुठे ते. सो हे सगळं इंटरेस्टिंग होतं जी लोक नव्याने बघत होती ह्याच्याकडे
0: आणि ते पोहोचलं पुस्तक असं म्हणूया.
1: हो
0: बरं, व्यवस्थेला प्रश्न विचारायला हवेत किंवा भोवतालच्या भ्रष्टाचारात मी सहभागी होणार नाही, अधिक संतुलित आणि शाश्वत शेतकी भविष्याबद्दलही तू पुस्तकात विस्ताराने बोलतोस किंवा स्थानिक समाजांच्या पारंपरिक ज्ञानाचा आदर करतोस. पाश्चात्य संस्कृतीला कवटाळणं हे अंतिम ध्येय तू नाकारतोस आणि मी आणखी एक जॉन होणार नाही अशा आत्मशोधानंतर तू नरवणमधलं तुझं काम आता सुरू केलं आहेस, तर त्या कामाबद्दल ऐकायला आता आवडेल. नरवण हे तुझं गाव आणि तिथे आल्यानंतर तू कसे कामाला सुरुवात केलीस?
1: सो पहिली गोष्ट म्हणजे की पाश्चात्य देश काय वाईट नाही आहेत, म्हणजे मी खूप चांगले दिवस घालवलेत तिथे, खूप चांगल्या आठवणी आहेत माझ्या तिकडच्या लोकांसोबत. क्युरिओसिटी डेव्हलप करणं, तुमच्यामधला एक विचार करण्याची क्षमता वाढवणं, प्रश्न विचारणं, हे सगळे जे काही आयडियाज आहेत त्या मला तिकडूनच आल्या, इथे राहताना नव्हत्या आल्या त्या. सो ते चांगलं आहे तिकडचं, पण शेवटी म्हणतात ना की तुमचं गाव ते गाव असतं शेवटी. मी लहान पण माझं एकदम सुंदर समुद्रावरती घालवलंय की जिथे आम्ही खेळायला जायचो, त्याच्यानंतर आम्ही दुपार आमची घालवायचो आंब्याच्या बागेमध्ये काजू गोळा करत. सो ते एक वेगळंच, म्हणजे कोकमाच्या झाडावरती जाऊन कोकमा हलवणं ही एक वेगळी मजा होती आणि ती मजा डायरेक्ट गायब झाल्यासारखी वाटली आयुष्यामधनं. आणि ती जेव्हा मी परत गावाला गेलो तेव्हा बघितलं की गाव अरे तिथेच आहे, काही बदललं काहीच नाही आहे तिथे तसं बघायला गेलं तर. सो बदल तर घडतोय, बदल तर घडणार आहे, डेव्हलपमेंट विकास तर होणारच आहे सगळ्याच गोष्टींचा. सो हा विकास जर चुकीच्या डिरेक्शनला गेला तर प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून गावामध्ये मी राहायचा निर्णय घेतला. की त्यावेळी माझा विचार चालू होता की मी एक्झॅक्टली काय करू शकतो. आता पदयात्रा केली, चालून झालं, बघून झालं, एक्सपिरियन्स करून झाला, आता त्याच्यावरती ठोस काही ना काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे, काम करणं गरजेचं आहे. सो तिथे जाऊन काम करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये पहिलं तर मी तिथली शेती समजून घेतली, तिथली लोक राहतात कसे, ते काय करतात हे समजून घेतलं. ते समजून घेतल्यानंतर मग हळूहळू आम्ही निसर्गशाळा म्हणून आधी एक लायब्ररी सुरू करायचं ठरवलं जिल्हा परिषदेच्या शाळेसोबत, सो दॅट मुलांना वाचनाची आवड निर्माण होईल आणि मुलं जर वेगळ्या पद्धतीने बघायला लागली ह्याच गावाकडे तर चेंज भरपूर होऊ शकतो. शहरातली मुलं म्हणू शकतात की आमच्याकडे ताज हॉटेल आहे किंवा काही, म्हणजे पुण्यामधलं काहीतरी फेमस शनिवारवाडा आहे, पण गावातली मुलं काहीच नाही सांगू शकत. तो एक मायनॉरिटी येते तिथे की इन्फिरियर कॉम्प्लेक्स येतो तिथे. पण हा विचारच आपण करत नाही की मुलं गावातली सांगू शकतात आमच्याकडे 120-130 प्रकारच्या पक्षी आहेत, आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं आहेत, आमच्याकडे एवढ्या प्रकारची झाडं आहेत, आमच्याकडे छान नद्या आहेत. हे आपण मुलांमध्ये मुरवलंच नाहीये की हे पण चांगलं आहे, हे वाईट नसतं आणि हे असणं
0: महत्वाचं
1: असतं. म्हणजे तुम्ही स्वर्गात राहताय पण तुम्हाला ते कळत नाहीये की तुम्ही स्वर्गात राहताय. सो तसं हळूहळू आम्ही त्यांच्यासोबत सुरू केलं काम. गावातल्या लोकांनी त्याच्यासाठी मदत केली किंवा मुलांनी भरपूर मदत केली. त्यांनी स्वतः पूर्ण फ्लोअर क्लीन पासून पेंटिंग वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये मुलांनी मदत केली आणि मग त्यांच्यासोबत आम्ही निसर्गशाळा म्हणून एक उपक्रम सुरू केला ज्याच्यामध्ये त्यांना मग आजूबाजूचा निसर्ग काय, आपण कशात जगतोय, कुठे जगतोय, प्लास्टिक म्हणजे काय असतं, नियम काय असतात, स्किल सेट्स काय असतात, तुमच्या व्हॅल्यू सिस्टीम्स काय असल्या पाहिजे, त्या सगळ्यांवरती मग फोकस करतो. नवीन नवीन लोक तिथे पोहोचवतो. सो हा एक पार्ट झाला. त्याच्यानंतर मग गावातनंच एक मुलगा जो मायग्रेट करणार होता

0: त्याच्याशी बोलून वगैरे विचार केला की आपण काय करू शकतो गावात राहून. मग त्याच्यामधनं त्याचे स्किलसेट्स होते वुडवर्कमधले, कार्पेंट्रीमधले. पण आपण कार्पेंट्री बघतो पण त्याला आर्टिझनल कधी बघायला जात नाही. तीच कार्पेंट्री जर मी युरोपमध्ये घेऊन गेलो तर तो आर्टिझन बनेल. सो व्हाय नॉट आपण त्याला आर्टिझनकडे वळवता येईल, त्याला त्याचा एक वेगळ्या लोकांपर्यंत त्याला पोचवता आलं. सो ह्याच्यामधनंच आम्हाला एक कॉर्पोरेट ऑर्डर आली पहिलीच, जी US गेली, जी तिथे एक टेक कॉन्फरन्स होती, तिथे 1000 pieces गेले जे खूप तिथे आवडले लोकांना. आणि पहिल्यांदा गावामध्ये हा एक विचार आला की इथे सुद्धा राहून काही करता येऊ शकतं, लोकांना रोजगार मिळू शकतो. ते आता चांगलं चालू आहे आता वूड वर्कशॉप. त्याच्यानंतर मग आम्ही फोकस केला छोट्या छोट्या गोष्टींवरती, ज्या छोट्या म्हणतो पण जो बेसिक साक्षरता आहे गावातली, की तुम्ही सरकार तुम्हाला देतंय काही गोष्टी, अनुदान देतं, पण ते तुम्हाला माहितीच नाही तर तुम्ही घेणार कशी, तुम्हाला कंप्लेंट कशी करायची हे माहिती नाही. तुम्ही जाऊन कोणाला तरी सरपंचाला सांगता की अहो माझं असं असं झालं, पण त्याला कंप्लेंट कशी करायची, अपील कशी करायची, ह्याच्यातली कुठलीच गोष्ट माहीत नाही आणि म्हणून ती कामं होत नाहीत तुमची. मग त्याच्यावरती आपण कसं फोकस करूया, योग्य पद्धतीने आपण कसं त्याच्यावरती काम करूया. मग त्याच्यामधनं आम्ही फॉरेस्ट ऑफिस सोबत काही गोष्टी केल्या, त्याच्यामध्ये आम्हाला गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सने मदत केली. तर तिथे वैदई दांडेकर आणि मिलिंद वाटवे म्हणून आहेत, ते येऊन गेले आणि त्यांनी लोकांना समजवलं की लीगल राईट्स काय आहेत. मग त्याच्यामधनं आम्ही एक गावातला पहिला जो एक, तशी बघायला गेलं तर माझ्या मते गुहागरच्या पट्ट्यामधनं ती काही पहिल्या केसेसपैकी आहे की बैल मेला आणि त्याचे ऍक्च्युअल पैसे आलेत. आणि तर ह्याच्या अगोदर बिबट्या बैल फक्त मारत होता, त्याचं पुढे काय होतं आपल्याला माहिती नव्हतं. सो ते झालं. आता आम्ही हळूहळू डुकरं शेत खराब करतात, वांद्रं आंबे खराब करतात, त्याच्यावरती काम करतोय की त्याला काय कशा पद्धतीने नुकसान भरपाई मिळू शकेल. सो दॅट विचार तरी करतील म्हणजे सरकार की हे काय नक्की, ह्याच्यावरती आपल्याला उपाययोजना एक्झॅक्टली काय करायची. त्याच्यानंतर मग आम्ही महिला बचत गटासोबत, त्यांना पुश करणं आत्ता गरजेचं आहे. इतके महिला बचत गट आहेत आमच्याकडे, तर 32 आहेत म्हणजे 320 बायका, त्याच्यातला एकही ऍक्टिव्ह नाही आहे. ठीक आहे, आता हे आहे ते आहे, पण आपण त्याला कसं बदलूया, कसं काम करूया, ह्यावरती आम्ही लास्ट इयर जेव्हा सुरू केलं तेव्हा बायकांनी सांगितलं आम्हाला मार्केटच नाही आहे, त्याच्यामुळे काही करता येत नाही आणि बेसिक स्किलसेट्स आहेत फक्त, की कॅन्डल कशी बनवायची, ते गेलं आता कोण कॅन्डल वापरतंय. सो नवीन काय करता येईल, म्हणजे पापड लोणच्यांच्या पलीकडे जाऊन काय करता येतं का. सो ते थोडं इनोव्हेशन त्याच्यामध्ये आणून आणि गावातले पारंपरिक पदार्थ बाहेर कसे पोचवता येतील. तर आम्ही पहिला फोकस केला फणसाच्या गऱ्यावरती, गावातनंच आपण बघूया किती होत आहेत. आणि बायका म्हटलं की आम्ही करू पण मार्केट नाही. आणि 1600 किलोची ऍक्च्युली ऑर्डर आली होती, जी आम्ही 100 किलोच्या वर नाही जाऊ शकलो. सो ही रियालिटी आहे की आहे म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी मार्केट अव्हेलेबल आहे, पण तुम्हाला पोचता येत नाहीये तिथपर्यंत, हा एक इश्यू आहे. सो त्याच्यावरती आता हळूहळू काम.
1: पण भांडवलही लागत असेल, त्याचं काय करणार,
0: कशासाठी
1: अशा पद्धतीने प्रॉडक्ट, तुझे 1600 किलोची ऑर्डर म्हणालास, ते तयार करण्यासाठी भांडवल लागत असेल, ते कसं उभं करणार तुम्ही.
0: तुम्ही विकताय त्यावेळी तुम्हाला पैसे लगेचच मिळतात त्याचे, म्हणजे तुम्ही आता लेट से आता मी कुठली तरी गोष्ट विकतोय तर ती जेव्हा कोणीतरी बल्कमध्ये ऑर्डर करतं त्यावेळी तो ऍक्च्युली पैसे, अर्धे पैसे तरी अगोदर देतो, त्याच्यामधनं ते पुढचं सगळं प्रोसेस होऊ शकते. सो रॉ मटेरियल अवेलेबल आहे, हा प्रॉब्लेम आहेच की काम कोण करणार, कारण की बचत गटाच्या बायका जरी असतील तरी पण आता लिव्हिंग स्टँडर्ड्स एवढे वरती गेल्यासारखे, म्हणजे आभासी आहे ते खरं, पण असं वाटतंय की लिव्हिंग स्टँडर्ड्स एवढे वरती गेलेत, कारण
1: काम मी का करू असा प्रश्न येऊ शकतो.
0: त्याच्यामुळे उलट लिथार्जी वाढते, इलनेसेस वाढतायत, बायकांना जे अगोदर आजार नव्हते ते आजार व्हायला लागलेत, कारण की हातपाय पूर्णपणे गळून पडलेत. सो आणि सगळे सेम पुरुषांचं, म्हणजे काय फरक त्याच्यात काहीच नाही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण लोक पॉझिटिव्हली करतायत असं नाही की नाही करत आहेत, आणि एकाला बघून दुसरा काहीतरी करतो, दुसऱ्याला बघून तिसरा काहीतरी करतो, असं ती लिंक हळूहळू लागत जाते. गावामध्ये काम करत असताना ही पण एक गोष्ट लक्षात आली की गावात जी नदी आहे किंवा भरपूरशा कोकणातल्या ज्या नद्या आहेत त्या आता खराब होत चालल्यात. तर बरेच वर्षांपासून हा एक प्रश्न होता गावामध्ये की ह्याच्यावरती कसं काम करायचं किंवा कोण करणार. तर मग मधल्या काळामध्ये काही आठवड्यांअगोदर आम्ही एक डिसिजन घेतला की गाव एकत्र बसेल आणि ग्रामसभेचा ठराव होईल. जनरली जी तहकूब मीटिंग होते 4-5 लोकांमध्ये सह्या देतात, तसं न करता ॲक्च्युली गावाने एकत्रित येऊन ह्याच्यावरती ठराव करावा. सो तसं करून आता आम्ही गावातल्या नदीसोबत सुद्धा काम करतोय की

0: ज्याच्यामध्ये त्याचा जो अतिरिक्त गाळ वाढलेला आहे तो नाम फाउंडेशन आणि शासन अशा सगळ्यांच्या समन्वयाने ते काम होतं आहे. ह्याच्यामुळे ॲक्च्युली खूप चांगल्या गोष्टी होणार आहेत की शेती करता येणाऱ्या लोकांना जी अगोदर बंद पडली होती कारण की पावसाळ्यात पाणी वाढायचं, बाजारपेठेमध्ये जे प्रॉब्लेम्स होते ते पण थोडे थोडे कमी होतील तिकडच्या, आणि ह्या गोष्टी व्हायला लागल्यानंतर हा एक होप आहे की लोकं परत येतील किंवा लोकं काहीतरी येऊन करायचा प्रयत्न करतील. जर नदी खोल असेल तर तिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं शाश्वत पर्यटनामध्ये कयाकिंग पण येतं, तर तशा पद्धतीचं कयाकिंग करता येईल तिथे की जेणेकरून तिथला निसर्ग पण अबाधित राहील आणि सोबत तुम्हाला पैसेही मिळतील. असं नाही, एक गोष्ट ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये लक्षात आली की इकॉनॉमिक इन्सेंटिव्ज इज इक्वल टू कन्झर्वेशन. जोपर्यंत लोकांना पैसा दिसत नाही, कारण की तसं झालं आहे आपलं जग, पण जोपर्यंत लोकांना त्या गोष्टींमधनं पैसा मिळत नाही तोपर्यंत लोक कन्झर्वेशनकडे बघणार नाही आहेत किंवा जंगल नाही वाचवणार आहेत, नद्या नाही वाचवणार आहेत. त्यांना हे कळू द्या की चांगलं बघण्यासाठी लोक येतात, तुमचं अबाधित राहिलेलं निसर्ग जंगल बघण्यासाठी लोक येतात, छान रस्ते बघण्यासाठी लोक येतात, त्यावेळी लोक काही ना काहीतरी त्याच्यावरती करायचा प्रयत्न करतील.
1: समन्वय हा महत्वाचा शब्द तू आत्ता वापरलास की ज्याच्यामध्ये तुझ्यासारखी एकेकटी काम करणारी माणसं असू देत, एनजीओज असू देत किंवा शासन असू देत, हे एकत्र आले आणि गावकरी जे सगळ्यात महत्वाचे, हे एकत्र आले तर चांगलं काम घडू शकतं हे कदाचित तुझ्या उदाहरणावरनं आज आपल्या श्रोत्यांना पटलं असेल. गावातल्या माणसांशी बोलणं आणि त्यांना समजावून सांगणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला याच्यात दिसते. हे तुला साधलं आहे असं म्हणूया का? कारण नाहीतर तू कोण आम्हाला हे सांगणारा असं झालं का कधी?
0: होतं ना, अजून सुद्धा होतं, म्हणजे असं नाही की पूर्णपणे आहे ते. म्हणजे आपण रोमॅन्टिसाइज्ड आयडियामध्ये मला वाटतं की जगण्यात काहीच पॉईंट नाही, पण हे पण आहे की लोक अटेंटिव्ह आहेत, विचार करतायत आणि जिथे वाटतंय की आपण बदलू शकतोय तिथे बदलायचा प्रयत्न पण करतायत. पूर्णपणे नाही असं नाही, तुम्हाला पहिल्या काही डिफिकल्टीजमधनं जावंच लागतं काहीही करायला गेलं तरी, पण सुरुवातीचे काही ऑब्स्टॅकल्स आहेत. म्हणजे आता आम्ही लेटसे गावामध्ये आता डिजिटल डिटॉक्स आणि निसर्गशाळेचे आता कॅम्प्स भरवतो, म्हणजे जी पुण्या मुंबईतली लोकं तिकडे येतात मग त्यांना गावाचं कल्चर काय, इकॉलॉजी काय, आजूबाजूचा परिसर काय हे दाखवतो. बेसिक गरजांमध्ये लोक राहतात तिथे, फार काही एकदम हे नाही देतात, पण हे बघून गावातली मंडळी सुद्धा विचार करतात की ओके आपण नुसतं हॉटेल बांधून आणि हे करून पर्यटन नाही होत, हे अशा पद्धतीचं पर्यटन करून आपलं गाव पण वाचेल, आजूबाजूचं इकोलॉजी पण वाचेल, निसर्ग पण वाचेल, हे कळतंय. त्याच्यामुळे ते तो हळूहळू आहे, थोडे थोडे चेंजेस आहेत पण तो लॉंग टर्म प्रोसेस आहे, ती बरेच वर्षानंतर ती
1: बदल एका दिवसात घडणारच नाहीयेत, पण त्याच्यासाठी असलेला पेशन्स तुलाही बळगायला हवाय असं म्हणशील.
0: पण त्याच्यासाठीच तर एवढं मोठं आयुष्य दिलेलं आहे ना की एवढा वेळ आहे आपल्याकडे, काय असा नाहीये की 2-5 वर्षांमध्ये सगळं संपतंय. ठीक आहे, जगात भरपूर चेंजेस चालू आहेत पण हजारो वर्षांपासून माणूस जगतच आलाय आणि अजून आपण काही म्हटलं तरी पण अजून हजारो वर्ष निसर्ग बरोबर पद्धतीने जगवेल माणसाला.
1: पण तो निसर्ग समजून घेणं आणि त्याच्या सोबत चालणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलास आणि तुझ्या कामाबद्दल थोडी का होईना आम्हाला माहिती मिळाली. तुझ्या भविष्यातल्या सगळ्या योजनांसाठी मी सदिच्छा व्यक्त करते आणि धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोतो, आमच्या साथ संवाद या कार्यक्रमांतर्गत नरवणे इथं पर्यावरण संरक्षण विषयक काम करणाऱ्या आशुतोष जोशी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. निर्मिती सहाय्य होतं वैशाली जाधव यांचा. FM बँड 101 MHz हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. दोहे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पूर्वी विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर या सभेतल्या कार्यक्रमात मी कैलास शिंदे आता रसिकांचा निरोप घेतो आहे. नमस्कार. श्रोतोये है देश की सुरीली धड़कन विविध भारती. अब दोपहर के 3:15 हो चुके हैं. अब जुड़ जाते हैं हमारे राष्ट्रीय प्रसारण के साथ कार्यक्रम सखी सहेली के साथ. इससे पूर्व लेते हैं व्यावसायिक विश्रांति.
3: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलाइन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

0: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच, रूप नवे।

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजलेत. आता ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोतेहो स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आजची संध्याकाळची गोष्ट आपण ऐकणार आहोत मराठी साहित्यात चौफेर कर्तृत्व असलेले ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी यांची. नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, मालिका आणि चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार, निर्माते अशा सगळ्या क्षेत्रात लीलया वावरणारे, संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी या दोन्हीही संस्थांकडून पुरस्कार प्राप्त सन्माननीय साहित्यिक रत्नाकर मतकरी. रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथा मराठी साहित्य क्षेत्रात आपला एक वेगळा बाज, वेगळा ठसा उमटवणार आहेत. आज त्यांची आठवण होण्याचं कारण म्हणजे आजच्या संध्याकाळची गोष्ट कार्यक्रमात रत्नाकर मतकरी यांची द्रष्टा ही गूढकथा आपण ऐकणार आहोत. ही कथा आहे कबंध या त्यांच्या संग्रहातली आणि हा कथा संग्रह प्रकाशित झाला होता 1975 साली. तेव्हा ऐकूया संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात रत्नाकर मतकरी यांची गूढकथा द्रष्टा. आज 2 जुलै. काही माणसं देव का जन्माला घालतो ते समजतच नाही किंवा ती अशी का जन्मली आहेत हेही समजत नाहीत. त्यांच्या आयुष्याला काहीही अर्थ नसतो, केवळ भुईला भार एवढंच त्यांचं कर्तृत्व. प्राण जात नाही तोवर जगणं हे त्यांचं कार्य. ती जगली काय मेली काय कुणालाच त्यांचं सोयरसूतक नसतं. आमचा हा पंडित नजरेला पडतो तेव्हा नेहमी हा विचार माझ्या मनात येतो. आज ते डायरीत नमूद करून ठेवलंय एवढंच. काय रोज पोलीस स्टेशनवरून येताना पंडित मला दिसतो. वाड्याच्या अंगणात त्यांनी मुक्काम ठेवलेला असतो. काळोख पडून अगदी दिसेनासं होईपर्यंत तो तिथेच असतो. काहीही न करता नुसता बसूनच असतो. समोर कुठेतरी नजर लावून किंवा एखाद्या वेळी जमिनीवरच्या मुंग्यांची हालचाल निहाळत बसलेला असतो. तासन तास हाच त्याचा चाळा. एखाद्या झाडाकडे देखील तो प्रहरभर टक लावून पाहत बसू शकतो. नाहीतरी त्याला दुसरं काहीच करण्यासारखं नाहीये. त्याला फारसं काही समजतही नाही. बहुधा जन्मतःच असेल. पंडित सारख्या खुळ्या मुलाविषयी मी आज डायरीत इतकं का बरं लिहून काढलं? खरं तर माझ्यासारख्या तरुण वयाच्या स्मार्ट पोलीस अधिकाऱ्यांनी डायरीत स्वतःच्या कर्तबगारीविषयी लिहायला हवं नाही का? मी एकटाच असतो. पंडितच्या वरच्याच माडीवर

माझी खोली आहे. आज ना उद्या लग्नाचा विचार आहेच, पण त्याआधी एक तरी प्रमोशन मिळायला हवं. अजून एखादी मुलगी मनात भरलेली नाही, नाहीतर तिच्याविषयी डायरीत लिहिलं असतं ना. गावात प्रतिष्ठितांची घरं चार नाही तर सहा, बाकी सगळी खेडवळ वस्ती. एक मात्र खरं की कामावरून येताना पंडित अंगणात दिसला नाही तर मात्र चुकल्या चुकल्यासारखं होतं. मुक्या प्राण्याचे देखील लळा लागतो, मग पंडित तर माणूसच आहे. हां, आज 10 जुलै. बरं का, आज एक गंमत झाली. पोलीस स्टेशनवर कोणीतरी पेढे दिले, मी एक खाल्ला आणि दोन खिशातच ठेवले. येताना अंगणात पंडित दिसला आणि मग त्या पेढ्यांची आठवण झाली. मी ते दोन्ही पेढे त्याच्या हातावर ठेवले. तो एकदम हसला, मला मात्र कससंच झालं, कारण त्याच्या त्या हसण्यात आमाप हर्ष होता आणि विलक्षण भूकही होती. कोणी पाठीवरून हात फिरवल्यावर जनावराची कातडी थरथरते ना, तसं त्याचं हसणं वाटलं. आपण आजवर त्याची विचारपूस देखील केली नाही, हे चुकलं असं वाटलं. आज दिनांक 20 ऑगस्ट. गेल्या महिन्याभरात माझी पंडितशी बरीच दोस्ती झालेली आहे. मला घरी परतायला उशीर झाला तर तो तक्रार करतो, जशी काही माझी वाटच पाहत असतो. त्याला बऱ्यापैकी बोलता येतं, त्यातलं सगळं सुसंगत नसतं. एकच गोष्ट तो पुन्हा पुन्हा देखील सांगतो, पण म्हणजे तो अगदी साफ वेडा नाही बरं का, एवढं तरी सिद्ध झालेलं आहे. त्या पेढ्यांच्या प्रकारानंतर मी त्याला 3-4 वेळा खाऊ घेऊन आलो. 18-19 वर्षांचा पंडित खाऊ मात्र एखाद्या 3-4 वर्षाच्या मुलासारखा आधळशीपणाने खातो. आज 5 सप्टेंबर. आज एक विलक्षण प्रकार घडला. अंगणात रोजच्याप्रमाणे माझी वाट पाहत पंडित बसला नव्हता. मीही आपल्याच तंद्रीत होतो, त्यामुळे मला विशेष काही वाटलं नाही. खोलीत आलो, दिवा लावला, पाणी प्यायलो. आता युनिफॉर्म उतरणार इतक्यात कोणाची तरी चाहूल लागली. मी वळून पाहिलं, दारात पंडित उभा. मी त्याला आत बोलावलं तर तो मुसमुसत दारातच उभा. शेवटी मी त्याला हाताला धरून आत आणलं आणि माझ्या समोर बसवलं. बराच वेळ रडल्यासारखा त्याचा चेहरा दिसत होता. काय झालं पंडित, मी विचारलं. तशी त्याला पुन्हा एक वार हुंका फुटला आणि तो मुक्तपणाने रडू लागला. मी त्याला थोडा वेळ तसंच रडू दिलं, मग रडण्याचं कारण विचारलं. आई दुपारी मेली साप चावून, एवढं सांगून तो पुन्हा रडायला लागला. ऐकता क्षणी मला धक्का बसला. दिवस पावसाळ्याचे होते, साप फुरशांचे होते. साप चावून मरणं ही त्या भागातली मोठी अशक्यप्राय घटना नव्हती, तरीही आपल्या माहितीतलं कोणी मेल्याच्या बातमीवर आपण एकदम विश्वास ठेवू शकत नाही ना. पण पंडितने मला सगळा वृत्तांत सविस्तर सांगितला. आश्चर्य म्हणजे नेहमीचं त्याचं अडखळणं, वाक्यात चुका करणं, हे सगळं आज पळून गेलं होतं. एखादा अत्यंत समंजस मनुष्य जितकं व्यवस्थित वर्णन करेल तितकं त्याने केलं. मग ते शहाणपण त्याच्यात दुःखाने आलं होतं की आणखी कशाने, कोण जाणे. इंधनासाठी लाकूड फाटा गोळा करायला आज दुपारी त्याची आई रानात गेली होती. सर्पदंश होताच भीतीने अर्धमेली होऊन ती बोंबाबोंब करून पळत सुटली, पण वाटेतच बेशुद्ध होऊन पडली. आसपासच्या माणसांनी तिला ओळखून घरी आणलं, पण तोवर ती काळी निळी पडली होती. सगळी मंडळी जमली, आपापल्या परीने उपचार करू लागली. मांत्रिकाला बोलावणं गेलं, विष चोखणाऱ्यालाही निरोप धाडला, पण ते येण्याच्या आतच विष चढलं होतं. सगळी धावपळ फुकट गेली आणि पंडितची आई वारली. मरताना तिने आपल्या पाठीवरून हात फिरवला हे सांगताना पुन्हा एकदा पंडित ढसाढसा रडला. पंडितची हकीकत ऐकून मी सुन्न झालो. सारा प्रकार इतका अचानक होता की मला काही सुचेनासंच झालं. बरं, एवढं सगळं होऊन दुपारी कोणीच मला कळवलं नाही, ही देखील नवलाची गोष्ट. अगदी बघवत नव्हतं त्याच्याकडे, सॉरी. पंडित भान हरपल्यासारखा बोलत होता. हे बघ पंडित, शांत हो, शांत हो. मी त्याच्या पाठीवर थोपटत त्याचं सांत्वन करू लागलो आणि एकाएकी जे झालं त्याने मी जागच्या जागी उडालोच. खालून पंडितच्या आईनीच मारलेल्या हाका लख ऐकू आल्या. पंडित, ए पंडित. क्षणभर माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही, पण एवढ्यात जिना वाजला आणि त्या पाठोपाठ पंडितची आई दरवाज्यात येऊन उभी राहिली. पंडित उठला आणि तिच्या पाठोपाठ मुकाट्यांनी चालता झाला. मी आव असून त्या दोघांकडे पाहतच राहिलो. आज 6 सप्टेंबर. काल रात्री मला बराच वेळ शांत झोप लागली नाही. पंडितनी सांगितलं ती निव्वळ थाप होती, पण पंडितला थाप मारण्याचं कारण काय, आणि ती देखील इतकी अभद्र स्वतःच्या इतक्या जवळच्या माणसाविषयी. बर, पंडित सारख्या खुळ्या मुलाला एखादी खोटी गोष्ट रचून सांगता येणं कठीण आहे, त्यातूनही ती इतकी बेमालूम तपशीलवार डोळ्या

समोर दिसत असल्यासारखे, त्याच्यासारख्या आधू डोक्याच्या मुलाला तर राहू देच, पण सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या मुलालाही ते कठीण आहे. आणि त्याचे अश्रू, ते हुंके देऊन देऊन रडणं, ते सगळं नाटकच का? पण हे असल नाटक करण्याची त्याला गरजच काय? त्याला हा सगळा प्रकार दुसरीकडे दिसला म्हणावं तर आईचं नाव घेण्याचं काय कारण? बरं, आज चौकशी केली पण गावात असं काहीही घडल्याची बातमी नाही. मग हे कोडं उलगडावं कसं? शेवटी मी

चौकशी केली पण गावात असं काहीही घडल्याची बातमी नाही. मग हे कोडं उलगडावं कसं? शेवटी मी त्याला बोलावून घेतलं, खोटं बोलण्याचं कारण विचारलं. मला वाटलं तो नुसता खोळ्यासारखा हसेल, टाळाटाळ करेल किंवा असं काही बोलल्याचं चक्क नाकबूल करेल. पण त्यांनी त्यातलं काहीच केलं नाही. तो मान खाली घालून गंभीरपणे म्हणाला, मला ते सगळं दिसलं, खरोखरच दिसलं. अरे पंडित, तुझी आई तर जिवंत आहे अजून. असेल, पण ती काल दुपारी मेली साप चावून. या पलीकडे आमची प्रश्नोत्तरं जाईच नाहीत. कितीही खोदून खोदून विचारलं तरी तो हेच पुन्हा पुन्हा सांगत राहिला. आई जिवंत असल्याचं तो नाकबूल करत नव्हता आणि तरीही तिचं मरण प्रत्यक्षात पाहिल्याचा त्याचा दावा होता. त्याच्या मते या दोन्हीही गोष्टी खऱ्या होत्या आणि त्यातली विसंगती मला कळत होती, तशी काही ती त्याला जाणवत नव्हती. मी त्याचा नाद सोडून दिला. एवढंच मनात आलं की परमेश्वराने त्याच्यासारखंच मलाही खुळं म्हणून जन्माला घातलं असतं तर या सगळ्याचा अर्थ लावण्याचा वेडा हट्ट माझ्या डोक्याने धरला नसता. शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्याच्या आईला विचारलं, काल तुमच्या इथे काही विशेष घडलं का? विशेष म्हणजे काही कुणाला इजा वगैरे? तर मी तरी आणखीन काय बोलणार, काय विचारणार? नाही बाबा. का नाही? पंडित म्हणत होता. मी जरा घुटमळलो. तुम्ही काय ते खोळ्याच्या नादी लागता? सगळ्या प्रसंगाची गंमतही वाटतीये, पण का कोणास ठाऊक या मागे काहीतरी अर्थ असेल अशी टोचणीही लागून राहिलेली आहे. एवढं खरं. आज दिनांक 15 ऑक्टोबर. आज स्टेशनवरून आलो आणि पलंगावर अंग टाकलं. जरा डुलकी लागली. एवढ्यात कोणीतरी धाड धाड दार ठोठावलं. जाग आली, पण क्षणभर काही समजेच ना. आलो आलो असं म्हणेपर्यंत दरवाजा पुन्हा 4 वेळा वाजला. मग कोणाच्या पाठीमागे एवढा वाघ लागला होता कोणास ठाऊ. मी दार उघडलं. बाहेर काळोख होता आणि काळोखात पंडित भूतासारखा उभा होता. मी काही म्हणायच्या आधीच तो तडक खोलीत घुसला. कुठून तरी धावत आल्यासारखी त्याला धाप लागलेली होती. उभ्या उभ्याच तो मला म्हणाला, साने वकील आहेत ना, साने वकील, त्यांनी बायकोला नदीत ढकललं. मी त्याला खाली बसवलं आणि शांतपणे विचारलं, कुठनं आलायस तू? हो, नदीवर गेलो होतो. बापरे, काय भयंकर! अशी सुरुवात करून त्यांनी मला नदीवर पाहिलेला सगळा प्रकार सविस्तर सांगितला. त्यांनी पाहिलेला प्रकार तसाच अमानुष होता, यात काही शंका नाही. साने वकील बायकोबरोबर सायकलवरून येत होते. वाटेत एके ठिकाणी त्यांनी सायकल थांबवली. इथे कडा तुटल्यासारखा झालेला होता आणि खालून नदी बेफामपणे वाहत होती. बायकोला घेऊन साने वकील कड्याशी येऊ लागले, पण मध्येच तिला काय वाटलं कोणास ठाऊक, ती वाटेतच थांबली. ते चल म्हणले तरी ती येईना. शेवटी ते तिला ढकलायला लागले आणि अखेरीला हिसकाहिसकी झाली. सान्यांची बायको ओरडू लागली, पण त्या आडवाटेला चिटपाखरूही नव्हतं. बिचारीनी बराच प्रयत्न केला, पण सान्यांनी शेवटी तिला नदीत ढकललं. ते ढकललंच. तिची एक किंकाळी ऐकू आली, वाऱ्यावर पदर फडफडला आणि पुन्हा सगळीकडे शांत झालं. अरे पण पंडित, तू काय केलंस मग? मी काय करणार, मी नुसताच बघत होतो. पंडित अत्यंत शहाण्यासारखा विचारल्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तर देत होता. मला गेल्या महिन्यात त्यांनी मारलेल्या थापेची आठवण झाली. त्याही वेळी त्यांनी असंच नाटक केलं होतं, तेव्हा दुःखाचं आणि आता भीतीचं. पण अभिनय कौशल्य तेच होतं. तपशीलवार वर्णन करण्याची हातोटी ही तीच होती. मरणाच्या बातम्यात येताना या अर्धवट मुलाच्या अंगात हे शहाणपण येतं कुठून? पण गेल्या वेळच्या अनुभवाने मी शहाणा झालो होतो, त्यामुळे पंडितच्या थापेनी मी यावेळेला फसलो नाही. त्याच्या बातमीविषयी फारसं कुतूहलही दाखवलं नाही. बर, येईन पाहुणा. हां, एवढंच आश्वासन मी त्याला दिलं. पण तेवढ्यानेही त्याला खूप हुशारी वाटली. नक्की या पाहून, असं म्हणून तो जायला निघाला. आता तो पुन्हा नेहमीसारखा खुळा बावळा दिसायला लागला होता. पंडित, जरा थांब. मी कोटाच्या खिशातून एक पुरचुंडी काढली आणि त्याला म्हटलं, हे घे पेढे, तुला आवडतात ना? तो नेहमीसारखं हिरड्या दाखवत हसला. पेढे घेतले आणि ते तिथल्या तिथे खाऊ लागला. तो गेल्यावर मी उठलो. सहज गावात चक्र टाकून यावी अशा विचाराने आणि पंडितच्या बाबतीत तथ्य नसणार हे मला माहीत असल्यामुळे. तसं नसतं तर मी मरणाची बातमी घेऊन आलेल्या माणसाला पेढे दिले असते का? आणि त्यांनी तरी ते हसत हसत खाल्ले असते का? तरीही म्हटलं, साने वकिलांकडे एक चक्कर मारून यावी. मुद्दामच अंगात युनिफॉर्म चढवला. साने वकिलांची आणि माझी ओळख अगदी अलीकडची, म्हणजे गेल्याच महिन्यात गणपतीला त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हाची. साने काळाकुट्ट आणि धिप्पाड माणूस. आपल्या बायकोला तो फुलासारखं जपतो.
ती आहे ही।

0: नाजूक, म्हणजे गोरीपान, लहान खुरी, जुईच्या फुलासारखी. दोघांमध्ये वयाचं अंतरही बरंच असावं. मी गेलो त्यावेळेला साने आरामात तंगड्या पसरून पेपर वाचत बसलेले होते. मला पाहताच त्यांनी अदबीने उठून आगत स्वागत केलं. मी कशासाठी आलो असेन याचं त्यांना आश्चर्य वाटत होतं. आलो होतो सहज इकडे, म्हटलं जरा विचारपूस करून घ्यावी, काय वहिनी काय करतायत, मी विचारलं. त्याबरोबर त्यांच्या कपाळाला आठी पडली. आहे, घरात काम करते. कुणी आपल्या बायकोची चौकशी करावी हे सान्यांना बरोबर वाटलं नसावं, पण ते फारसं दिसू न देता त्यांनी घरात साथ दिली. अगं चहा घेऊन ये ग, दोन कप मस्तपैकी. आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या आणि ती चहा घेऊन आली. क्षणभर मी तिच्याकडे पाहतच राहिलो. इतकी सुंदर कोमल अशी ही तरुणी या केसाळ प्राण्याबरोबर संसार करते मला खरंच वाटेना. साने खाकरले. तसा मी भानावर आलो. ते माझ्याकडे पाहत होते या कल्पनेने मी जरा भांबावून गेलो. काहीतरी उडत उडत बोलून मी शेवटी त्यांचा निरोप घेतला.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
0: पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी. आज 16 ऑक्टोबर. एकूण म्हणजे साने वकिलांची ही कथा देखील पंडितची थापच निघाली. दुसऱ्याच्या मरणाच्या बातम्या सांगण्याची ही काय विकृती त्याच्यात आहे हे सांगणं कठीण होऊन बसलं. विकृती म्हणावी तर नेमक्या तेवढ्याच वेळेस तो नेहमीपेक्षा कितीतरी अधिक समजूतदार वाटतो. हे कसं शक्य होत असेल? पण यावेळेस मी गेल्या खेपे इतका विचार केला नाही. एक न उलगडणारं कोडं म्हणून मी ही बाब मनाच्या एका कोपऱ्यात टाकून दिली. बाकीचं मन दुसऱ्याच एका गोष्टीने व्यापलं होतं. काल रात्रीही मला चांगली झोप लागली नाही. ओळखीच्या केमिस्टकडून आणलेल्या झोपेच्या गोळ्यांची बाटली घरात होती म्हणून बरं. पण या निद्रानाशाचं कारण पंडित नव्हता. हातात चहाचे कप घेतलेल्या सान्यांच्या बायकोची मूर्ती पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर येत होती. इतक्या सुंदर तरुणीचं मरण कल्पनेत देखील आणणाऱ्या पंडितचा मला विलक्षण राग आला होता. आज 23 ऑक्टोबर. आज दुपारी पंडितची आई वारली, अगदी अचानकपणे, साप चावून. एकूण प्रकार पंडितनी सांगितल्यासारखाच झाला. इंधन आणण्यासाठी रानात गेली असताना तिला सर्पदंश झाला. उपचार करण्यापूर्वीच ती मेली. मरताना सगळं बळ एकवटून तिने पंडितच्या पाठीवर हात ठेवला. जणू त्याच्यामध्येच काय तो तिचा प्राण अडकलेला होता. पण यावेळेस पंडित बिलकुल रडला नाही, कारण त्याच्या लेखी हे सगळं एकदा होऊन गेलेलं होतं. त्यावेळेस त्यांनी पोटभर रडून घेतलं होतं, आता रडण्याची गरजच नव्हती. एखादी जुनी आठवण यावी तितक्याच त्रयस्थपणे त्यांनी सगळं दुःख सहन केलं कोरड्या ठाक डोळ्यांनी. काय असावा हा प्रकार? मी अक्षरशः हतबद्ध झालोय. आज 24 ऑक्टोबर. काल रात्रभरही माझ्या डोळ्याला डोळा नाही. अचानक पंडितचं कोडं मला उलगडल्यासारखं झालंय. रात्रभर विचार करून मला काही उत्तरं सापडलेली आहेत. पंडितला आईचा मृत्यू आधीच दिसला होता. त्यावेळेस तो घडलेला नव्हता म्हणून मला तो खोटा वाटला. पण तो खोटा नव्हता, फक्त भविष्यात घडायचा होता. पंडित खोटारडा नाही, पंडित द्रष्टा आहे. एकदम एका प्रश्नाचं उत्तर मिळालं. पूर्वी कधीतरी मी डायरीत लिहिलेलं होतं की देव पंडितसारखी माणसं का जन्माला घालतो. आपल्याला कळत नसेल, पण या माणसांच्या अस्तित्वाचा हेतू वेगळा असेल. देवानी या माणसाला सर्वसाधारण बुद्धीसुद्धा दिलेली नाही, पण एक असाधारण शक्ती दिलेली आहे. ही शक्ती कदाचित त्याची त्याला देखील माहीत असेल नसेल, पण ती त्याच्यात आहे. मरणाचा कानोसा त्याला इतर कुणाच्याही आधी लागतो. बापरे, हाउ टेरिबल. हे लिहिता लिहिता एकदम एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. पंडितचं दुसरं भविष्य, म्हणजे साने वकिलांनी बायकोला नदीत ढकलून ते देखील आज नवद्या खरं होणार. आज दिनांक 28 ऑक्टोबर. इच्छा तिथे मार्ग म्हणतात अगदी तसंच झालं. साने वकिलांकडे आम्हा 4 प्रतिष्ठित लोकांना दिवाळीच्या फराळाला बोलवलेलं होतं. गप्पा रंगल्या होत्या. रोहिणी तांब्यातून मला पाणी देत होती.

संधीचा फायदा घेऊन मी तिला हळूच सांगितलं, उद्या दुपारी 3 वाजता घरी भेटा, महत्वाचं काम आहे. तिने हलकेच मान डोलवली. गप्पांच्या ओघात कुणीतरी माझा पत्ता विचारला. हां, मग मी तो मुद्दामूनच तिला ऐकू जाईल अशा रीतीने जोरात समजावून सांगितला. ती गालातल्या गालात हसली. चतुर आहे, उद्या तिला बोलवलं होतं खरं, पण काय सांगणार? तुझा नवरा तुझा खून करणार आहे, सांभाळ. आणि याला पुरावा, पंडितचं भविष्य, त्या खुळ्याचं. नाही नाही, पंडित खुळा नाही, तो एक फार मोठा फार वेगळा माणूस आहे. किती दिवसात भेटलाच नाही, लहान मुलासारखा जवळ आला नाही. त्याला गोड आवडतं, दिवाळीचं गोडधोड त्याला कोणी दिलं असेल का? पण पंडितविषयी मला काहीही वाटत असलं तरी ते मी तिला कसं पटवून देणार? तरीही तिला सावध करायलाच हवं, ते माझं कर्तव्यच आहे. एक पोलीस अधिकारी आहे ना त्यांनी. आज 30 ऑक्टोबर, काल दुपारी स्टेशनवरून सटकलो आणि घरी गेलो. बरोबर 3 वाजता रोहिणी आली. आज ती इतकी सुंदर दिसत होती, मला वाटतं बाहेरच्या कपड्यात आज मी तिला प्रथमच पाहत होतो म्हणून, किंवा कदाचित त्या राक्षसाच्या पहाऱ्यातून सुटल्यामुळे तिचा चेहरा अधिक प्रसन्न अधिक मोकळा दिसत असावा. आज 7 नोव्हेंबर, गेल्या आठवड्यात आम्ही 3 वेळा भेटलो. प्रत्येक भेट चोरटी होती, पण प्रत्येक भेट आधीच्या भेटीपेक्षा अधिक सुंदर होती. आज 20 नोव्हेंबर, सुरुवातीच्या भेटीमध्येच रोहिणी माझ्याशी मन मोकळं करून बोलली. सानेसारख्या रुक्ष अहंमन्य माणसावर तिचं बिलकुल प्रेम नाही, स्वतःच्याही नकळत ती माझ्यावर प्रेम करायला लागली होती. दिनांक 22 नोव्हेंबर, साने वकिलांनी आत्महत्या केली, गळ्याभोवती दोरीचा फास लावून घेतला. ओ, ही गर्दी जमली आहे पाहायला, पंडित काहीसा उत्साहानेच सांगत आला. त्याच्या सांगण्याच्या पद्धतीने ती बातमी मला क्षणभर इतकी खरी वाटली की मी जागचा उठलो देखील, मग पुन्हा खाली बसलो. पंडित सांगतो ती बातमी नसते, भविष्यवाणी असते, म्हणजे असं समजायचं, कारण त्याच्या दृष्टीपणावर आता माझा फारसा विश्वास राहिलेला नाही. एकदा एका योगायोगाने त्याचे शब्द खरे ठरले, पण नेहमी तसं होत नाही. ते दुसरं भविष्य, घरात कोणी नव्हतं, एकटे साने वकील होते, पंडित सविस्तर वर्णन करत होता. माझ्या डोळ्यासमोर पुढचं चित्र दिसायला लागलं. रोहिणी मुंबईला माझ्याकडे निघून आली आहे, साने वकील संतापाने आणि निराशेने वेडेपिसे झालेले आहेत, त्या संतापाच्या भरातच ते गळफास लावून आत्महत्या करतात. पंडितचं हे भविष्य खरं ठरण्याची शक्यता आहे. आणि मला एकदम आठवलं, साने वकील यावेळेला खरोखर एकटे असतील. रोहिणी माहेरी गेलेली आहे, शेजारच्याच गावी तिचं माहेर आहे. लिहून ठेवायला लाज वाटते, पण क्षणभर आशा वाटली की पंडित म्हणतो तशी आत्ताच साने वकिलांनी आत्महत्या केलेली असेल तर. मी उठलो आणि तडक साने वकिलांकडे गेलो. साने काम करत बसलेले होते. थोड्याफार गप्पा मारून मी घरी परतलो. रोहिणीचा विषय निघाला होता, पण मी मुद्दामच विशेष इंटरेस्ट त्याच्यात दाखवला नाही. दिनांक 25 नोव्हेंबर, परमेश्वरा, अखेरीस ती भयंकर बातमी तू मला ऐकवलीसच. आज संध्याकाळचीच गोष्ट, साने वकील सायकलवरून बोंब ठोकत गावात आले आणि म्हणे ते रोहिणीला तिच्या माहेरून घेऊन येत असताना नदी किनाऱ्यावर सायकल कलंडली आणि रोहिणी नदीत पडली. ढोंगी माणूस, रडत होता, ओरडत होता, सगळे लोक हळहळत होते. मी आवाक्षरही बोललो नाही, पण पोलीस रुटीन म्हणून ॲक्सिडेंटच्या जागी जाऊन यावं लागलं. तो बदमाश मारत होता त्या सगळ्या थापा ऐकून घ्याव्या लागल्या. घरी येऊन सुन्न पडलो, झालं ते खरंच वाटत नाही आहे. जाऊ द्या, आज तरी माझ्याच्याने पुढचं काही लिहवत देखील नाही आहे. हा, दिनांक 27 नोव्हेंबर, आज दिवसभर मी ड्युटीवर गेलोच नाही, सिक नोट पाठवली आणि घरी झोपून राहिलो. अचानक जाग आली तर पंडित उभा. काय दचकलो मी, आता तर तो भूतासारखाच दिसत होता. आई गेल्यापासून त्याचे अधिकच हाल झालेले आहेत, चेहरा राखाडी झाला होता, हातापायांची नुसती हाडच दिसत होती. पाहून मला भरभरून आलं. पंडित, आजपासून तू माझ्याकडेच राहा, मी त्याला म्हटलं. राहशील? त्यांनी मान डोलावली. हां, आज काय सांगायला आलास बाबा, कोणाची बातमी? मी अर्धवट गमतीने आणि अर्धवट दुःखाने म्हटलं. माझीच, तो म्हणाला आणि हिरड्या दाखवत हसला. म्हणजे? मी धसकून विचारलं. आज तू पेढे दिलेस, छान होते, मला आवडले. तू पेढे देत होतास आणि मी खात होतो.

एवढं दिसलं ना तुला, मग काही हरकत नाही. मी सुटकेचा निश्वास टाकला. मनातल्या मनात मी खट्टू झालो. कितीतरी दिवस मी पंडितला काहीच गोडधोड आणून दिलेलं नव्हतं. बिचाऱ्याला भास होत होता मी पेढे दिल्याचा. अचानक रोहिणीच्या आठवणीने कळ उठली. पंडित, तुझं खरं झालं रे? त्यांनी दावा साधला. साने वकील जिंकला, मी म्हणालो. साने वकील मेला, पंडित गळ्याशी हात धरून म्हणाला. गळफास लावून घेतला त्यांनी. अरे नाही पंडित, मी पंडितला वर्तमान काळात आणण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होतो. तो जिवंत आहे, पण मी त्याच्या गळ्याभोवती फास अडकवल्याशिवाय राहणार नाही. उगाचच बोलून गेलो. दिनांक 28 नोव्हेंबर. अपघाताच्या दिवसापासून साने वकिलांच्या घरावर पोलिसांची सक्त नजर आहे. मीच पोलीस सुप्रिंटेंडंटना सांगून तशी व्यवस्था करून घेतलेली आहे, साने वकिलांना आपल्या पापापासून दूर पळण्याची संधी मिळू नये म्हणून. आज संध्याकाळी मी सान्यांकडे गेलो. खिशात रिव्हॉल्वर होतं. त्याचा उपयोग करण्यासाठी हात शिवशिवत होता, पण मी महत् प्रयासाने मनावर संयम ठेवला. साने काळोखात गुडुप्प बसून राहिले होते. मला दारात पाहून ते थोडे दचकलेच. क्षणभरात त्यांनी मला ओळखलं. ते दिवा लावायला लागले. नाही, दिवा लावू नका, तुमचं तोंड बघण्याची इच्छा नाही मला. मी त्यांना झापलं. मी तुमचं सांत्वन करायला नाही आलो साने. मग काय हवं तुम्हाला? माझ्या स्वराने वरमून साने म्हणाले. मी एवढंच सांगायला आलोय साने की तुम्हाला वाटतं तसं जग तुमच्या भूलथापांना फसलेलं नाही. निदान मी तरी फसलेलो नाही. मला चांगलंच कळतंय तुम्ही रोहिणीचा खून केलात. काय हो बोलता काय हे? तो अपघात होता हो, माझी सायकल. बास बास, हे मला सांगू नका. मीच तुम्हाला सांगतो हा खून कसा झाला. तुम्ही सायकल थांबवलीत, नंतर रोहिणीला कड्याशी नेलत. पहिल्यांनी तिच्या ते लक्षात आलं नाही, नंतर लक्षात येताच ती सुटका करून घेण्याचा प्रयत्न करायला लागली. तुम्ही तिला ढकललं. पुरे मग कोण होतो? कोण तिथे कोण होतं? एक साक्षीदार होता, पण तुम्हाला तो दिसणं शक्य नव्हतं. साने आता मात्र पुरते घाबरलेले होते. त्या काळोखात घुमणाऱ्या माझ्या स्वरांनी पछाडल्यासारखे झाले होते. मग मी काय करायला हवं होतं? बचावाच्या सुरात ते म्हणाले. तुमचे चोरटे संबंध चालू द्यायला हवे होते. तुम्हाला वाटलं मला संशय आलेला नाही, पण तुम्हाला कल्पना नाही. आतल्या आत नुसता मी जळत होतो आणि संधीची वाट पाहत होतो. अरे शेळपट माणसा, सूड घ्यायचा तर माझ्यावर घ्यायचाच ना, पण तू मला घाबरवत होतास म्हणून तू तिला नदीत ढकललंस. बघ, एक लक्षात ठेव, तू माझ्यापासून बचावणार नाहीस. उद्या सकाळपर्यंत तू अरेस्ट होशील आणि मग अब्रूची लखतरं लोंबवत लोंबवत दर दिवशी मरत मरत केव्हा तरी फाशी जाशील. आज 29 नोव्हेंबर. आज सकाळीच अपेक्षित बातमी आली. साने वकिलांनी गळफास लावून आत्महत्या केली होती काल रात्री. ते मेल्याचा मला बिलकुल आनंद झाला नाही. किंबहुना त्यांनी रोहिणीचा खून केला याविषयी द्वेषाची भावना देखील माझ्या मनात आता उरली नव्हती. बिचारे साने वकील, कोणीतरी त्यांच्याकडून एक जॉब करून घेतला आणि त्यांनी केलेला खूनही अटळ होता. आणि त्यांचा मृत्यूही अटळ होता. ती दोन्ही मरणं आधीच ठरलेली होती. इतकंच नाही तर कोणीतरी ती पाहिली होती, म्हणजे आमच्या पंडितनीच. ती दोन आणि आणखीन एक. परमेश्वरा, तू या माणसाला का जन्माला घातलंयस ते आता मला नीट कळलंय. काहींचं आयुष्य स्वतःचा आकार घेतं आणि काही दुसऱ्यांच्या आयुष्यांना आकार देतात आणि मरणालाही. पंडित, ही भविष्य तू मलाच येऊन सांगायची ही देखील आधीची योजनाच होती. रोहिणीचं मरण तू मला सांगितलं नसतंस तर मी त्या उद्देशाने सान्यांकडे गेलोच नसतो. तिची सुटका करायचं ठरवलंच नसतं आणि सान्यांनी मग तिचा खूनही केला नसता आणि ही आत्महत्याही झाली नसती. छे छे, पंडित, हे दृष्टेपण भयंकर आहे. तू दुसऱ्यांची मरण पाहणार आणि मग ती खरोखरची ओढवणार, फार धोक्याचं आहे पंडित. त्यातून तू हा असा खोळा, कुठेही काहीही बोलणारा. अरे मी म्हणून तुला समजू शकतोय, पण लोक तुझे हालहाल करतील, तुझ्या दृष्टेपणाचा वाटेल तसा फायदा करून घेतील, फार हाल करतील रे तुझे आणि दुसऱ्यांचेही. मी माझ्याकडच्या बाटलीतल्या झोपेच्या गोळ्यांची अर्धी बाटली एका कागदावर उघडी केली. खिशातली पुळचुंडी काढली. त्यातल्या पेढ्यांचा एक लगदा केला. त्यात ही गोळ्यांची पूड मिसळली. पंडितला बोलावलं. एखाद्या

पाळीव जनावराप्रमाणे तो जवळ आला. पेढे पाहताच त्याचे डोळे चमकले. हिरड्या दाखवत तो चेहऱ्यावर हसला. घे घे हे पेढे घे. त्या लगद्याचा एक एक गोळा करत मी त्याला भरवू लागलो. खा खा पेढे खा. त्याने माझ्या गुडघ्यावर डोकं टेकलं. एखाद्या जनावरासारखा तो स्वस्थपणे डोकं टेकून खाऊ लागला. माझ्या घशात आवंड आला. त्याच्या डोक्यावर थोपटत थोपटत मी त्याला पेढे भरवत राहिलो. खाता खाता माझ्या मांडीवर डोकं ठेवूनच तो कधीतरी झोपी गेला.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत द्रष्टा ही गोष्ट. लेखक होते रत्नाकर मतकरी, वाचक स्वर होता प्रसाद कुलकर्णी यांचा आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. श्रोतेहो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता ऐकूया पूना आय केअर सांज धारा.
2: पूना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
5: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
5: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
5: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
5: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
4: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: श्रोते हो, आज कार्यक्रमात ऐकूया लोकजीवनाची काही गाणी. सुरुवातीला ऐकूया ईर्षा चित्रपटातलं गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार राम कदम.

0: उना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवडगाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुणे गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणे गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड.

0: पुणे.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, संगीत आनंद घन, चित्रपट साधी माणसं.

0: ची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: एनडीए मध्ये जायचंय,
3: 11वी पासूनच तयारीला लागा.
2: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
3: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058. मुलींनो, बदलत्या आधुनिक काळाशी मैत्री करत आपलं स्मार्ट करिअर घडवा. कसं ते जाणून घ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTA तर्फे रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 11 ते 4 पर्यंत मोफत करिअर गायडन्स शिबिर.
2: इंटीरियर डिझाईन, फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, कॉस्मेटॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, हेरिटेज, ग्राफिक डिझाईन आणि अजून बरंच काही. ह्या क्षेत्रांमधल्या करिअर विषयक संधींबद्दल तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन.
3: सेमिनार मध्ये सहभागी होण्यासाठी कॉल करा 8237879841.
2: नोट करा 8237879841.
4: यानंतर ऐकूया रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जैत रे जैत चित्रपटातले गीत. गीतकार नाधो महानोर, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का.
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही गं होऊ शकले.
5: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
4: हो,
5: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
4: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
5: घे ना 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
6: शाळा

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: एनडीए मध्ये जायचंय
3: 11वी पासूनच तयारीला लागा.
2: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे संपर्क 9850880058.
3: फोन नंबर पुन्हा

0: 9850880058।
1: श्रोते हो, कार्यक्रमात पुढे ऐकूया मोलकरीण चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरात, गीत ग. दि. माडगुळकर यांचं आणि संगीत वसंत देसाई यांचं।

कार्यक्रमात शेवटी ऐकूया साधी माणसं चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतकार योगेश, संगीतकार आनंद घन.

0: या गीताबरोबरच पुना आय केअर सांज धारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, आज आपण ऐकलीत लोकजीवनातली काही गाणी.
1: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6 वाजलेत. आता ऐकूया पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांच्या उभारणीचं उद्दिष्ट मिळालं असून आज आपण 5 लाख बेघर लोकांना घरांच्या चाव्या सुपूर्द करत आहोत. पुढच्या वर्षी 15 लाख लोकांना चाव्या सुपूर्द करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरं या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करून येत्या 5 वर्षात महाराष्ट्रातल्या प्रत्येक बेघराला पक्कं घर देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनानं महाराष्ट्रासाठी 30 लाख घरं मंजूर केली आहेत. त्यातल्या 5 लाख घरांचा लोकार्पण सोहळा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम साताऱ्यातल्या सैनिक स्कूलच्या मैदानावर आज पार पडला, त्यामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यानं केंद्रीय कृषीमंत्र्यांना विनंती केल्यानुसार त्यांनी आजपासून 12.35 रुपये दरानं कांदा खरेदी सुरू केली आहे, असंही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधानांच्या इंधन कपातीच्या आवाहनानुसार पुण्यातही उपाययोजना सुरू झाल्या आहेत. आवश्यक सुरक्षा कायम ठेवत अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यातल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी करण्यात येत आहे. त्यानुसार नव्या पद्धतीनं दौऱ्यांचं नियोजन केलं जात आहे, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिली. यापुढे बाहेरगावी होणाऱ्या दौऱ्यांमध्ये निश्चित करण्यात आलेल्या संख्येपेक्षा अधिक वाहनं ताफ्यात सहभागी होणार नाहीत याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांवर सोपवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तब्बल 1,472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 93 कोटी रुपयांची त्यामध्ये वाढ झाली आहे. पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासाशी संबंधित महत्वाकांक्षी प्रकल्पांना यामध्ये विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला, त्यात हा निर्णय घेतला गेला. पेशवेकालीन कात्रज ते शनिवारवाडा भूमिगत जलवाहिनीच्या जीर्णोद्धार आणि संवर्धनासाठी पुणे महापालिकेनं महत्वाचं पाऊल उचललं आहे. या कामाला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली असून सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर जलवाहिनीच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वेक्षण आणि प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामं निधीअभावी ठप्प झाली आहेत. शासनाकडून अपेक्षित निधी उपलब्ध होत नसल्यानं तब्बल 604 योजना अर्धवट अवस्थेमध्ये रखडल्या असून त्याचा फटका ग्रामीण भागातल्या नागरिकांना बसत आहे. जिल्ह्यात प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याच्या उद्देशानं जलजीवन मिशनअंतर्गत 1,239 योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. 2020-21 पासून या योजनांना शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येत होता. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 7 गावांमधल्या पाणीपुरवठा आणि सांडपाणी वाहिन्यांच्या प्रकल्पांसाठी आता केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत पुणे महापालिकेला लवकरच 710 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. देशातल्या प्रमुख शहरातल्या पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र सरकारनं 4 लाख कोटी रुपयांचा निधी राखून

0: ठेवला असून त्यातून पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिक महापालिकांनी राज्य सरकारमार्फत प्रस्ताव सादर केले आहेत. पुण्याला मिळणाऱ्या निधीतून वाघोली, मांजरी, हंडेवाडी, औताडेवाडी, शेवाळवाडी, बावधन, वडाचीवाडी आणि होळकरवाडी या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे. आतापर्यंत 920 एकर जमिनींसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे संमती दर्शवली असून गेल्या 4 दिवसात तब्बल 115 कोटी रुपयांच्या मोबदल्याचं वितरण करण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत स्थापन करण्यात आलेली स्मार्ट सिटी कंपनी बंद करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातल्या 14 अनुभवी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी न करता महापालिकेमध्ये एकवट मानधनावर सामावून घेण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीनं मंजुरी दिली. याबाबतची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे. पुण्यातल्या बालेवाडी परिसरात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवरचा उपाय म्हणून महापालिकेनं पीएमपी बस डेपोची मोकळी जागा कचरा संकलन केंद्रासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता दिली गेली. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 37 तर किमान तापमान 25.7 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण 40 अंशांच्या आसपास राहील. दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. आता ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार ग. दि. माडगुळकर यांचं सुवासिनी चित्रपटातलं हे गीत.

वाजपे आणि ग दि माडगुळकर या जोडगोळीचा अजून एक मराठी चित्रपट म्हणजे 1961 मध्ये प्रदर्शित झालेला सुवासिनी. चंद्रकांत गोखले, रमेश देव, सीमा देव, इंदिरा चिटणीस, कमलाकर नाईक, जोग, राजदत्त आणि खुद्द राजा परांजपे असे सगळे दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये होते. आणि एकेकाळी सब कुछ गदिमा असे अनेक चित्रपट येऊन गेले ना, त्यातलाच हा एक म्हणजे सुवासिनी. या चित्रपटाची कथा, पटकथा,

0: त्याला संगीताची फार आवड असते. सीमादेव यांनी साकारलेल्या उर्मिला साने या कॅरेक्टरचं गाणं रेडिओ ऐकताना श्रीधरच्या कानावर पडतं. तो त्या आवाजाकडे आकर्षित होतो. तिच्या आवाजामुळे श्रीधर इतका प्रभावित झालेला असतो की तो तिचा पत्ता शोधून काढून तिला भेटतो. हळूहळू दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि विवाहबद्ध सुद्धा होतात. पण एक दिवस अचानक युद्ध सुरू झाल्याची बातमी येते आणि श्रीधरला नोकरीवर रुजू व्हावं लागतं. काश्मीर आघाडीवर त्याची रवानगी होते. युद्ध अधिकच भडकते आणि मग सर्वांना धक्का देणारी एक बातमी एक दिवस धडकते. पायलट श्रीधर हे युद्धभूमीवर बेपत्ता झालेले आहेत. बिचाऱ्या उर्मिलाला जबरदस्त धक्का बसतो. पण उत्कट प्रेमामुळे तिचे मन त्याचं काही बरं वाईट झालं असेल या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार होत नाही. तो एक दिवस नक्की परत येईल असा तिचा विश्वास दृढ असतो. या अशा विरहात हरवलेल्या पतिप्रेमासाठी गदिमा अडगुळकर यांनी लिहिलेलं एक सुंदर गाणं म्हणजे दिवसा मागून दिवस चालले ऋतू मागुनी ऋतू जीवलगा कधी रे येशील तू. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण बोलतोय सुवासिनी या चित्रपटाबद्दल. या चित्रपटात गदिमांनी लिहिलेली गाणी, चित्रपटातल्या प्रत्येक पात्रांचे संवाद, त्यातील शब्दनशब्द हे त्या पात्राचं व्यक्तिमत्व, त्याचं वय, त्या प्रसंगातील त्याची भावना या सगळ्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊनच लिहिलेले असायचे. आणि म्हणूनच चित्रपटातली सगळी पात्रं ही खरोखरच आपल्याशी बोलतायत असं वाटायचं. प्रेक्षक प्रत्येक प्रसंगी कथेच्या या पात्रांच्या सुखदुःखाशी समरस होऊन जायचे. गदिमांचं प्रत्येक गाणं म्हणजे एक सुंदर वृत्तबद्ध कविता. अर्थपूर्ण शब्दयोजना, जबरदस्त कल्पनाशक्ती, उच्च अभिरुची आणि तरल भावनांच्या उत्कट सादरीकरणामुळे त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात कोरून राहिलेली आहेत. काल मी रघुनंदन पाहिले, जीवलगा कधी रे येशील तू, हृदयी प्रीत जागते या गदिमांच्या गाण्याला बाबूजींनी दिलेली चाल आणि आशाताईंचा सुंदर स्वर यांनी एक वेगळाच साथ चढतो. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात सुवासिनी या सिनेमातलं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांच्या आवाजातलं, गीतकार ग.दि. माडगुळकर यांचं हे गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:15 वाजलेत. आता ऐकूया कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बालकवी यांची रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
3: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम,
4: अलो मम्मा,
3: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
4: सांग मावशी.
2: अरे, 4-4 आकडी आहे.
4: अगं तू सांग मावशी.
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
4: 13111.
2: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
3: मग
2: हे पण कसं आलं तुला?
3: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
2: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
5: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 5600 11.
6: कार्यक्रमात पुढे ऐकूया धाकटी सून चित्रपटातलं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. गीतकार सुधीर मोघे, संगीतकार सुधीर फडके.

श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: श्रोतेहो, यानंतर ऐकूया प्रज्ञा खांडेकर यांच्या स्वरात एक छान बालगीत, गीत निर्मला देशपांडे यांचं, संगीत मीना खडीकर यांचं।

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. सांधे

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: हिटमेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055775 9921057575। आंबेकर लॉन्स, शाही समारंभासाठी आंबेकर
1: लॉन्स। श्रोते हो, यानंतर ऐकूया मोहित्यांची मंजुळा चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात। गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार आनंद घन।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही, रंगत द्या जेवणात आंबट गोड तिखट खार.

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर लोणचाचा तयार मसाला।
2: श्रोते हो, यानंतर ऐकूया आणखी एक गोड बालगीत समूह स्वरात। गीतकार प्रवीण दवणे, संगीतकार विनायक लिमये।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 1120.
0: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: या गीताबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.

0: ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 24वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे.
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
2: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 24वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादर करते प्रसाद कुलकर्णी.

गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 24वा श्लोक। या गीता श्लोकाचा आशय असा, हा आत्मा तोडण्यास अशक्य, जाळण्यास अशक्य, भिजवण्यास अशक्य आणि सुकवण्यास अशक्य असा असून तो नित्य, व्यापक, स्थिर, अचल आणि अनादि आहे। या गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना आपल्या गीताईमध्ये आचार्य विनोबा म्हणतात, चिरवे जाळवे ना हा, भिजवे वाळवे ही ना, स्थिर निश्चळ हा नित्य सर्वव्यापी सनातन। नैनम छिंदंती शस्त्राणि हा श्लोक आणि हा अच्छेद्योयम दाह्यो हा श्लोक परस्परावलंबी आहेत। हा शस्त्रांनी का छेदला जात नाही तर त्याचं स्वरूप अच्छेद्य आहे। अग्नी याला जाळू शकत नाही कारण दाह रहित असंच याचं स्वरूप आहे। हा पाण्याने भिजू शकत नाही त्यामुळे कुजण्याची क्रिया याच्या ठिकाणी संभवत नाही कारण हा अक्लेद्य आहे। हा वाऱ्यामुळे सुकत नाही कारण हा अशोष्य आहे। आणि म्हणून श्रीकृष्ण असा निष्कर्ष काढत आहेत की हे आत्मतत्व चिरकाळ टिकणार नित्य असंच असलं पाहिजे। हे तर उघडच आहे की माणसांनी शोधून काढलेल्या आणि पूर्णत्वास नेलेल्या अशा नाश करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यापैकी कशानेही एखाद्या वस्तूचा नाश घडवून आणता येत नसेल तर ती वस्तू चिरकाळ टिकणारी असलीच पाहिजे। स्वामी रामसुखदास सांगतात, सारी शस्त्र या शरीराला जरी कापू शकत नाहीत पण शस्त्रांशिवाय

मंत्र, शाप इत्यादीनेही या शारीरीचं म्हणजे आत्म्याचं काहीही नुकसान होत नाही. अशा प्रकारे देह हा मंत्रांनी शापाने कापला जाऊ शकतो, पण हे मंत्रतंत्र शाप यांचा आत्म्यावर काहीच परिणाम होत नाही. या श्लोकाची दुसरी ओळ आत्मा कसा आहे ते वर्णन करून सांगते. नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलः अयम सनातनः. या ओळीमध्ये तो आत्मा ते सत्य तत्व कसं आहे ते सांगणाऱ्या गुणधर्मांची यादी आपल्याला पाहायला मिळते. यातल्या प्रत्येक शब्दाचा त्याच्या मागच्या शब्दाशी संदर्भ आहे. पहिल्या ओळीत निर्देशित केलेले जे अच्छेद्य असते ते निश्चितच नित्य असलं पाहिजे, आणि जे नित्य आहे ते सर्वगत नसून कसं चालेल. ते सर्वव्यापी सर्वगत असणारच. सर्वव्यापी या छोट्या शब्दामध्ये कल्पनातीत खोल अर्थ भरलेला आहे. सर्वव्यापी ते की जे सर्वत्र व्यापून राहते, आणि म्हणून सर्वव्यापींनी व्यापलेलं नाही असं काहीच नसतं. अमुक ठिकाणी आत्मा नाही असं म्हणताच येणार नाही. या विश्वात तो सर्वत्र भरलेला आहे, म्हणूनच त्याला विश्वंभर असंही म्हणतात. छोट्या प्रल्हादाला आत्म्याचे हे सर्व व्यापकत्व माहिती होतं, म्हणून तर मोठ्या आत्मविश्वासाने तो आपल्या वडिलांना सांगू शकला, हो समोर दिसणाऱ्या खांबातही माझा देव आहे, श्री विष्णू आहे, तो परमात्मा आहे. आत्मा असा सर्वगत सर्वव्यापी आहे, तो नित्य आहे, म्हणून तर प्रकृतिम पुरुषम चैव विद्यनाधी उभावपी असं प्रकृती आणि पुरुषाचं वर्णन भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात 19व्या श्लोकात येतं. प्रकृती आणि पुरुष या दोघांनाही नित्य म्हटलं जातं, पण अगदी सुरुवातीला ब्रह्म अगदी एकटं होतं, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. एकाकी न रमते एकोहम बहुस्याम प्रजायेय अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर प्रकृती निर्माण झाली, प्रकृतीने विश्व निर्माण केलं, पुन्हा प्रलयाच्या वेळी सर्व विश्व प्रकृतीत मिसळेल, आणि मग प्रकृती पुरुषात त्या परमतत्वात मिसळून जाईल. त्यामुळे ते आत्मतत्व फक्त नित्य आहे. अर्थात नित्यत्वाचे आपल्याला व्यवहारातही काही अनुभव येतात. पणजोबांनी आंब्याचं झाड लावलं, त्याचे आंबे आम्ही 3 पिढ्या खातोय, त्यालाही आपण नित्य म्हणतो. पण काही काळाने ते झाड नष्ट होऊ शकतं, पण ते ज्या भूमीवर आहे ती भूमी नित्य आहे असं आपल्याला वाटतं. पण भूकंपाने ती भूमीही नष्ट होऊ शकते. गावच्या गावं पृथ्वीच्या पोटात गडप होतात. त्यामुळे आपल्या व्यवहारात ज्याला आपण नित्य म्हणतो ते नित्यत्व खरं नव्हे. नित्य आहे तो फक्त परमात्मा. अर्थात जे अशा प्रकारे नित्य सर्वगत आहे ते स्थिर म्हणजेच साणू असलं पाहिजे, कारण त्यात कधीही कोणताही बदल घडून येणं शक्य नाही. तसंच जे स्थिर आहे ते अचल असावंच लागतं. परमात्मा तत्व हलू शकत नाही किंवा चालूही शकत नाही. चलनवलन म्हणजे काय, तर ज्या काळात आणि ज्या ठिकाणी एखादी वस्तू नाही त्या ठिकाणी आणि त्या काळात जाणं म्हणजे चलन होय. पण आत्मतत्व सर्वव्यापी असल्यामुळे कोणत्याही देशामध्ये किंवा कालामध्ये असं एकही ठिकाण नाही की जिथे ते आधीच अस्तित्वात नाही. म्हणून मी जसा माझ्यामध्ये हालचाल करू शकत नाही तसंच आत्मतत्वही हालचाल करू शकत नाही. ते चलनवलन विरहित असतं, अचल असतं. मात्र स्थिर आणि अचल या दोन शब्दांचा अर्थ जवळजवळ सारखाच असल्यामुळे हे दोन शब्द वापरण्यात व्यर्थ पुनरुक्ती झालेली आहे असंही वाटणं शक्य आहे. पण स्थिर म्हणजे स्थाणू हा शब्द तळातली स्थिरता दाखवतो. उदाहरणार्थ वडाच्या झाडाच्या बाबतीत वडाचं झाड हे बुंध्यापाशी स्थिर असतं, तरी देखील वर टोकापाशी हलतच असतं. पण सत्य स्वरूप म्हणजे आत्मतत्व हे जसं तळापाशी स्थिर म्हणजे स्थाणू आहे, तसंच टोकापाशीही अचल आहे. त्याच्या अमर्याद स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल संभवतच नाही असं हे आत्मतत्व सनातन आहे. सनातन याचा अर्थ कर्मठ, जुनाट, बुरसटलेला असं काही जण करतात, तो पूर्णपणे चुकीचा आहे. सनातन म्हणजे नित्य नूतन, जो कधी जुना होत नाही, शिळा होत नाही, जो नेहमीच नवा वाटतो, जो अक्षय आहे, तो सनातन. आत्मतत्व हे असं सनातन आहे. या आत्म्याचं वर्णन करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, हा आत्मा नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणूनी शास्त्रादिकी छेदू न घडे यया. आजच्या काळातही यातून मिळणारा सामाजिक संदेश महत्वाचा आहे. या श्लोकात आत्म्याला सर्वगत म्हटलेलं आहे. सर्व भूतमात्रांमध्ये एकच चैतन्य आहे,
समाजात जात धर्म किंवा वर्णावरून होणारा भेदभाव चुकीचा असून सर्वांकडे

समानतेने पाहण्याचा उदात्त विचार या श्लोकात या विचारात दडलेला आहे. आपल्या हिंदुस्थानात एकात्मतेचा एकोप्याचा विचार सतत होणं आवश्यक आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक समजून घेण्यासाठी थोडं अंतर्मुख शांत होऊन क्वांटम फिजिक्स म्हणून समजून घ्यावं लागेल. समुद्रावर कितीही खळबळ होऊ दे, समुद्र खोल शांतच असतो. तसंच मनाची कितीही चलबिचल झाली तरी तुमचा मूळ स्वभाव बदलत नाही, तो तुम्हाला स्थिर करण्याचाच प्रयत्न करतो. सगळी जण माणूसच आहेत, त्यांनाही भावभावना आहेत हे समजून घेतलं तर स्वतःच्या सुखासाठी कोणी दुसऱ्याला दुःख देणार नाही, कारण आत्म्यात एका कोपऱ्यात सहवेदना सारखीच असते. हीच आत्मिक चेतना आपण अनुभवली तर आत्मविश्वास ढळणार नाही, आंतरिक शक्ती आपल्या मनाला अबाधित ठेवेल.

श्रोतेहो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 24वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: श्रोते हो, एक निवेदन। आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे। प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जातात। आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या। भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं

0: तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7 वाजतायत. आता ऐकूया कार्यक्रम जयमाला आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
1: जयमाला लेकर हाजिर होते हैं कुछ ही पलों में.

0: सिम्बा फिल्म से ये गीत अभी आप सुन रहे थे और चित्रलोक के बाकी नगमे इस अंतराल के बाद।
1: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा। प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज 9:30 ते 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. रात्रीचे 11 वाजलेत. आता ऐकूया कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
0: रात्रीच्या शांत आकाशातला चंद्र आणि मनात अलगद उतरलेली प्रेयसी, या दोघांचं नातं कदाचित शब्दांच्या पलीकडचं असेल. कधी प्रेयसीचा चेहरा चंद्रासारखा भासतो, तर कधी चंद्रालाही तिच्या सौंदर्याची उपमा दिली जाते. प्रेमाच्या प्रत्येक हळव्या क्षणाला चांदण्यांची साथ लाभतेच, आणि मग जन्म घेतात मनाला स्पर्शून जाणारी काही सुरेल गाणी. आज अशीच काही गाणी ऐकूया, चांद और वो.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
2: श्रोते हो, पहिलं गीत आपण ऐकलं चोरी चोरी चित्रपटातलं, लता मंगेशकर आणि मन्नाडे यांच्या स्वरात. गीतकार होते शैलेंद्र आणि संगीतकार होते शंकर जयकिशन. यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात मिस मेरी चित्रपटातलं गीत. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार हेमंत कुमार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला की फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय, किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे.

0: तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: श्रोतेहो, पुढचं गीत आहे लव्ह मॅरेज चित्रपटातलं, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. गीत हसरत जयपुरी यांचं आणि संगीत शंकर जयकिशन यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: श्रोते हो, यानंतरचं गीत आहे मोहम्मद रफी यांच्या स्वरात, गीत शकील बदायुनी यांचं, संगीतकार रवी, चित्रपट चौदवी का चांद.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
3: श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूया फूल बने अंगारे चित्रपटातलं गीत मुकेश यांच्या स्वरात. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: श्रोते हो, पुढचं गाणं ऐकण्याआधी एक निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु पक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं, तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया हिमालय की गोद चित्रपटातलं गीत मुकेश यांच्या स्वरात. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: या गीताबरोबरच डॉक्टर परीक्षित भेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आज आपण ऐकलीत चांद और वो, अर्थात चंद्र आणि प्रेयसी अशी काही गाणी.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी सावनी खाडीलकर आता आपला निरोप घेते. शुभरात्री. 101 MHz वर पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून 50 मिनिटांनी. जय हिंद.